श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 23 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 13 जून 2026. सकाळचे 5:58 आणि 38 सेकंद झालेत. आमच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ मित्र रोहित देव आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या मंगलमय सभेला प्रारंभ करूया मंगल ध्वनीनं.

नमस्कार रत्नागिरी, सकाळचे 6 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

आजचा सुविचार आपण ऐकला आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि आता प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया वैभवी शेटे यांनी गायलेलं ब्रह्मानंद स्वामी विरचित रामाष्टक.

वैभवी यांनी गायलेलं ब्रह्मानंद स्वामी विरचित रामाष्टक आताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर रामदास कामत यांनी गायलेली गंगाधर महांबरे यांची भूपाळी ऐकूया. संगीतकार वीणा चिटको.

प्रसाद गुळवणी यांनी गायलेली स्वामी स्वरूपानंद यांची भक्तिरचना ऐकूया. संगीतकार पंडित अवधूत बाम.

मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीतकार राम फाटक.

जयश्री बेलसरे यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. कार्यक्रमात यानंतर हरिओम शरण यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना ऐकूया. संगीतकार मुरली मनोहर स्वरूप.

समूह स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. 6:40 झाली आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात गिरीराज कोंबड्या एक उपयुक्त जात याविषयीची माहिती ऐकूया. या माहितीचं वाचन केलं आहे गायत्री भरणकर यांनी.
1: नमस्कार मंडळी. कोंबडी पालन हा व्यवसाय साधा, सरळ आणि कुणालाही करता येण्यासारखा व्यवसाय आहे. यासाठी गिरीराज जातीची कोंबडी वापरणं हे अतिशय फायदेशीर ठरू शकतं. आज आपण या गिरीराज कोंबड्यांविषयी माहिती जाणून घेऊ. गिरीराज कोंबड्यांचा व्यवसायासाठी वापर करताना एक दिवस वयाची पिल्लं खरेदी करावीत. पिल्लं ताब्यात घेत असताना त्यांना रोगप्रतिबंधक लस टोचली गेली आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. एक दिवसाच्या पिल्लापासून त्यांचे 3 ते 4 आठवड्यापर्यंत संगोपन करण्यासाठी घेण्यात येणारी काळजी आणि त्याचं व्यवस्थापन म्हणजेच ब्रूडिंग. अंड्यातून नुकत्याच बाहेर पडलेल्या पिल्लांना पुढचे 48 तास खाद्य मिळालं नाही तरी चालू शकतं. मात्र त्यांना कृत्रिम उष्णतेची गरज असते. उबवणूक केंद्रावरून पिल्लं येण्यापूर्वी पक्षीगृह निर्जंतुक करून घ्यावं. त्यामुळे पिल्लांना रोगजंतांची लागण होत नाही. गिरीराज पिल्लांच्या निरोगी वाढीसाठी स्वच्छ, निर्जंतुक आणि खेळती हवा असलेला निवारा करावा. पहिले 3 ते 4 दिवस पिल्लं गादीवर अंथरलेल्या कागदावर सोडावीत. कागद रोज बदलावा आणि 4 दिवसांनी कागद काढावीत. पिल्लांना पहिल्या आठवड्यात 45 फॅरनहाईट तापमान ठेवावं आणि त्यानंतर दर आठवड्याला 5 फॅरनहाईट तापमान कमी करत जावं. 4th आठवड्यानंतर ते बंद करावं. पिल्लं 3 आठवड्याची झाल्यानंतर त्यांना पांढरी आणि रक्ती हगवण प्रतिबंधक औषधं पाण्यातून द्यावीत. मंडळी, गिरीराज पिल्लांना पहिल्या 3 दिवसात पुठ्याच्या खोक्याच्या झाकणामध्ये मक्याची कणी द्यावी आणि त्यानंतर 8 आठवडे वयापर्यंत पिल्लांचं खाद्य चिक मॅश द्यावं. पाण्यासाठी 5 लिटरचं 1 भांडं प्रति 50 पक्षी यानुसार ठेवावं. पिल्लांना दिवसातून किमान 3 वेळा ताजं आणि स्वच्छ पाणी द्यावं. लस देण्यापूर्वी 2 दिवस आणि दिल्यानंतर 2 दिवस पक्ष्यांना जीवनसत्व द्यावीत. लस आणताना तसंच वापरून संपेपर्यंत ती बर्फातच ठेवावी. लस योग्य वयात, योग्य प्रमाणात आणि योग्य त्या पद्धतीनं द्यावी. लसीकरण केल्यानंतर

0: फुलेली लस आणि लसीच्या बाटल्या दूरवर खोल पुराव्यात. पिण्याच्या पाण्यातून लसीकरण करत असताना पाण्यामध्ये निर्जंतुकीकरणाचं कोणतंही औषध टाकू नये. तसंच लस सर्वत्र पाण्यात पसरण्यासाठी दुधाची भुकटी पाण्यामध्ये मिसळावी. मंडळी, गिरिराज कोंबड्या इतर कोंबड्यांच्या तुलनेत काटक असतात. त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता जास्त असते. तरीसुद्धा या कोंबडीमध्ये मुख्यतः राणीखेद, गंबोरो, रक्ती हगवण, पांढरी हगवण, श्वसनाचे विकार आणि जंतबाधा हे रोग उद्भवतात. कोंबड्यांचे रोग आणि उपचारावरचा खर्च हा जास्त असतो. तो कमी करण्यासाठी रोगप्रतिबंधात्मक उपाय म्हणजे योग्य वेळी पक्ष्यांचं लसीकरण करावं. मंडळी, गिरिराज जातीच्या कोंबड्यांपासून चांगलं रुचकर मांस आणि अंडी उत्पादन मिळतं. या कोंबड्या एका वर्षात 125 ते 150 अंडी देतात. तसंच त्यांच्यापासून 8 ते 10 आठवड्यात 1 ते 1.25 किलो मांस उत्पादन मिळतं. ही जात ग्रामीण डोंगराळ भागात चांगली रुळणारी असून विविध आकर्षक रंगात उपलब्ध आहे. त्यामुळं आज ती लोकप्रिय झाली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे गिरिराज जातीच्या कोंबडीचं योग्य प्रकारे संगोपन केलं आणि व्यवस्थापन केलं, त्यांची योग्य ती निगा राखली, तर निश्चितच आर्थिक फायदा आपल्याला होऊ शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: गिरिराज कोंबड्या एक उपयुक्त जात याविषयीची माहिती श्रोते हो आताच आपण ऐकलीत. या माहितीचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम सादर झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: 45 मिनिटं झालेली आहेत. आरोग्यम धनसंपदा.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
2: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण आज गर्भाशय बाहेर पडणे हा एक सर्वसाधारण आढळून येणारा एक आजार आहे या विषयावर आपण बोलूया. गर्भाशय बाहेर पडणे म्हणजे अंग बाहेर पडणे ही तक्रार मध्यम वयानंतर विशेषत उतार वयातील स्त्रियांमध्ये आढळतो. यात गर्भाशय स्वतःची ओटीपोटातील मूळ जागा सोडून खाली उतरते. हा गर्भाशय बाहेर पडण्याचा जो आजार आहे तो तीन पायऱ्यावर आपण समजून घेतो. पहिली पायरी ज्यामध्ये गर्भाशय खाली उतरताना आपोआप युनिमार्गही सैल होऊ खाली उतरतो आणि खाली उतरून त्याची घडी पडली तर त्याबरोबर मूत्रमार्गाचीही घडी होते. त्यामुळे लघवी अडकणं, थोडी थोडी लघवी होणं असा त्रास होतो. त्यामुळे उतार वयात स्त्रियांना लघवी अडकण्याचा त्रास असेल तर युनिमार्ग किंवा गर्भाशय किंवा दोन्हीही खाली उतरलेल्याचे लक्षण आहे असे आपण म्हणायला पाहिजे. दुसरी पायरी म्हणजे गर्भाशय यापेक्षा अधिक खाली उतरतं किंवा योनिमार्गाच्या मुखाजवळ गर्भाशयाचं मुख दिसू लागतं. तिसऱ्या पायरीमध्ये याहीपेक्षा अधिक ते खाली उतरतं आणि पूर्ण गर्भाशय हे योनिमार्गाच्या बाहेर पडलेलं आढळून येतं आणि त्यामुळं गर्भाशय व योनिमार्गावरची त्वचा ही नाजूक असल्यामुळं आणि स्त्रिया ज्या अंतर्वस्त्र वापरतात त्यांच्या घर्षणामुळं त्या ठिकाणी एखादा फोड येऊ शकतो, अल्सर सुद्धा होऊ शकतो. याचे कारण काय आहेत? याचे मुख्य कारण म्हणजे उतार वय आणि बाळंतपण. पण तरी पण आपण जर समजा आपण पाहिलं तर बहुतांशी अयोग्य प्रकारे केलेले बाळंतपण याला जास्त कारणीभूत होतात. उदाहरणार्थ बाळंतपणामध्ये वाजवीपेक्षा जास्त जोर लावणे, बाळंतपणाची जी प्रक्रिया आहे ती जास्त काळ लांबणे, गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडलेले नसताना चिमटा लावून असंतुलित ताणानं बाळ ओढणं, जास्त वजनाचं मूल असणं अशा अनेक कारणामुळे गर्भाशय खाली ओढल्या जाते. त्यामुळे गर्भाशयात धरून ठेवणारे जे स्नायू असतात किंवा पडदे असतात ते सैल होतात व नंतर गर्भाशय खाली उतरते.

0: तसेच जास्त बाळंतपणे त्यातल्या त्यात 3 पेक्षा जास्त बाळंतपणं झालेली असतील तरी पण स्नायू स्लेल होतात. बाळंतपणानंतर 40 दिवसापर्यंत स्नायूंची पूर्वापार असलेली जी मजबूती असते ती परत येत नाही. त्यामुळे या बाळंतपणाच्या नंतरच्या 1 महिन्याच्या काळात फार कष्टाची शारीरिक लवून काम करण्याची शेतातील कामे करण्याची स्त्रियांना हा आजार होण्याचा जास्त संभव असतो. थोडक्यात उतारवय व बाळंतपणातील ताण व त्याबरोबर मग जुनाट खोकला बद्धकोष्ठता म्हणतात त्यामुळे सुद्धा हा त्रास जो आहे तो लवकर होण्याची शक्यता असते. याच्यामध्ये उपचार काय आहेत तर पहिल्या पायरीमध्ये ओटीपोट विशिष्ट व्यायाम नियमित केल्यास आपल्याला उपयोग होतो. यासाठी आधी सोपी पद्धत म्हणजे मल विसर्जनाची इच्छा दाबताना जशी आपण आकुंचनाची क्रिया करतो तशी क्रिया वारंवार करावी त्यामुळे स्नायू चांगले काम करून गर्भाशय वर उचलला जाते. खरे तर हा व्यायाम प्रत्येक बाळंतपणानंतर रोज सकाळ व संध्याकाळ 15 ते 20 वेळा आणि बाळंतपणानंतर कमीत कमी 30 ते 40 दिवस जर केला तर आपल्याला हा गर्भाशयाचा उतरण्याचा संभव कमी होऊ शकतो. तसेच गर्भाशय जर खाली उतरून तोंड दिसत असेल, गर्भाशय पूर्ण बाहेर पडले असेल, लघवी अडकण्याचा किंवा वारंवार होण्याचा किंवा लघवी आपोआप होण्या असा त्रास असेल तर शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकावे लागते. याचा प्रतिबंध कसा करायचा तर पहिली गोष्ट प्रत्येक बाळंतपण हे रुग्णालयात योग्य प्रकारे करावे. बाळंतपणानंतर महिना भर तरी आकुंचनाचे सांगितलेले व्यायाम करावेत. त्याच्यानंतर 2 बाळंतपणामध्ये कमीत कमी 2 ते 3 वर्षाचं अंतर असावं. 2 किंवा जास्तीत जास्त 3 बाळंतपणानंतर गर्भधारणा व बाळंतपण टाळणे महत्वाचे. त्यासाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घ्यावी. बाळंतपणानंतर 6 आठवडे कष्टांची कामे न करणे आणि वज्रासन, विपरीत करणे आसन अशी जी योगासने आहेत ती सुद्धा या ठिकाणी प्रतिबंध म्हणून कामाला येऊ शकतात.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.
2: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 होत आहेत. वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर. नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी सीमंदिनी कुंडीकर सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
3: नमस्कार श्रोते हो, जगामध्ये सर्वात जास्त झपाट्याने कशात बदल झाला असेल तर तो हवामानात होय. आज प्रत्येक जण म्हणत आहे हवामान बदललंय, तापमान वाढलंय, अवकाळी पाऊस येतोय, वादळं वाढलीत. आमच्या लहानपणी असं नव्हतं, खूप झाडं होती, गावोगाव अमराई होती. वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, बाभूळ, चिंच अशी झाडे रस्त्यावर कुठे ना कुठे झाडे असायची. गावाच्या प्रत्येक देवदेवतेच्या वेदीवर झाडं असायची. जसं महादेवाचं मंदिर म्हटलं की वड, मुंजा म्हटलं की पिंपळ, दत्तात्रय उंबर. एवढंच नाही तर घरादारात ही झाडं उगवली की तिथे आपोआप देवदेवतांचा आश्रय निर्माण व्हायचा. यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपली संस्कृती आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. हे नाते आता दुरावले आहे. आज खेडी उद्ध्वस्त झाली आहेत, शहरं सिमेंटची जंगलं झाली आहेत, जागोजाग निसर्गाची लयलट सुरू आहे. म्हणूनच महात्मा गांधी म्हणाले होते, निसर्ग आपली गरज पूर्ण करू शकतो पण आपली हाव नाही. निसर्गाच्या या अतिशोषणामुळे हवामान बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येणाऱ्या काळात माणूस हवामान बदलाविषयी सजग झाला नाही तर हवामान बदलाच्या झळा सरळ सरळ संपूर्ण जगावर पडत आहेत. म्हणूनच ग्रेटा थंबर्ग पासून ते आपल्या सयाजी शिंदेपर्यंत जे पर्यावरण प्रेमी या हवामान बदलाविषयी पोटतिडकीने बोलत आहेत तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येत आहेत. आज तापमानवाढीचे परिणाम

0: सर्वच क्षेत्रावर होत आहेत. भारतात तर उन्हाळा जास्त तीव्र आणि दीर्घ होताना दिसत आहे. उन्हाळ्यात सरासरी तापमान 47 ते 48 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे. उष्माघातामुळे अनेकांचे जीव जात आहेत. यामुळे उन्हाळा हा ऋतू आपणाला असह्य झाला आहे. जसं उन्हाळा तीव्र झाला आहे तसेच पावसाळ्यात आपण पावसाचे विषम प्रमाण झाले आहे. कुठे अतिवृष्टी, महापूर, ढगफुटी तर कुठे दुष्काळ पडत आहे. पावसाच्या अनियमित चक्राचा परिणाम इथल्या पीक पद्धतीवर होत आहे. पुष्कळ अशा घटना आहेत की चक्रीवादळ, भूस्खलन, वीज पडणे असे प्रकार हवामान बदलाच्या परिणामामुळे होत आहेत. मुंबई, चेन्नई, कलकत्ता यासारख्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या शहरांवर हवामान बदलाचा परिणाम येणाऱ्या काळात होणार आहे. पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढली आहे. यामुळे समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. हवामान बदलामुळे जैवविविधतेला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवर 48,000 अधिक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सूर्याच्या अतिनील किरणांचा मारा होऊन त्वचा विकार, कर्करोग यासारखे आजार मानवाला होत आहेत. यासारख्या समस्या निर्माण झाल्यात या सर्व समस्या वाढल्यामुळे लोकांना स्थलांतर करावे लागत आहे. यावरून हेच आपण लक्षात घ्यायचे आहे की आता आपण हवामान बदलाचा विचार गांभीर्याने केला नाही किंवा त्यावर उपाय करण्यासाठी पावले उचलली नाहीत तर येणारा काळ मानवी सृष्टीसाठी आणि विशेष करून आपल्यासाठी अतिशय खडतर असणार आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.

आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 6:55 आणि 16 सेकंद झाले आहेत. श्रोते हो, आता रूपरेषा आजच्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे सकाळी 7 वाजता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष आपण ऐकाल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 प्लॅनेट फर्निचर प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 8:40 थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकाल. संपादन सुहास नंदुरे यांचं आहे. सकाळी 9:00 लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पावसाळ्यातील कोकण रेल्वे समोरील आव्हानं आणि त्यावरील उपाययोजना या विषयावरती कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते विवेक वानखडे. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मधुसूदन कानेटकर यांनी गायलेला राग ललत प्रसारित होईल. 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकाल. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते कार्यक्रम याप्रमाणे. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम. 1:05 गीतबहार हा कार्यक्रम. 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. दुपारी 2:00 कृषीवाणीचं पुन्हा प्रसारण. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम पुन्हा आपण ऐकाल.

दुपारी 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात मराठी चित्रपटातली गाणी. 5:30 युवावाणी कार्यक्रमात AI आणि चित्रकार याविषयी संवाद, आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियातील डॉट पेंटिंग या विषयावरती माहिती आपण ऐकाल. सहभाग शांभवी बांदिवडेकर आणि राज साने यांचा आहे, आणि सादरकर्त्या तेजा दुर्वे. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:10 कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:30. 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम.

संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात जिताडा मासा संवर्धन या विषयावरती प्राध्यापक नरेंद्र चोगले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. रात्री 7:15 कार्यक्रम गझल. 7:15 स्पॉटलाईट हा प्रासंगिक महत्त्वाचा कार्यक्रम. 9:30 संस्कृत भारती हा कार्यक्रम आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात US प्रसाद यांचं कर्नाटकी सॅक्सोफोन वादन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्याचप्रमाणे सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेवरती सहक्षेपित केली जातील. तर श्रोते हो, आताच आपण रूपरेषा ऐकलीत आजच्या विविध कार्यक्रमांची.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र गोष्टीतून दृष्टी प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
3: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
4: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
3: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
5: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
6: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
7: नमस्कार सुदेव. आपण बघितलं की जगातलं उद्योग विश्व आवाक झालं जेव्हा त्या त्या देशामधल्या दिग्गज कंपन्या, या कंपन्या टाटांनी घेतल्या, भारतासारखा देश त्याच्यात टाटासारखी कंपनी, आणि एका विकसनशील देशामधल्या एका कंपनीनं विकसित देशामधली कंपन्या ॲक्वायर कराव्यात, सामिलीकरण करून घ्याव्यात, ही जगाच्या दृष्टीने आश्चर्यमुग्ध करणारीच गोष्ट होती. तर त्यामुळे जगामध्ये या गोष्टीबद्दल एक कुतूहल आणि थोडीशी असूया पण झाली. तेव्हा त्यांना कायदेविषयक सल्ला देणारी अशी एक कंपनी होती. त्या कंपनीच्या ज्या पार्टनर होत्या, ज्या भागीदार होत्या, त्यांचं नाव जिया मोदी. त्यांनी असं म्हटलं की ही जी सगळी प्रक्रिया झाली विस्ताराची आणि ॲक्विजिशनची, रतन टाटांनी ही प्रक्रिया एका विशिष्ट अटीत बसवली. कुठलाही निर्णय घ्यायचा असेल असा

0: विस्ताराचा किंवा ॲक्विजिशनचा. तेव्हा आपल्या समूहाची म्हणजे टाटांची एकूण प्रतिष्ठा आणि जी गायडिंग प्रिन्सिपल आहेत म्हणजे मार्गदर्शक तत्त्व आहेत ती लक्षात घ्यायची, त्याला चिकटून राहायचं आणि त्यानुसारच निर्णय घ्यायचे. त्यामुळे असं झालं की जी कार्यसंस्कृती रुजवली गेली त्यांच्या काळामध्ये तिचा वारसा हा ती व्यक्ती असो अगर नसो, म्हणजे रतन टाटा असोत अगर नसोत, त्यांच्यानंतरही ती कार्यपद्धती कार्यसंस्कृती आणि विचारांचा वारसा तसाच पुढे नेला जाईल. टाटांच्या दृष्टीने ही खूप मोठी माइलस्टोन गोष्ट होती की भारत सोडून परदेशामधल्या कंपन्यांचं ॲक्विजिशन करणं आणि त्याच्यामध्ये आपली कार्यसंस्कृती आपली कार्यपद्धती रुजवणं आणि हा ब्रँड अधिक मोठा करणं ही एक खूप मोठी गोष्ट होती. उद्योग आणि व्यवसाय यांच्या इतिहासाचा जर आपण अभ्यास केला आणि जर इव्हॅल्युएशन केलं तर ज्या अभ्यासिका होत्या गीता पिरामल यांनी असं म्हटलं की या रतन टाटांचा जो वारसा आहे तो असा आहे की त्यांनी या समूहामध्ये एक सुसंबद्ध म्हणजे स्ट्रक्चर्ड सिस्टीम आणली, सुसंबद्ध रचना आणली आणि कंपन्यांचं विलिनीकरण असो म्हणजे ॲक्विजिशन असो सामिलीकरण असो किंवा त्यांच्यावरती ताबा मिळवणं असं कंट्रोल असो, मग कुठल्याही क्षेत्र असतील, इंजिनिअरिंग असेल, ऑटोमोबाईल असेल, मोटारी असतील किंवा आणि काही असो, टाटांचं धोरण हे असं असायचं की नेहमीच आपण पुढे बघणार म्हणजे आपला फ्युचरिस्टिक व्ह्यू पाहिजे आणि ज्या जुन्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये नवीन जीव आपल्याला ओतता आला पाहिजे. आपल्याला हे कुठल्याही क्षेत्रामध्ये दिसतं की कुठलाही व्यवसाय आहे त्याला एक ठराविक आयुष्य आहे आणि त्या आयुष्यानंतर त्या कंपन्यांचं पुनरुज्जीवन किंवा त्याला नवीन बळ द्यावं लागतं, नवीन प्राण त्यांच्यात फुंकावं लागतं. त्याच्यासाठी व्यवस्थेमध्ये काही बदल आणावे लागतात, उत्पादनांमध्ये बदल आणावा लागतो, उत्पादन पद्धतीमध्ये बदल आणावा लागतो, तंत्रज्ञानामध्ये बदल आणावा लागतो, क्रांतिकारक निर्णय घ्यावे लागतात आणि त्याच्यासाठी एक ठाम नेतृत्व लागतं आणि मुख्य म्हणजे पथदर्शी दृष्टिकोन फ्युचरिस्टिक व्हिजन लागते. आणि हे जर सगळं असेल तर कंपन्या समयोचित बदल घडवून आणू शकतात आणि असे समयोचित बदल जे कंपनीवरती दूरगामी भविष्यात परिणाम करतात आणि कंपन्या मजबूत बनवतात आणि स्वतःची त्या व्यवसायामध्ये आणि त्या क्षेत्रामध्ये एक वेगळी विशिष्ट ओळख बनवतात आणि ती ओळख तो ब्रँड खूप मोठा करते. अशाच प्रकारची टाटांची वाटचाल रतन टाटांच्या एकंदरीत कारकिर्दीमध्ये आपल्याला झालेली दिसून येईल. अर्थातच ही गोष्ट त्या काळामध्ये देशामध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी घडत होत्या, आर्थिक उदारीकरण होतं, परवाना पद्धती मोकळी होत होती, नियंत्रण कमी होत होती, पण या सगळ्यातून पुढे येऊन एक विशिष्ट दिशेने वाटचाल करणं, अडथळे जे येतील त्यांच्यावरती मात करणं आणि पुढे जाणं आणि मुख्य म्हणजे खंबीरपणा दाखवणं, अंतर्गत आव्हानं आणि बाहेरचं वातावरण याच्यामध्ये बदलत चाललेली परिस्थिती यांचा उघड्या डोळ्यांनी सामना करणं, हे सगळं काम अत्यंत समर्थपणानं रतन टाटांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने केलं आणि ते पुढे गेले.
1: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: सतारीचे बोल असोत
1: की मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: श्रोतेहो 7:10 होत आहेत, आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार। राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। नीट फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार। आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 12 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण योजना राबवून देशाचा चेहरामोहरा बदलला। एवढंच नाही तर या काळात जागतिक पातळीवर भारताची पत वाढवण्याचं कामही पंतप्रधानांनी केलं, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। पंतप्रधान मोदी यांनी सलग 4,399 पेक्षा अधिक दिवस देशाचं नेतृत्व करत सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निर्वाचित पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। या पार्श्वभूमीवर मुंबईत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते। यावेळी त्यांनी गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या विविध क्रांतिकारक बदलांचा लेखाजोखा मांडला। महिला सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना, पायाभूत सुविधा क्षेत्रात झालेले गुणात्मक आणि संख्यात्मक बदल यासह केंद्र सरकारनं घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये झालेल्या विविध प्रकल्पांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
4: केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात 100 पेक्षा अधिक प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत। आज छत्रपती शिवरायांचे 11 किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत गेले आहेत। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक लंडनमध्ये असेल किंवा युनेस्कोत त्यांच्या पुतळ्याचं अनावरण असेल, इंदू मिल इथलं स्मारक असेल, नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, मेट्रो 3 सहित वेगवेगळ्या शहरांमधल्या मेट्रो असतील, अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई पुणे।

0: कनेक्टिंग लिंक आणि सगळ्यात महत्वाचं पुढचे 30 वर्ष महाराष्ट्र देशात नंबर वन राहील अशा पद्धतीचं वाढवण बंदर की जे जगातलं पहिल्या 10 बंदरातलं बंदर असणार आहे, 10 लाख लोकांना रोजगार देणार आहे आणि महाराष्ट्राची आणि भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकणार आहे.
1: राज्यातल्या महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 आगामी पावसाळी अधिवेशनात सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत काल एका बैठकीत या विधेयकाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली. कृषी क्षेत्रातल्या महिलांना शेतकरी म्हणून वैधानिक मान्यता देणं, त्यांच्यासाठी स्वतंत्र संस्थात्मक यंत्रणा उभारणं, तसंच कर्ज अनुदान तंत्रज्ञान बाजारपेठ आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या विधेयकात पारंपरिक शेतीबरोबरच शेतीपूरक क्षेत्रात कार्यरत महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. तसंच भूमिहीन भाडेकरू आणि स्थलांतरित कृषी कामगार महिलांनाही लाभ मिळणार आहे. हे विधेयक राज्यातल्या लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी उपलब्ध करून देणारं महत्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ग्रामीण पेयजल धोरणासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पाणी पुरवठा योजनेचा स्रोत, योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांची संख्या, मोटार पंपाची क्षमता, योजनेसाठी लागणारी वीज या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून संपूर्ण योजनांसाठी सौर ऊर्जेचं धोरण तयार करावं असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यामध्ये कुठेही वीज देयकांच्या थकबाकीमुळे पाणी पुरवठा योजना बंद पडू नये याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होण्याचा अंदाज असून यासाठी कृती दलाची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन जलसंधारणाची कामं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही असंही फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत काल पुण्यात बैठक घेतली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज याबरोबरच राज्यातील इतर संतांचा पालखी सोहळा पुणे विभागात मुक्कामी असतो. या काळात वारकऱ्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. वारकऱ्यांसाठी स्वच्छ शौचालय, पिण्याचं शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, मदत केंद्र आणि दिशादर्शक फलक यांची पुरेशी व्यवस्था करावी, निर्मल वारी अभियान प्रभावीपणे राबवावं, कचरा व्यवस्थापन आणि अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यावर भर द्यावा असे निर्देश पवार यांनी दिले. पुणे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं सुरक्षित वातावरणात व्हावी, गैरप्रकार होऊ नयेत याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला आहे. हा पेपर आता दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. आज अखेर नोंदणी केलेल्या 51 लाख नागरिकांपैकी 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले आहेत. कांद्याची खरेदी क्विंटलमागं 1,650 रुपये दरानं करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्याचंही जोशी यांनी म्हटलं आहे. पुण्यातील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र उद्या 110वा स्थापना दिवस साजरा करत आहे. या निमित्तानं उद्या सकाळी 10 ते 4 या वेळेत नागरिकांना या केंद्राला भेट देऊन इथल्या

0: कामकाजाची माहिती जाणून घेता येणार आहे. खडकवासला इथल्या जल आणि विद्युत संशोधन केंद्राच्या आवारात देशातील लहान मोठ्या धरणांचे अभ्यास नमुने, जलविद्युत प्रकल्पांचे आराखडे नागरिकांना पाहता येणार आहेत. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचं केंद्राचे प्रभारी संचालक अनिल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला जागतिक आध्यात्मिक तसंच सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीनं शिर्डी इथं काल पर्यटन विषयक तयारीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्याच्या अनुषंगानं पर्यटन पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सुविधा, सांस्कृतिक उपक्रम, ब्रँडिंग आणि देशपरदेशात प्रसिद्धी या संदर्भातील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांनी तयारीच्या सद्यस्थितीचं सादरीकरण केलं. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळानं इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या या स्पर्धेमध्ये चंद्रपूरच्या मूल तालुक्यातल्या फिस्कुटी इथल्या विश्वभारती विद्यालयाच्या ममता कोसारे आणि सौरव लेंगुरे या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. याच विद्यालयातील वैभव पोहनकर या विद्यार्थ्यानं दुसरा क्रमांक मिळवला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते काल यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. नेमबाज आणि प्रशिक्षक आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं गुरुवारी दिल्लीत निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची आघाडीची नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं. राणा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी शोक व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. राज्यात उद्यापर्यंत विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेअर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, तोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689991240.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, आज 13 जून, ऐकूया आजचे काही दिनविशेष. आज मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ आणि वक्ते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा स्मृतिदिन आहे.

मराठी नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ नाट्य निर्माते सुधीर भट यांची आज जयंती आहे. प्रख्यात गायक पंडित त्र्यंबकराव जानोरीकर यांची आज जयंती आहे. गझल सम्राट मेहंदी हसन यांची आज पुण्यतिथी आहे. श्रोतेहो, आजचे काही दिनविशेष आपण ऐकलेत.

श्रोते हो, आज सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पावसाळ्यातील कोकण रेल्वेसमोरील आव्हानं आणि त्यावरील उपाययोजना या विषयावरती कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते विवेक वानखडे. जरूर ऐका हा कार्यक्रम आज सकाळी 9:30 वाजता. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र 7:25 झालेली आहेत.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
0: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प

0: केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषीविद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सामना करण्यासाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा कशा पद्धतीने लाभ होतोय?
1: एक महत्वाची गोष्ट यामध्ये आहे की

0: आपलं मनापासून स्वागत. सर, शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सामना करण्यासाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा कशा पद्धतीने लाभ होतोय?
1: एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये आहे की नैसर्गिक शेतीची जे काही तत्त्व पाहतो आपण, ही तत्त्व मूळतः अगदीच पूर्वीच्या काळापासून शेती तत्व जी अशीच होती तशी तत्त्व आहेत ती. म्हणजे जनरली आपण पाहतो की हे काही वेगळी पद्धती आहे म्हणून आपण नव्यानं पाहतो तिकडे आज, पण सुरुवात तशी झाली होती ना. मग आता मधल्या काळामध्ये आपण अनेक रासायनिक पद्धतीकडे वळत गेलो, त्याचे आपण चांगले परिणाम पाहिले, परंतु कालांतरानं ते दुष्परिणाम यावर जाणवले हळूहळू. म्हणजे असं नाही आहे की त्याचं कायमस्वरूपीच चांगल्या गोष्टी होतील असं नाही आहे. त्यामुळे आपण मग पुन्हा फेरविचार केला, अरे असं का होतं, ह्या चुकत चालले का यामध्ये. कारण प्रामुख्यानं जो परिणाम झाला या संपूर्ण रासायनिक पद्धतीच्या शेतीचा, तो झाला जमिनीच्या आरोग्यावर. पिकांच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जेवढा आपण निविष्ठा वापरत गेलो, उत्पादन आपला वाढत गेलं, आपण उत्पादनाकडे पाहत गेलो, पण उत्पादन देणारा मूळ स्रोत जो आहे तो म्हणजे आपली जी माती आहे तिच्या आरोग्याकडे आपण हळूहळू दुर्लक्ष करत गेलो म्हणूया आपण या ठिकाणी, किंवा जेवढं हवं तेवढं लक्ष गेलं नाही. आणि जेव्हा आता कळलं की मातीची एकूण उपजाऊ क्षमताच कमी होत चाललेली आहे, जसं मग तुम्ही म्हटला की या ठिकाणी त्याचं आरोग्य ढासळतं, म्हणजे काय होतं, सेंद्रिय कर्ब कमी होतो आहे. मातीच्या आरोग्याचा मुख्य निर्देशक किंवा आत्मा काय आहे, तर सेंद्रिय कर्ब आहे. सेंद्रिय कर्ब जो आहे तो ह्या पूर्ण पिकांचं किंवा वनस्पतींचं पोषण करण्यासाठी उपयोगी आहे. कारण तो कर्ब असेल तर सूक्ष्मजीव त्या ठिकाणी होतात तयार, आणि सूक्ष्मजीवाच्या माध्यमातूनच आपल्याला पोषण होतं पिकांचं आणि वनस्पतींचं. मग सेंद्रिय पदार्थ कमी, सेंद्रिय कर्ब कमी, सूक्ष्मजीव कमी, पोषण योग्य होत नाही, असं ते हो सायकल होत गेलेली आहे. आणि आता आपल्याला असं कळतं आहे की आपल्या राज्यामधला सेंद्रिय कर्ब जो आहे मातीचा, तो 0.5% आतच आहे, जेव्हा की आपला 1% पाहिजे आहे. म्हणजे अगोदरच आम्ही 50-60% खाली गेलोच आहे, आणि ह्याचा दुष्परिणाम एवढे होणार आहेत की कालांतरानं आपल्या ह्या जमिनी नापीक बनत जातील आणि अन्नधान्य पिकवण्याचाच मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग हे सगळं ज्यावेळेला पार्श्वभूमी पाहतो आपण, ह्या उपाय काय, मग ह्या सेंद्रिय कर वाढवायचा कसा? सेंद्रिय कर वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करावा असाही सूर मधल्या काळामध्ये आला. त्यावर भरपूर काम झालं, भरपूर प्रकार सेंद्रिय खतं यामध्ये निर्माण झाली, आणि आपण मग त्यामध्ये मग शेणखतापासून कंपोस्टपासून सगळे वापरायला सुरू केले. त्यालाही मर्यादा आल्या, कारण शेवटी हे अवलंबून आहे आपल्या जनावरसंख्येवर. आप शेतकऱ्याकडे जनावरसंख्या हळूहळू कमी होत चालली, त्यामुळे त्याच्या मर्यादा आहेत. म्हणजे शेणखत किंवा सेंद्रिय खत हे पुरेसं नाही आहे हे कळलं आपल्याला. मग आता तर हे होत नाही आहे, एका बाजूला जमिनीचं आरोग्य बिघडत आहे, तर काय, तर मग आम्हाला असं केलं पाहिजे की जे शेतामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रकारच्या संसाधनांचा वापर करून आपण यातूनच कशाप्रकारे जमिनीचं आरोग्य सुधारता येईल का, आणि हे तत्व डोळ्यासमोर ठेवून आपण नैसर्गिक शेतीकडे वळायला सुरुवात केलेली आहे. जे केंद्र सरकार शासनाचं धोरण आहे, आपल्या राज्य शासनाचं धोरण आहे, नैसर्गिक शेतीचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार सुरू केलेला आहे. आणि हे करत असताना काळजी आपण हे घेणं गरजेचं आहे, आणि ते आता घेतली जात आहे. ती म्हणजे उत्पादनामध्ये घट न होऊ देता आपलं आरोग्य, मातीचं आरोग्य जपत जपत कशा प्रकारे अन्नधान्य घ्यायचं यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तशी आता आपण ह्यामध्ये कार्यपद्धती अवलंबायला सुरू केलेली आहे. जसं ह्या आपण म्हटलं की याचा हवामान बदला संबंध कसा आहे, हवामान बदलाचा जो परिणाम होतो पाण्यावर मातीवर मग भरलो आपण, मग मातीवरचा परिणाम जो होतो आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे कर्बग्रहण जे आहे मातीमधलं जे पाहिजे ते कमी होत आहे, आणि कर्ब उत्सर्जन जास्त होत आहे. म्हणजे हवेतला कर्ब जो वाढतो आहे कार्बन डायऑक्साईड, त्यामध्ये जमिनीतला कर्ब उत्सर्जनाचा देखील एक वाटा आहे, तोही उडतो आहे. तो उडण्याचं आणखी कारण मग आपण चर्चा केलेली आहे ते म्हणजे अति मशागत हलव हलव, ती एक त्याचं कारण आहे. पण त्याबरोबरच अशा प्रकारे मातीचे आरोग्य ढासळल्या कारण, सेंद्रिय कर्ब कमी झाल्या कारणाने ते देखील कारण त्याला आहे. धूप होणं हे त्याला कारण आहे. म्हणजे बदलाचा परिणाम, हवा बदलाचा परिणाम धुपीवर होतो, धूप वाढली, पाणी कमी झालं या ठिकाणी. अशा प्रकारे मधल्या काळामध्ये जमिनीला जे तडे पडण्यापासून जे सगळ्या प्रकारचं त्याला म्हणतो आपण की वाळवंटीकरण म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारे काही ठिकाणी होत चाललेलं आहे. हे सगळं जर बघितलं तर हा परिणाम कमी करण्याकरता हे नैसर्गिक शेती तत्व जे आहे ते उपयोगी पडू शकतात. म्हणजे अशा प्रकारे हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यामध्ये काही अंशी आपण ह्यामध्ये यश मिळवू शकतो आणि म्हणून आपण हळूहळू तिकडे वळणं गरजेचं आहे. तो आपला या ठिकाणी एक म्हणजे प्रकल्पाचा म्हणून आपण आणि एकूण शेतीच्या कार्य नवीन धोरणाचा भाग म्हणून आपण तिकडे वळतोय आपण आता.
0: आणि बरेच जण नैसर्गिक शेती सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत आणि अगदी वर्ष

0: वर्षभर म्हणजे जिथे पाण्याची कमतरता होती किंवा थोडीशी उन्हाळ्यामध्ये झाडं कमी वाटायची किंवा सुकलेली, तिथे पण हिरवगार अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात काही शेतकरी घेत आहेत नैसर्गिक शेतीमध्ये. यामध्ये सुद्धा सर जीवामृत असो किंवा मग दशपर्णी अर्क किंवा मग जैविक खतं, तर ही महत्वाची आहे, तर यांचा वापर किती प्रभावी ठरतो?
1: हो, आता नैसर्गिक शेती तत्वामधलं जे मग म्हटलं आपण त्याच्यातला हा एक फार महत्वाचा भाग आहे की पिकांचं पोषण आणि संरक्षण. शेतकरी काय करतो, पिकं लागवड केल्यानंतर पोषण महत्वाचं आहे आणि त्याला संरक्षण करणं महत्वाचं आहे. मग पोषण संरक्षण करण्यासाठी आम्हाला नैसर्गिक शेतीमध्ये काय वापर कसा करायचा वापरायचा, म्हणजे यासाठी आम्ही केमिकलकडे वळलो ना अगोदर, रासायनाकडे. खतं आपण आणली म्हणजे क्वेश्चन करण्याकरता आणि औषधं आणली संरक्षण करण्याकरता. आता हे दोघाला जर पर्याय काय आहे का याच्यामध्ये, तर असे पर्याय आहेत. त्यामध्ये असं म्हटलं आपण की बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत हे जे आहेत अशा प्रकारचे आदर्शपर्णी अर्क, लिंबोळी अर्क हे सगळं जे पर्याय आहेत. ते पोषण करण्यासारखे जीवामृत हा पोषणाचा भाग आहे. जीवामृतमुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बियाण्याचं पोषण होतं आणि ते पीक चांगलं वाढू शकतं, हा त्याचा एक भाग आहे. जसं आपण सेंद्रिय खतामध्ये गांडूळ खत, या ठिकाणी कंपोस्ट खत, नाडेप खत याचा वापर केला आपण, तशा प्रकारे ते होतं म्हणजे पोषण होतं. पण संरक्षणासाठी शेतकऱ्याला मोठा खर्च करायला लागतो आणि मग ते कसं करायचं, त्याची सुरुवात बीजामृतानं केली आपण. आता आपण सुरुवात यामध्ये असे दशपर्णी अर्क, म्हणजे अशा प्रकारचे 10 वनस्पतींच्या पानांचा जो अर्क तयार केला तो आपण 2-3 महिने चांगल्या प्रकारे तो आंबवला आणि त्याची फवारणी आपण जेव्हा करतो तेव्हा भरपूर प्रकारच्या किडींपासून आपण पिकांचं संरक्षण करू शकतो. तशीच गोष्ट आहे आपल्या लिंबोळी अर्काची. लिंबोळी अर्क हा एक चांगल्या प्रकारचं कीटनाशक आहे. म्हणजे लिंब हाच मुळात इतका बहुगुणी आहे, त्याचा एक सगळ्यात मोठा गुण आहे तो म्हणजे किडींचं प्रतिरोध करणे आणि त्यामुळे त्याचा अर्क तयार करून गोळा गोळा करणे आणि उन्हाळ्यामध्ये ते साठवणे, नंतर मग त्याच्यापासून त्याचे पावडर बनवणे आणि ते हवे त्यावेळेला त्याचा अर्क तयार करून फवारणी करणे, हे जर केलं आपण तर त्याचाही मोठा परिणाम होतो आपल्या एकूणच संरक्षण करण्यामध्ये पिकांचं. अशा प्रकारचे हे टप्पे आहेत, ते त्यावेळेला वापरले गेले तर मग आपलं हे दोन्ही साध्य होतं, पोषणही होतं पिकांचं आणि संरक्षणही होतं.
0: आणि खूप शेतकरी सर याचा वापर करतायत आणि नैसर्गिक शेती करताना निसर्गामध्ये काही अशी झाडं आहेत त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात यासाठी होतो आणि करतायत ते लोक. त्यानंतर पाणी हा एक महत्वाचा घटक असतो शेतीसाठी, यामध्ये सुद्धा ठिबक सिंचन ही पद्धत तर खूप वर्षांपासून चालू आहे आणि त्याचा फायदा होतोय. यामध्ये सुद्धा फर्टिगेशन असेल किंवा आणखीन बऱ्याच या गोष्टी आहेत, त्या पद्धतींमुळे कशा पद्धतीनं पाण्याची बचत शेतकरी करू शकतो आणि होते त्याची.
1: ते अगदी म्हणजे हे जे आहे की जसं आपण म्हणजे मोजकं पाणी वापरणं हे पिकांच्या गरजे इतकं पाणी वापरणं गरजेचं आहे. कारण पाणी आपण देतो कोणाला, जमिनीला की पिकाला, हा पहिला प्रश्न आहे. शेतकरी काय पाहतो की बाबा या ठिकाणी जमीन माझी कशी आहे त्याच्यानुसार तो म्हणजे अगदी म्हणजे पाणी साठवून देतो, मोकाट पाणी सोडतो, ते न करता आपण पिकाला गरज किती पाण्याची आहे ते बघायला पाहिजे. म्हणून त्याच्या आधारे आपण ह्या पद्धती आल्या, सूक्ष्म सिंचन पद्धती त्यामध्ये आल्या. आता ठिबक सिंचनाचा वापर करण्यामध्ये आपलं राज्य फार पुढे गेलेलं आहे. तुषार ठिबक आपल्यामध्ये लोकांना पटलेलंच आहे, इतकं पटलेलं आहे की ते आता म्हणजे लाखो शेतकरी दरवर्षी या गोष्टींची खरेदी करतात आणि ते वापरतात त्यामध्ये आहे, म्हणजे शेतकऱ्यांना हे कळलेलं आहे. याच्यात काय होत आहे की एकतर वेळेवर जेवढं हवं तेवढं आणि योग्य खोलीवर ते पाणी मिळतं मुळांसाठी, तेवढं पाण्याची गरज ही पिकाची आपली भागली जाते. त्यामुळं हा एक चांगला उपाय आहे. यामध्ये ज्याला म्हणतो आपण की जितकं पाणी जास्त तेवढं या ठिकाणी ते पाणी आणण्यासाठीचा खर्च वाढतो. तिथेपर्यंत पाणी आणण्यासाठी जी ऊर्जा, ती ऊर्जा वाढते आपली, म्हणजे ऊर्जेचा वापर वाढतो आणि सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला हवेमधला CO2 कार्बन डायऑक्साईड वाढतो. म्हणजे हे सगळं जे काही आहे, म्हणजे अति पाणी जे म्हणतो आपण ते केवळ पिकाचं किंवा जमीन नुकसान करत नाही, तर पर्यावरणाला देखील ते धोका आहे. आणि मग तिथे आपला जो हरितगृह वायू वाढतो आपला आणि म्हणून एकूण हवामान बदलाच्या याच्यामध्ये पाण्याचा देखील अतिवापर हाही कारणीभूत झालेला असतो. आणि म्हणून मग आपण ते मग भाताचं पिष्ट असो कुठली शेती असू दे, पाणी वापर हा आपला नियंत्रितच पाहिजे आहे.
0: म्हणजे त्या अनुषंगाने या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन तुषार सिंचन ह्या खूप फायदेशीर ठरतात. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद

दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, कोकण रेल्वे ही कोकणवासियांची जीवनवाहिनी. हीच कोकण रेल्वे यंदाच्या पावसाळ्याचा सामना करण्यासाठी सज्ज होती. तेव्हा यासाठी कोणती विशेष तयारी करण्यात आली, पूर भूस्खलनासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्यात, यावर कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्याशी बातचीत केली आहे अनघा मगदुम यांनी.
2: हमारे यात्रियों को, श्रोताओं को ये जानना आवश्यक है कि उनकी सुरक्षा के लिए मानसून में विशेष रूप से हम इस बार 657 स्पेशल मानसून पेट्रोलिंग के लोग लगाते हैं जो राउंड द क्लॉक ट्रैक की मॉनिटरिंग करते हैं. इसके अलावा 141 पेट्रोलमैन उसके ऊपर से और लगाते हैं. तो पूरा कोंकण क्षेत्र मानसून में 24/7 नाइट पेट्रोल और डे पेट्रोल हमारे TSM करते रहते हैं.
1: श्रोते हो, ही मुलाखत प्रसारित होणार आहे शनिवार दिनांक 13 जून रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा श्रोते हो, पावसाळ्यात कोकण रेल्वेतून प्रवास करण्यापूर्वी ही मुलाखत जरूर ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यासाठी ट्यून करा 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर किंवा 101.5 MHz या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
0: सकाळचे 7:40 झाली आहेत. प्लॅनेट फर्निचर प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
5: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
4: क्यों?
5: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कम्फर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
6: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
7: नमस्कार श्रोते हो, प्लैनेट फर्नीचर प्रस्तुत फर्नीचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लैनेट फर्नीचर चे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
8: नमस्ते.
7: आपण बघतोय सध्या युद्धाचा परिणाम आपल्याला अनेक गोष्टींवरती दिसून येतोय. तर आपण जेव्हा ब्रँडेड फर्निचरचा विचार करतो त्यावेळेला काही फर्निचर हे बाहेरच्या देशातून सुद्धा मागवलं जातं, मग या सगळ्याचा परिणाम आपल्याला सुद्धा दिसून येतोय का? रॉ मटेरियलवर काही परिणाम झालाय का? फर्निचरवर काही परिणाम झालाय का? किमती वाढल्यात का?
8: तर याच्यामध्ये कसं आहे की बेसिकली दोन गोष्टी आहेत. एक तर तुमचा वॉर इफेक्ट आणि सेकंडरी काय आहे की BIS एक म्हणून कन्सेप्ट आहे की जे आपलं इंडियन गव्हर्नमेंटनं आता कंपल्सरी केले फर्निचर सेक्टरवरती. त्याला अजून थोडासा एक 5-6 महिन्याचा टाइम पिरियड आहे पूर्ण कंपल्शन व्हायला. वॉरचा इफेक्ट म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट, त्याच्यानंतर फ्रेट जे आहेत बाहेरनं मटेरियल येणारे रॉ मटेरियल आहेत त्याचे कॉस्टिंग वाढलेले आहेत. ऑलमोस्ट तुम्ही विचार करायला झाला तर 20% पर्यंत फरक पडलाय. आता BIS मुळे काय झालंय की नवीन मटेरियल मागवणं सुद्धा तेवढं इझी राहिलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे त्याची पण कॉस्ट वाढलेली आहे. काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या कॉस्टमध्ये हाईक केलेली आहे. तसा सिनारिओ बघता आता चालूला कॉम्प्लिकेटेड आहे. तरी पण परचेस चालू राहायला पाहिजे, लोकांना सर्व्हिस देता आली पाहिजे. याच्यासाठी आम्ही बॅकएंडला बऱ्यापैकी काम करून ठेवलेलं होतं की ज्याच्यामध्ये आम्ही इन्व्हेंटरी बऱ्यापैकी मागवलेली होती की जी अजून आमच्याकडे 2-3 महिने चालेल आणि कमीत कमी लोकांना कॉस्टचा फरक पडेल. ठीक आहे, आता 20-25% वाढलेत पण तेवढा इफेक्ट न करता कमीत कमी कसं करता येईल त्याप्रमाणे आपण काम करतोय आणि त्या जुन्याच रिझनेबल प्राइसेसला आपण मटेरियल अवेलेबल ठेवलं आहे.

0: फक्त थोडासा डिलिव्हरी टाइम आपण म्हणतो तो थोडासा वाढलेला आहे.
1: याबद्दल अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, ब्रँडेड फर्निचरसाठी तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156 77 7003. जाधव सर, तर हे सगळं अजून साधारणतः किती दिवस चालू राहणार आहे, किंवा या किमती अशाच वाढलेल्या राहतील का, पुन्हा किमती घसरण्याचे चान्सेस सुद्धा आहेत?
0: त्याच्यामध्ये किंमत कमी व्हायचे चान्सेस फार कमी वाटतात, कारण एकंदरीत तुम्ही इंटरनॅशनल सिच्युएशन बघितली तर तेवढं इझी नाहीये. आता प्राइसिंग कमी कधी होईल की अगदीच डिमांडला शॉर्टेज झालं, मटेरियल स्टॉक आहे ते क्लिअर करणं आहे, लिक्विडिटी क्रंच आहे, तर त्याच्यामध्ये प्राइसिंग कमी होऊ शकतात, पण ते चान्सेस कमी आहेत. फक्त काय की आम्ही त्याच्यात काय काळजी घेतोय की एकदम एक्स्ट्रीम न वाढवता हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये प्राइसेस कशा वाढतील आणि त्या कस्टमरला कशा सस्टेन होतील. आता इम्पोर्टेडच्या आयटमचा प्रॉब्लेम आहे, तर आम्ही काय केलं की आम्ही लोकल सोर्सिंग किंवा आपल्या इथं मॅन्युफॅक्चर जास्त काय करता येईल की ज्याच्यामुळे कॉस्टला तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही, त्याच्यावरती बॅकएंड आमचं काम चालू आहे. त्यामुळे एनी आहो आपल्या कस्टमरला तेवढा मेजर इम्पॅक्ट पडणार नाही, जेवढा बाकीच्यांना पडेल तेवढा आपल्या कस्टमरला पडणार नाही.
1: आणि आपल्याकडे सुद्धा आपण प्रोडक्शन जे आपलं स्वतःच आहे ते चालू ठेवलेलं आहे, सो आपल्याकडची व्हरायटी सुद्धा लोकांना बघायला मिळणार आहे.
0: त्याच्यात आम्हाला पण एक मोठा चान्स आहे की आपल्याला त्याच्यामध्ये एक्सपान्शन करता येईल, अजून व्हरायटी वाढवता येईल, अजून बाहेरचं मटेरियल त्याला कॉम्पिटेटिव्ह मटेरियल आपल्याला देता येईल. कारण आता जी नवीन येणारी मटेरियलची कॉस्ट ती हायर साईडला आहे. आता याच्यामध्ये अगोदर प्रॉब्लेम काय व्हायचा की आपलं मटेरियल आणि त्यांचं मटेरियल जरी आपण सेम क्वालिटी बघितली तरी त्यांची प्राइस कमी यायची, त्यामुळे आपल्याला तिकडून मटेरियल मागवायला लागायचं. पण आता त्याला काय होणार आहे की प्राइस त्यांची हायर साईडला आल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मटेरियलला सेल वाढेल आणि त्याचा बेनिफिट आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला पण चांगला होईल.
1: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156 77 7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: चलो निकले गया
3: जय. नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
2: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
5: प्लैनेट फर्नीचर प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आणि आता प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया वैशाली सामंत यांनी गायलेली चंद्रशेखर सानेकर यांची गीतरचना. संगीतकार अवधूत गुप्ते.

0: ज्ञानभाषा ते करिअर भाषा, संस्कृतच्या नव्या वाटा या विषयावरती डॉक्टर कल्पना आठले यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत.
1: या वर्षीपासून म्हणजे 26-27 या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय संस्कृत विद्यापीठाला बीटेक अभ्यासक्रमाला मंजुरी मिळालेली आहे.
0: बरं.
1: AI आणि डाटा सायन्स या विषयातलं बीटेक तिथे करता येणार आहे विद्यार्थ्यांना. त्यांना नेहमीच्याच प्रोसेसमधून जायचं आहे, म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा देऊन या कोर्सला त्यांना प्रवेश घेता येणार आहे. आणि तसंच आयुर्वेद आणि संस्कृत याची सांगड तर निश्चितपणे आपल्याला माहिती आहे. आयुर्वेद गुरुकुलम अशी एक संकल्पना आहे आणि त्यामध्ये 10वीनंतर या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा प्री आयुर्वेद कोर्स करायचा आहे की ज्याच्यामुळे त्यांची नीटसाठी तयारी होणार आहे. त्यामुळे नीट उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना ह्या BAMS मध्ये प्रवेश मिळून संस्कृत शिकलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं वैद्य होता येणार आहे.
0: तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि विभावरी जोशी यांनी गायलेली नीला सत्यनारायण यांची गीतरचना. संगीतकार नीला आकाश.

या गाण्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आज सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पावसाळ्यातील कोकण रेल्वेसमोरील आव्हानं आणि त्यावरील उपाययोजना या विषयावरती कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते विवेक वानखडे. जरूर ऐका ही मुलाखत आज सकाळी 9:30 वाजता. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. आणि त्यानंतर 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे ठीक 8:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं मत. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूची आज लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर फ्रान्स आणि स्लोवाकिया देशांच्या भेटीवर जात आहेत. या दोन्ही देशांशी असलेली भागीदारी दृढ करण्याच्या हेतूनं दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते निस इथं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतील. त्यानंतर भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं ते संयुक्तपणे उद्घाटन करतील. यामध्ये स्टार्टअप गुंतवणूक संस्था एकत्र येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात मोदी स्लोवाकियाला भेट देतील आणि स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करून उभय देशातील सहकार्याच्या नव्या संधींचा आढावा घेतील. तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान या महिन्याच्या 16 आणि 17 तारखेला फ्रान्समधील एव्हियन इथं होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेदरम्यान ते G7 नेते आणि आमंत्रित भागीदारी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात 18 जूनला पंतप्रधान पॅरिसला भेट देणार आहेत आणि युरोपमधील तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातील सर्वात मोठ्या विवाटेक शिखर परिषदेला उपस्थित राहतील. ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीनं केलेली उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. हैदराबाद इथं संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच DRDOच्या संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळेच्या अॅडव्हान्स वेपन सिस्टीम कॉम्प्लेक्सचं उद्घाटन संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान दीर्घपल्ल्याच्या लढाऊ क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाज विरोधी क्षमता प्रदर्शित करण्यासाठी सलग 3 उड्डाण चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे भारताला आंतरखंडीय लढाऊ क्षेपणास्त्रांना रोखण्याची क्षमता असलेल्या राष्ट्रांच्या उच्च भूगटात स्थान मिळालं असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता आहे असं मत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं आहे. ते काल रेल्वे भरती मंडळाच्या भरती प्रक्रियेबाबत भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. भरती प्रक्रिया अधिक जलद कार्यक्षम आणि वापरकर्त्यासाठी सोपी करण्यासाठी

साठी टॅबलेट आधारित परीक्षांचा अधिक वापर केला जावा असंही रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं. भारतीय रेल्वेनं 2025-26 या आर्थिक वर्षात 6 प्रमुख श्रेणींमधील 47,000 अधिक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करून 43,000 अधिक उमेदवारांची भरती केली आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. परीक्षा दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत 3:15 होणार आहे. दरम्यान या परीक्षेच्या तयारीचा आढावा काल मंत्रिमंडळ सचिव डॉ टी व्ही सोमनाथन यांनी घेतला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांच्यासमवेत झालेल्या या आढावा बैठकीत सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय साधत ही पुनर्परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि सुरक्षितपणे पार पडेल याची खात्री करण्यावर मंत्रिमंडळ सचिवांनी भर दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये होणाऱ्या दीक्षांत संचलनाची पाहणी करणार आहेत. यावर्षीच्या दीक्षांत संचलनामध्ये पहिल्यांदाच महिला कॅडेट संचलनात सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 अधिक कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी काल चर्चा करून आखाती भागात अमेरिकन नौदलाच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशी मारले गेल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला. व्यापारी जहाजांविरुद्ध अशा प्रकारची जीवघेणी कारवाई समर्थनीय नाही असंही जयशंकर यांनी समाज माध्यमांवर नमूद केलं आहे. याआधी देखील नवी दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावास प्रमुखांना बोलावून घेत नागरी व्यापारी जहाजांविरुद्ध जीवघेण्या बळाचा वापर केल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. शांघाय सहकार्य संघटना हा केवळ प्रादेशिक समूह नसून युरोप आणि आशिया देशातील ऐतिहासिक सांस्कृतिक भागीदार देशांशी भारताला जोडणारा महत्वाचा दुवा आहे असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ कीर्तीवर्धन सिंह यांनी म्हटलं आहे. ताजिकिस्तान इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना राज्यमंत्र्यांनी परिषदेअंतर्गत असलेला सहकार्याचा भारताचा दृष्टिकोन हा सुरक्षितता, संपर्क आणि संधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या आराखड्यावर आधारित असल्याचं सांगितलं. या आराखड्यात मध्य आशियाला महत्वाचं स्थान असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. देशात उत्पादन आधारित विकास आणि रोजगार निर्मिती यावर पंतप्रधानांनी मोठा भर दिल्याचं केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री यांनी म्हटलं आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आणि रोजगार संधीही निर्माण झाल्या. बंगळुरू इथं सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. या संस्थेनं धोरणात्मक क्षेत्रातील संशोधनामध्ये मोठं योगदान दिल्याचं सांगून संस्थेला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तिचा विस्तार करण्यासाठी आवश्यक आर्थिक आणि संस्थात्मक सहकार्य देखील करण्यात येईल असं कुमारस्वामी यांनी यावेळी सांगितलं. अहमदाबाद लंडनशी सेवा देणाऱ्या एअर इंडियाच्या AI-171 विमान अपघाताला काल 1 वर्ष पूर्ण झालं. उड्डाणानंतर लगेचच विमान कोसळून झालेल्या या अपघाताची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यपद्धतीनुसार व्यावसायिक चौकशी सुरू असल्याचं नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी काल सांगितलं. दरम्यान एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं सर्व तपास प्रक्रिया आणि आवश्यक आंतरराष्ट्रीय आढावा पूर्ण झाल्यानंतरच या अपघाताचा अंतिम अहवाल प्रकाशित केला जाईल असं एका निवेदनात म्हटलं आहे. वार्षिक आधारावर देशाच्या किरकोळ महागाई दरात वृद्धी नोंदवण्यात आली असून हा दर 3.93% झाला आहे. सलग 5व्या महिन्यात ही वृद्धी नोंदवण्यात आली आहे. एप्रिलमध्ये हा दर 3.48% होता. देशपातळीवर चांदी, सोनं, हिरे, प्लॅटिनमचे दागिने, खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटो, आलं, बेदाणे यांच्यात सर्वात महागाई नोंदवण्यात आली तर बटाटे, मटार, जिरं हे खाद्यपदार्थ आणि मोटरसायकल, चारचाकी, जीप, स्कूटर यांचा कमी महागाईत समावेश होता. आयसीसी महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडच्या महिला संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा संघ 132 धावात सर्वबाद झाला. भारतीय महिला संघाचा सलामीचा सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची PV सिंधू हिची लढत जपानची अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत चेन सू यूचा 21-6, 21-9 असा दणदणीत पराभव करून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं तर अन्य एका उपांत्यपूर्व सामन्यात यामागुचीनं भारताच्या

0: तन्वी शर्माचा 21-14, 21-14 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढेही सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. तर आज आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान दिल्ली एनसीआर भागात काल रात्री वादळ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. दिल्ली आणि लगतच्या भागांसाठी आज लाल बावटा जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक, अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं मत. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधू हिची आज लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 45 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला प्रसारित करत आहोत. वक्ते आहेत ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते, संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: मित्रहो नमस्कार. थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते ज्योतिराव फुले तथा तात्यासाहेब यांचे 2 शताब्दी जयंती वर्ष औचित्याने आकाशवाणीतर्फे आयोजित विशेष व्याख्यानमालेत मी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते आपणा सर्वांचं आदरपूर्वक स्वागत करतो. आज आपण ऐकतो आहोत भाग क्रमांक 10. ज्योतिरावांच्या शिक्षण प्रसाराची पताका अभिमानाने डौलत होती. शाखा विस्तार होत होता. शाळांमध्ये मुलांसाठी शिक्षणविषयक सुविधा आणि अन्य साधने उपलब्ध करण्यासाठी ज्योतिरावांची चांगलीच धावपळ होत होती. आपला प्रयोग केवळ यशस्वी होऊन पुरेसा नाही, तर तो आम जनतेच्या खात्रीस्व परीक्षेस उतरावयास हवा ही ज्योतिरावांची मनोमन इच्छा होती. त्याकाळी शाळा प्रवेशासाठी विशिष्ट वयोमर्यादा व अट, अन्य कुठले नियम हा प्रकारच नव्हता. किंबहुना तशी नियमावली अजून तयार व्हायची होती. मात्र मग त्यामुळे वर्गामध्ये विद्यार्थ्यांचा वयोगट हा बराच विस्तृत आणि ढोबळ होता. ज्योतिरावांच्या मुलींच्या शाळेची जनसमुदायासमोर तपासणी करण्याचा दिवस निश्चित करण्यात आला. दिवस होता 12 फेब्रुवारी 1853. या जाहीर गुणवत्ता निरीक्षणासाठी पुणे महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य सभामंडप मोठ्या हौसेने सुशोभित करण्यात आला होता. मान्यवरांसाठी, पालकांसाठी प्रशस्त बैठक व्यवस्था आयोजित करण्यात आली होती. सतरंजा, गालिचे, गाध्या, लोड, खुर्च्या, कोच आदींनी सभामंडप सजला होता. सभामंडपासभोवतालच्या महाविद्यालयाच्या खिडक्या प्रेक्षकांनी केव्हाच भरून गेल्या होत्या. उत्स्फूर्त जनसमुदाय मुलींच्या ज्ञानाची होणारी तपासणी प्रत्यक्ष पाहण्यासाठी उत्साहाने हजर होता. आपल्या पाल्याची गुणवत्ता कशी वाढीस लागली आहे हे आजमवण्यासाठी अनेक पालक जिज्ञासा कुतूहलातून पूर्वीच स्थानापन्न झाले होते. यापूर्वी पुण्यात एवढी मोठी सार्वजनिक सभा कधी भरलीच नव्हती. सुमारे 3,000 संख्येने नागरिकांची हजेरी होती. ती केवळ परीक्षा नव्हती, तर परंपरेच्या 1,000 वर्षांच्या जोखडांना अवेरून आजवर दुबळी समजली गेलेली स्त्री आज आपल्या स्वकर्तृत्वाने आपल्या ज्ञानकौशल्याची सत्व परीक्षा देणार होती. स्त्री लिहू शकते, वाचू शकते, तार्किक संवाद करू शकते, एवढेच नव्हे तर बाणेदारपणे ऐनवेळी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची न डग

मग त्या उत्तरही देऊ शकते. हे जणू आजवर कधी कोणी न ऐकलेलं न पाहिलेला अनुभव या लोकविलक्षण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येकजण असुसला होता. प्रवाहाविरुद्ध पोहणारे ज्योतिराव सावित्री हे दाम्पत्य बरोबर की धर्मशास्त्राचा आधार घेऊन स्त्रीला अज्ञानी ठेवून केवळ श्रमाला वेदनेला जुंपणे म्हणजे धर्माचरण हे बरोबर हे ठरणारा तो क्षण. या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी कोण दवडणार? जनसामान्यासोबतच या महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी ज्या मान्यवरांनी हजेरी लावली होती त्यामध्ये ब्रिगेडियर ट्रायलेड ज्योतिरावांच्या शिक्षण मोहिमेचे आश्रयदाते, सोबत ई सी जोन्स, पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी, सरदार अप्पासाहेब ढमडेरे, प्राध्यापक कृष्णशास्त्री चिपळूणकर, प्राध्यापक छत्रे, जगन्नाथराव सदाशिवजी, बापूराव मांडे आदी मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. बापूराव मांडे यांनी पुण्यातील स्त्री शिक्षणाची परिस्थिती नमूद करणाऱ्या इतिवृत्ताचे विस्ताराने वाचन केले. या कालखंडात मुलामुलींची लग्ने बालवयात होत, त्यामुळे विवाहानंतर मुलीने शिकावे किंवा कसे याबाबत मुलीच्या सासरकडची मंडळी हरकत घेत. विशेषतः स्त्रिया आपल्या सुनेस पुढे शिक्षण चालू ठेवण्यास मनाई करत, याबाबतही जनमताने विचार करावा असे आवाहन इतिवृत्तात करण्यात आले होते. या प्रसंगी अनेक इंग्रजी मान्यवर, यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आर्कसिन पेरी, मुंबई सरकारचे सचिव या मान्यवरांनी सरळ हाताने मदत केली. अण्णासाहेब चिपळूणकरांनी इंग्रजांच्या दातृत्वाचे कौतुक करत सुशिक्षित श्रीमंत हिंदूंच्या औदासीन्यावर कडक हजेरी घेतली. या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या स्त्रियांचे विशेष आभार मानण्यात आले. मानवाच्या सुधारणा स्त्रियांच्या शिक्षणाच्या प्रगतीबरोबर पावले टाकत असते. स्त्रियांच्या प्रगतीशी मानवजातीची प्रगती निगडीत असते. ज्या समाजामध्ये स्त्रीला हीन आणि गुलाम समजण्यात येते त्या समाजाला कायम स्वरूपाची प्रगती करता येईल हे अशक्य गोष्ट आहे, याचाही पुनरुच्चार या प्रसंगी करण्यात आला. 21 मार्च 1853 या दिवशी अतिशूद्र गणल्या जाणाऱ्या जातीतील मुलांसह मुलींच्या वार्षिक परीक्षेला सकाळी 7 वाजता प्रारंभ करण्यात आला. महारमांग मुलांमध्ये शिक्षण प्रसाराचा ज्योतिरावांचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो याबाबत कमालीची साशंकता होती. मुलांच्या अपयशाचे धनी अर्थातच ज्योतिराव ठरणार होते. ज्योतिरावांनी निश्चित केलेल्या अभ्यासक्रमामध्ये वाचन, लेखन, व्याकरण, अनुलेखन, जगाचा सर्वसाधारण भूगोल, हिंदुस्थानचा भूगोल, मराठ्यांचा इतिहास यांचा प्राधान्याने अंतर्भाव होता. या काळात उच्च सरकारी अधिकारी शाळांना भेट देत असत. शिक्षणाच्या कार्यास उत्तेजन मिळावे यासाठी शिक्षकांनी आवर्जून संवाद साधत त्यांना विश्वासात घेत त्यांच्या अडीअडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील असत. या सुमारास सरदार अमीन रावसाहेब विंचुरकर यांनी आपली मुलगी मुलींच्या शाळेत घातली. विंचुरकरांसारख्या समाजमान्य व्यक्तीने हा घालून दिलेला आदर्श अनेकांना प्रेरणा देऊन जात होता. या शिक्षण प्रसाराच्या एका सभेत ज्योतिरावांचे जीवलग सहकारी सदाशिव गोवंडे यांनी व्यक्त केलेल्या विचारातून स्वातंत्र्याच्या चळवळीची निकड प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समाजमनात रुजवायचे काम चालल्याचे ध्यानात येते. गोवंडे म्हणाले, सर्व विषयांची माहिती नसल्यामुळे एतद्देशीय लोक अज्ञानांधकारात, कुकर्मात व पारतंत्र्याच्या नरकात बुडाले आहेत. तरी त्यांना तेथून काढून त्यांना चांगल्या मार्गास लावणे हे प्रत्येक एतद्देशीय सुज्ञाचे कर्तव्य आहे असे समजून प्रत्येकाने या कार्यास यथाशक्ती सहाय्य करावे. या देशात अज्ञान हा दुष्टरोग आहे, त्यावर औषधोजना करून तो घालवावा असे कोणाच्या मनात असल्यास त्याच्या मार्गात जातीभेद, भाषाभेद आड येतात. म्हणून कोणी प्रयत्न करण्यास दजवत नाही. आता सारेच लोक दुःखात पडलेले पाहून त्यातून कोणाचे सांत्वन अधिक करावे याची भ्रांत पडते. परंतु नीट विचार करून पाहिले असता कोणासच सहाय्य न करता उगी बसावे हे उचित नव्हे. फारच दुःख ज्याच्यावर असेल त्याचा बंदोबस्त अगोदर करावा. जातीभेदामुळे अनिवार्य दुःखे लोकांस सोसावी लागतात. पाणी सर्व लोकांना जगण्यास मुख्य कारण म्हणून संस्कृत भाषेत त्याला जीवन म्हणतात. ते पाणीसुद्धा भिक्षा घातल्याशिवाय त्यांना मिळत नाही. मग अवांतर पदार्थ कुठून मिळणार? या लोकांची दाद विद्याद्वारे घ्यावी लागेल. म्हणूनच त्यासच प्रथम शिकण्याची योजना करणे हे उत्तम आहे. सदाशिवराव गोवंडे यांचे विचार हे केवळ तत्कालीन समाजजीवनाला अंतर्मुख व्हावेस लावणारे नाहीत, तर ते आजही
समाजाभिमुख

0: नागरिकास तेवढेच विचार प्रवण करणारे आहेत. हे सारे ऐकल्यावर ज्योतिरावांचा प्रवास आता सुखकर झाला असावा असे वाटणे स्वाभाविक आहे. महाडबांग यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी संस्थेचे कार्यवाह मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी 16 डिसेंबर 1853 रोजी मुंबईचे राज्यपाल नामदार व्हायकाउंट फॉकलँड यांच्याकडे शाळेसाठी जमीन मिळावी म्हणून मागणी अर्ज केला. यावेळी शाळेची पटसंख्या 150 मुली आणि 100 अधिक मुली अशी होती. या सर्वांना पुरेशी शाळा इमारत मागणीसाठी तात्यासाहेबांनी या अर्जाची योजना केली होती. या मागणीला पाठबळ द्यावे म्हणून राज्यपालांनी संमतीही दर्शवली. राज्यपालांच्या मते ज्योतिरावांसारख्या एतद्देशीयाने स्वयंस्फूर्तीने शिक्षण कार्य उभारले आहे हे अत्यंत स्वागतार्ह आहे. त्यासाठी राज्यपालांनी 1854 साली 5000 रुपयांची मंजुरी दिली खरी, परंतु संबंधित अधिकाऱ्यांची मात्र महारमांग मुलांच्या विषयीची मानसिकता अनुकूल नसल्यामुळे मंजूर होऊनही ती रक्कम अंतिम पोहोचलीच नाही. एकूणच काय, अडथळ्याची मालिका संपत नव्हती, परंतु म्हणून तात्यासाहेबांचा प्रवास तो कधी मंदावत होता, मंदावत जरी होता तरी तो थांबला मात्र नव्हता. मित्रांनो, संकट जेव्हा येतात ती एकटी कधीच येत नाही, मात्र त्या प्रतिकूल परिस्थितीत महात्मा फुले आणि त्यांचे सहकारी ज्या जिद्दीनं पुढे चालले होते त्या जिद्दीला आजही आपल्याला कुर्णिसातच करावा लागतो. यातच तात्यासाहेबांच्या मोठेपणाचं सारं यश दडलेलं आहे. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.
1: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला आत्ताच आपण ऐकलीत.
2: वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते,
1: संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया एकता गीत.

0: श्रोते हो, कोकण रेल्वे ही कोकणवासियांची जीवनवाहिनी. हीच कोकण रेल्वे यंदाच्या पावसाळ्याचा सामना करण्यासाठी सज्ज होती. तेव्हा यासाठी कोणती विशेष तयारी करण्यात आली, पूर भूस्खलनासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्यात, यावर कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्याशी बातचीत केली आहे अनघा मगदुम यांनी.
1: हमारे यात्रियों को, श्रोताओं को ये जानना आवश्यक है कि उनकी सुरक्षा के लिए मानसून में विशेष रूप से हम इस बार 657 स्पेशल मानसून पेट्रोलिंग के लोग लगाते हैं जो राउंड द क्लॉक ट्रैक की मॉनिटरिंग करते हैं. इसके अलावा 141 पेट्रोलमैन उसके ऊपर से और लगाते हैं. तो पूरा कोंकण क्षेत्र मानसून में 24/7 नाइट पेट्रोल और डे पेट्रोल हमारे TSM करते रहते हैं.
0: श्रोते हो, ही मुलाखत प्रसारित होणार आहे शनिवार दिनांक 13 जून रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा श्रोते हो, पावसाळ्यात कोकण रेल्वेतून प्रवास करण्यापूर्वी ही मुलाखत जरूर ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यासाठी ट्यून करा 1143 किलोहर्स या मध्यम लहरी वाहिनीवर किंवा 101.5 मेगाहर्स या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजले आहेत. लखलख चंदेरीमध्ये प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

0: गुलजार यांच्या या गीताला संगीत दिलं होतं अन्नू मलिक यांनी.
1: जानते हैं वियतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़। इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में। सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा, तब कितना कष्ट घटा होगा।
2: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है।
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
3: श्रोते हो, 17 जून रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया निराधारांना मदत करणाऱ्या सांज सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
4: आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं असतं आणि त्यांच्या आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर त्यापेक्षाही माझं कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पानवलेले असतात.
3: तेव्हा अवश्य ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 17 जून रोजी सकाळी 9:30 वाजता. सादर करते विवेक वानखडे.
0: मोहम्मद इरफान यांनी गायलेलं रश्मी सिंग यांचं गाणं ऐकूया. या गाण्याला संगीत दिलंय जीत गांगुली यांनी आणि चित्रपट आहे

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 20 जूनला सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात दैनंदिन जीवनात योग साधनेचं महत्त्व याविषयी योग शिक्षिका नीता साने यांच्याशी संपदा जोशी यांनी केलेली बातचीत.
2: प्राणायाम करताना जर आपण त्याला नामस्मरणाची जोड दिली प्रत्येक श्वासाला तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्या परमेश्वर सतत बरोबर आहे असं लक्षात येतं आणि एकटेपणा दूर होतो. तसंच ध्यानाच्या अभ्यासामुळे सकारात्मक विचार वाढीला लागतात आणि नैराश्यपूर्ण दूर होतं.
3: कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. तेव्हा अवश्य ऐका
1: शनिवारी 20 जूनला
3: सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 11.43 kHz तसंच 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
4: श्रोते हो, लखलक चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: मोनाली ठाकूर यांनी गायलेलं वरुण ग्रोवर यांचं गाणं आताच आपण ऐकलंत. या गाण्याला संगीत दिलं होतं अन्नू मलिक यांनी आणि चित्रपट होता दम लगा के है शाह. श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात ज्ञानभाषा ते करिअर भाषा, संस्कृतच्या नव्या वाटा या विषयावरती डॉक्टर कल्पना आठले यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत.
1: या वर्षीपासून म्हणजे 26-27 या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय संस्कृत विद्यापीठाला बीटेक अभ्यासक्रमाला मंजुरी मिळालेली आहे.
0: बरं.
1: AI आणि डाटा सायन्स या विषयातलं बीटेक तिथे करता येणार आहे विद्यार्थ्यांना. त्यांना नेहमीच्याच प्रोसेसमधून जायचं आहे, म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा देऊन या कोर्सला त्यांना प्रवेश घेता येणार आहे. आणि तसंच आयुर्वेद आणि संस्कृत याची सांगड तर निश्चितपणे आपल्याला माहिती आहे. आयुर्वेद गुरुकुलम अशी एक संकल्पना आहे आणि त्यामध्ये 10वीनंतर या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा प्री आयुर्वेद कोर्स करायचा आहे की ज्याच्यामुळे त्यांची नीटसाठी तयारी होणार आहे. त्यामुळे नीट उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना ह्या BAMS मध्ये प्रवेश मिळून संस्कृत शिकलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं वैद्य होता येणार आहे.
0: तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

तमाशा या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि अरिजित सिंग यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. इर्शाद कामिल यांच्या या गीताला संगीत दिलं होतं ए आर रहमान यांनी. या गाण्याबरोबरच लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. श्रोतेहो, सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पावसाळ्यातील कोकण रेल्वे समोरील आव्हानं आणि त्यावरील उपाययोजना या विषयावरती कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांची अनघा मगदुम यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करत आहोत. सादर करते विवेक वानखडे.

इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पावसाळ्यातील कोकण रेल्वेसमोरील आव्हानं आणि त्यावरील उपाययोजना या विषयावरती कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आहे.

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। सकाळचे 10 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत।

0: या विशालचं ना सारं बरोबर चालतं.
1: काल त्याच्या बँक अकाउंट मध्ये 15,000 रुपयांचा फ्रॉड झालाय माहिती आहे.
0: पण त्याला कोणतंही टेन्शन नाही बघ.
2: टेन्शन का, माझी काही चूक नव्हती. तरी फ्रॉड झाल्यावर मी लगेच बँकेला कळवलं. आरबीआय सांगते जर तुमच्या अकाउंट मधून कोणी फसवून पैसे काढले असतील तर बँकेला लवकरात लवकर कळवा. 3 दिवसांच्या आत कळवलं तर काहीही नुकसान नाही. जितका उशीर कराल तितकं जास्त नुकसान. आपल्या बँक अकाउंटचा पिन, पासवर्ड आणि ओटीपी कोणालाही सांगू नका. आरबीआय सांगते जाणकारपणा, सतर्क रहा.
3: मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आम्ही दोघं राजाराणी या चित्रपटातलं रवींद्र साठे यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलत. भास्कर जाधव यांच्या या गीताला संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानकर.

पहिलं प्रेम या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं गाणं ऐकूया. मधुसूदन कालेलकर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे शंकरराव कुलकर्णी यांनी.

0: बात अता ठरली
1: तुझी मदत प्रीत जगावे गई तुझी मदत।

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

प्रेमासाठी वाटेल ते, प्रेमासाठी वाटेल ते, प्रेमासाठी वाटेल ते। हे माझा उद्भवती, माझा रूपाला घाबरलीस काय? माझा रूपाची राणी, माझा पूर्वजांची नानी, मागे हटणार नाही, माटला करेन, तुझ्या हाताला धरेन, मी जीवा भावाची राणी करेन।

0: तुझा राणी प्रेमाचा पुजारी ग
1: अरे जा रे भामट्या।

वाचलते मला तू ग बोलू नको कोणी दिवाणा म्हणो कोणी परवाना म्हणो प्रेमासाठी जन्मलो मी गोपी तुम्ही ना अय्या सखू स

0: 窜，哎呀哎呦。
1: 他妈耶耶耶耶耶耶耶，咕嘟嘀嘀嘀嘀嘀嘀，他妈耶耶耶耶耶耶耶，咕嘟嘀。

0: गाणी चल फराफार
1: माझ्या प्रीतीच्या पाठर जाऊ ना बावर
0: नाचिये प्रिये फटाफट फट
1: आले रे सख्या झटा झट झट
0: नाचिये प्रिये फटाफट फट
1: आले

उषा मंगेशकर, सुदेश भोसले आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गाणं आताच आपण ऐकलं. या गाण्याला संगीत दिलं होतं श्रीकांत तैलंग यांनी आणि चित्रपट होता प्रेमासाठी वाटेल ते.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।
2: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।
3: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
4: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र।

0: श्रोते हो, 17 जून रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया निराधारांना मदत करणाऱ्या सांज सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
1: आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं आलं असतं आणि त्यांच्या आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर त्यापेक्षाही माझं कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पानवलेले असतात.
0: तेव्हा अवश्य ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 17 जून रोजी 9:30 वाजता. सादर करते विवेक वानखडे.

0: श्रोते हो तुमच्या आवडत्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
1: दर मंगळवारी बुधवारी गुरुवारी
2: शनिवारी आणि रविवारी
0: शेती पशुसंवर्धन
1: मत्स्य संवर्धन कीर्तन
2: आणि गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
1: असे विविधरंगी कार्यक्रम आपण ऐकाल
2: संध्याकाळी 7:30 वाजता
0: तेव्हा जरूर ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
2: अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मधुसूदन कानेटकर यांचं गायन आम्ही आता प्रसारित करत आहोत. आपण ऐकूया त्यांनी गायलेला राग ललित. विलंबित ख्यालाची बंदिश 3 तालात निबद्ध असून बोल आहेत घटन लागी रैन, तर जोगिया मोरे घर आवो हे बोल आहेत द्रुत 3 तालात निबद्ध बंदिशीचे. त्यांना साथसंगत याप्रमाणे हार्मोनियम साथ केली आहे भाल रानडे यांनी, तर तबला साथ श्यामानंद झा यांची आहे. तेव्हा ऐकूया मधुसूदन.

मधुसूदन कानेटकर यांनी गायलेला राग ललित आत्ताच आपण ऐकलात. त्यांना साथसंगत याप्रमाणे होती. हार्मोनियम साथ केली होती भाल रानडे यांनी, तर तबला साथ होती श्यामानंद झा यांची. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोते हो, 17 जून रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया निराधारांना मदत करणाऱ्या सांज सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
1: आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं आलं असतं आणि त्यांच्या आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर, त्यापेक्षाही माझं कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पानवलेले असतात.
0: तेव्हा अवश्य ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 17 जून रोजी 9:30 वाजता. सादर करते विवेक वानखडे.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 11 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: क्यू हो गया ना या चित्रपटातलं साधना सरगम आणि उदित नारायण यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. जावेद अख्तर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं शंकर एहसान लॉय यांनी. श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात ज्ञानभाषा ते करिअर भाषा संस्कृतच्या नव्या वाटा या विषयावरती डॉक्टर कल्पना आठले यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत.
1: या वर्षीपासून म्हणजे 26-27 या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय संस्कृत विद्यापीठाला बीटेक अभ्यासक्रमाला मंजुरी मिळालेली आहे.
2: बरं.
1: AI आणि डाटा सायन्स या विषयातलं बीटेक तिथे करता येणार आहे विद्यार्थ्यांना. त्यांना नेहमीच्याच प्रोसेसमधून जायचं आहे, म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा देऊन या कोर्सला त्यांना प्रवेश घेता येणार आहे. आणि तसंच आयुर्वेद आणि संस्कृत याची सांगड तर निश्चितपणे आपल्याला माहिती आहे. आयुर्वेद गुरुकुलम अशी एक संकल्पना आहे आणि त्यामध्ये 10वीनंतर या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा प्री आयुर्वेद कोर्स करायचा आहे की ज्याच्यामुळे त्यांची नीटसाठी तयारी होणार आहे. त्यामुळे नीट उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना ह्या BAMS मध्ये प्रवेश मिळून संस्कृत शिकलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं वैद्य होता येणार आहे.
0: तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 11.43 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. श्रेया घोषाल आणि सोना मोहपात्रा यांनी गायलेलं कुमार यांचं गाणं ऐकूया. संगीतकार विशाल शेखर आणि चित्रपट आहे आय हेट लव्ह स्टोरीज.

0: श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 20 जूनला सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात दैनंदिन जीवनात योगसाधनेचं महत्त्व याविषयी योग शिक्षिका नीता साने यांच्याशी संपदा जोशी यांनी केलेली बातचीत.
1: प्राणायाम करताना जर आपण त्याला नामस्मरणाची जोड दिली प्रत्येक श्वासाला तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्या परमेश्वर सतत बरोबर आहे असं लक्षात येतं आणि एकटेपणा दूर होतो. तसंच ध्यानाच्या अभ्यासामुळे सकारात्मक विचार वाढीला लागतात आणि नैराश्यपूर्ण दूर होतं.
2: कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. तेव्हा अवश्य ऐका
0: शनिवारी 20 जूनला
2: सकाळी 9:30 वाजता कार्य

0: क्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्झवर तसंच 101.5 मेगाहर्ट्झ या एफ एम वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया राप्ता या चित्रपटातलं निकिता गांधी आणि अरिजित सिंग यांनी गायलेलं गाणं. गीतकार इरशाद कामिल, अमिताभ भट्टाचार्य, संगीतकार प्रीतम.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।
2: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। विशाल दादलानी, के नीती मोहन आणि बाप्पी लाहिरी यांनी गायलेली इर्शाद कामिल यांची गीतरचना, संगीतकार सोहेल सेन आणि चित्रपट आहे गुंडे।

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

सुनिधी चौहान, स्वानंद किरकिरे, नीलांबरी किरकिरे आणि नताली डिलुसियो यांनी गायलेली स्वानंद किरकिरे यांची गीतरचना ऐकूया. संगीतकार अमित त्रिवेदी आणि चित्रपट आहे इंग्लिश विंग्लिश.

ॲश किंग आणि क्लिंटन सेरेजो यांनी गायलेली निलेश मिश्रा यांची गीतरचना आताच आपण ऐकलीत. या गाण्याला संगीत दिलं होतं प्रीतम यांनी आणि चित्रपट होता बॉडीगार्ड. कार्यक्रमात यानंतर सिंघम या चित्रपटातलं श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांनी गायलेलं गाणं आपण ऐकूया. स्वानंद किरकिरे यांच्या या गीताला संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया सुखविंदर सिंग यांनी गायलेली जयदीप सहानी यांची गीतरचना, संगीतकार सलीम सुलेमान आणि चित्रपट आहे रब ने बना दी जोडी।

श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया सुनिधी चौहान आणि रितू पाठक यांनी गायलेली इर्शाद कामिल यांची गीतरचना. या गाण्याला संगीत दिलंय प्रीतम यांनी आणि चित्रपट आहे ॲक्शन रिप्ले.

श्रोते हो, आजचा हा संपूर्ण दिवस तुम्हा सर्वांना आनंदाचा आणि उत्साहाचा जावो या सदिच्छांसह आजच्या कार्यक्रमातून आम्ही आपला निरोप घेतो. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, 23 मेच्या वनिता मंडळ या

कार्यक्रमात आपण मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा पूर्वार्ध ऐकला. संवेदनशीलतेनं आजूबाजूला पाहताना उद्याची पिढी ही संस्कारक्षम होणं गरजेचं आहे हे जाणून पदरमोड करून पाळणाघर संस्कार वर्ग मालुताईंनी सुरू केले. या मुलांच्या पालकांना, विशेषतः महिला पालकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मालुताई प्रयत्न करतात. या सगळ्याची सुरुवात कशी झाली, त्याची बीजं कशी रुजली गेली हे आपण मुलाखतीच्या पूर्वार्धात ऐकलं. आजही मालुताई आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, पण कार्यक्रमात त्या आधी ऐकूया हे गाणं.

0: जीवन त्यांना कळले हो.
1: मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध.
2: मालुताई नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत.
3: नमस्कार.
1: मालुताई, पाळणा घराची सुरुवात कशी झाली, संस्कार वर्ग कसे सुरू झाले, तुम्ही वेगवेगळ्या जणींना कशी मदत केली, हे सगळं आपण बोलत आहोत. या बायकांनी आपल्या पायावर उभं राहावं यासाठी सुद्धा तुम्ही खूप प्रयत्न केलेत ना?
3: होय होय, त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले. शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला, म्हणजे ब्लाऊज पडवतो, बुशर पडवतो, विजार शिकवली. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भरा हवा असतं त्यांना. मग मी रात्रभर विचार करत होते, आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत, आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे ते सगळं माझं वाया जाणार. पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं, आणि येताना दोन धावदोराच्या मध्ये जी जागा असते, येताना उलटा धावदोरा ती जागा भरत यायचं, की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं. असं करता करता त्यातली जनाराणी म्हणून होती आणि आणखीन एक होती, त्या ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं, म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडंच यायला लागली. मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना दोन मशीन घेऊन दिली, त्या मशीनवर नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले.
2: काका तुमच्या पाठीशी होते, त्यामुळं हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं. तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे. पण दोघं जण किती काळ चालवणार ना, जशी संस्था वाढत जाते, मुलं येत राहतात, तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते. तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
3: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दप्तरदार मुख्य, म्हणजे मग ह्यांनी आपल्या सगळे मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालूताई आपल्याला काम पुढं चालवायचंय बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. असं म्हणजे सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली, आमची एक मोठी संस्था उभी राहिली. काका असताना संस्था होती आमची, मला पुढे चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि एक आमचं काम पुढे चालत राहिलं.
2: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जातं?
3: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे. संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचा आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या मग बायका यायला, 60-70 बायका तरी नक्कीच होत्या. मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला, आमचा पापड उद्योग खूप जोरात चालला होता, पालक पापड, त्याला इतकं छान विक्री व्हायची. परंतु ज्यावेळेस पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला. पण आता ह्या बायकांना काही हाताला काम तर द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे, मोती मी कोल्हापूरहून घेऊन यायची कोल्हापुराला जाऊन, आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने म्हणजे कानातले गळ्यातले दागिने, हातातल्या बांगड्या, ते मोत्याचे तोडे, ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले. तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्यावेळेला बायकांना मी

0: मग त्याचे दागदागिने दिले करायला, चार पैसे मिळावेत बाय करायला, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून.
1: आताही तुमचा पाळणा घर आणि संस्कार वर्ग दोन्ही सुरू आहे,
0: सुरू आहे.
1: काय काय असतं बरं?
0: कामावर जाणाऱ्या ज्या आयांची मुलं असतात, लहान मुलं, ती मुलं दिवसभर कुठे ठेवायची हा प्रश्न पडतो. म्हणून मी ही पाळणा घर म्हणून मी सुरू केले. बाई घरामध्ये आहे असं एकही कुटुंब माझ्या घराभोवती जवळपास नव्हतं, त्यामुळं कामाला जाणाऱ्या आयांची मुलं मी दिवसभर सांभाळायची. त्यातून आमचं पाळणाघर सुरू झालं. म्हणजे मी एकेका पाळण्यात त्या काळात दोन दोन बाळं ठेवलेली आहेत. आता सध्या आमचं पाळणाघरच आहे जोरामध्ये. आणि असंही माझं पाळणाघर ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस मग आयांच्यासाठी बचत गट आमचे होते. प्रत्येक बाईशी माझा संपर्क यायचा ना, मग त्यांचा पैसा त्या कामाला जायचा, मग त्यांचे पैसे चाटायचे. त्यातून आमचे बचत गट तयार झाले.

0: आम्ही घेतो. ही 4 ते 6 ही वेळ संस्कार वर्गाची असते.
1: पाळणाघरातली जी मुलं रोज येतात त्यांना काय काय शिकवतात?
0: आता 1.5 वर्षापासून म्हणजे बघा, शिकणारी पण मुलं आहेत, म्हणजे उद्या पहिलीला जाणारी मुलं आहेत आमची ती, म्हणजे बालवाडी थोडक्यात. तर बालवाडीचा जो वयोगट आहे, ह्या मुलांना बालवाडीचं जे काही शिक्षण असेल ते, म्हणजे मुलांनी हातवारे करून गाडी म्हणावीत, गोष्ट एखादी सांगावी, बरोबर आपलं स्वतःचं नाव सांगावं, बडबड गीतं म्हणावीत, म्हणजे मुलांना अक्षरं पाठीवर लिहिले जातात, अक्षरं शिकवली जातात. अक्षरं 4 ते 5 वयोगट, आमचा 6वं वर्ष लागलं की मुलगा पहिलीला जातो.
1: पहिलीला जाण्यासाठी तयारी सगळी पूर्ण करून घेतली जाते.
0: पूर्ण.
1: आणि उत्सव पण तुमच्या
0: वेगळे होय,
1: पाळणाघरात वेगळ्या प्रकारचे असतात.
0: सांगते आता त्या उत्सवाचं तुला. सगळे उत्सव होतात आमच्याकडे, म्हणजे मुलांचे मुलांच्यासाठी सगळे, म्हणजे जेवढे जेवढे सण आहेत ते सगळे सण आमच्या इथं साजरे होतात. मुलांचे कामाला जाणाऱ्या आयांची मुलं ज्या वेळेला येत होती, आता नाही, आता सगळे सुधारलेले आहेत आता, पण ज्या वेळेला येत होती तेव्हा ह्या मुलांचे वाढदिवस कधी आया करत नव्हत्या. आमच्याकडे जे जन्मतारखा लिहिलेल्या असतात ना, तर ह्या महिन्यामध्ये जी मुलं जन्माला आली आहेत त्या सगळ्या मुलांचा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस सगळ्या मुलांना आम्ही एकत्र करतो, त्यांना ओवाळतो, त्यांना कुंकू लावतो, ओवाळतो, गोड खाऊ दिवशी केला जातो मुलांसाठी काहीतरी. सगळ्यांचा वाढदिवस या महिन्यातल्या त्या त्या महिन्यातल्या मुलांचा वाढदिवस त्या महिन्याच्या शेवट 28-29 तारखेच्या दरम्यान होतो सगळ्या मुलांचा. आणि आता काय झालं, आता सगळ्यांनाच ते वाढदिवसाचे हौस झाले, आता सगळ्यांचे होतात. पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा खूप मजा वाटायची, मुलांच्या आईला पण खूप मजा वाटायची त्या काळामध्ये. उत्सवाचं सांगायचं तर उत्सव सगळे होतात, पण तुला मुद्दाम जर सांगायचं असेल तर होळी पौर्णिमा, होळी दिवशी तोंडावर हात घेणं हा जो एक प्रकार आहे, हा मी मुळात सगळा बंद केला. शिव्या देणं, बेडबगड बोलणं, 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. होळी आली आणि माझ्या लक्षात आलं की आता उद्या सगळी मुलं तोंडावर हात घेणार, दारादारापुढे जाणार आणि वेडेवाकड्या शिव्या देणार. उद्या होळी आहे म्हटलं, आज माझ्या लक्षात आलं, तर तशी मी मुलांना सगळ्यांना गोळा केलं. रोज मुलं अभ्यासाला यायचीच ना माझ्याकडं. मुलांना म्हटलं, हे बघ उद्या होळी आहे, होळी म्हणजे तेजाची पूजा असते, ते उद्या आपण होळी यज्ञ करायचा आणि आपल्यातले जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण त्याच्यामध्ये सगळे जाळून टाकायचे. मग मुलं घरी लगेच संध्याकाळी सांगत गेली, उद्या होळी आहे. आणखीन काकी म्हणाले की उद्या यज्ञ करायचं आहे. पालक काय म्हणाले, हे उद्या काकीच्या दारापुढे आपल्याला तोंडावर हात घ्यायचा आहे. मग परत लगेच धावत आली मला सांगायला की नाही नाही, आमच्या बाबाने सांगितलं तुमच्या पुढं येऊन तोंडावर हात घ्यायचा असं माझ्या बाबाने सांगितलं. मग होय का बाप, विचारू की बाबांना, ये तोंडावर हात घ्या. म्हणून त्या मुलाचा हात धरून मी शेजारी घरी गेले. गेल्याबरोबर ते वडील आले, पुढं आले, म्हणाले की काकी माझं चुकलं बरं का. म्हटलं, हे बघा एकदा का मुलाला वेडवाकडं कसं जोर जोरात बोलावं न लाजता, एकदा जर मुलाला सवय लागली तर तो उद्या कसंही बोलणार, कसंही वागणार, त्याला लाज वाटणार नाही वेडवाकडं वागायला. एवढ्यासाठी मी सांगत असते की वेडवाकडं बोलू नका, शिव्या देत जाऊ नका. होय काकी चुकलं माझं, म्हणाले. आणि तेव्हापासून आमच्याकडं होळी पौर्णिमा हा यज्ञ होतो फार मोठा. ते सगळे पालकांना पण आम्ही बोलवत असतो. आणि त्या यज्ञामध्ये कुठल्या वनस्पती जाळल्यामुळं कुठली हवा शुद्ध होते तर त्याच्यामध्ये मी त्या सगळ्या वस्तूंची नावं लिहिली आहेत. आणि त्या वस्तू आणून आम्ही होळीमध्ये जाळतो की ज्या योगानं आसपासचं वातावरण शुद्ध होतं. ह्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास आहे आमचा. आणि त्याच्यामध्ये आम्ही विकारांच्या होती, म्हणजे माझा अहंकार मी अग्निस अर्पण करीत आहे, इदम नमम इदम अग्नयस स्वाहा, अशा तऱ्हेचे 12 विकार काढलेले आहेत आम्ही. आणि 12 विकार अग्नीला अर्पण केले जातात आणि इदम नमम इदम अग्नयस स्वाहा. मुलाला चांगलं वळण लागलं, थोडक्यात मूल चांगलं उद्याचं राष्ट्र आहे हे सज्जनांचं असावं माझी ओढ आहे माझी. आणि त्या दृष्टीने मग आम्ही सगळे सण साजरे करतो.
1: आणि पालखी एक करताना ते काय करतात?
0: ते ह्या लहान मुलाच्या खांद्यावर ठेवता येईल एवढी लहान पालखी आहे आमच्याकडं. त्या पालखीत पावलं असतात, पावलांच्या आधी पूजा होते. आणि पावलं कुणाची तर आजपर्यंत होऊन गेलेले उद्या होणाऱ्या सत्पुरुषांचीही पावलं आहेत. आणि ह्या पावलावर पाऊल टाकून आम्ही जाणार आहोत. अशा तऱ्हेचा मुलाला संस्कार दिला जातो, विचार दिला जातो. नंतर ती पावलं पालखीत ठेवली जातात आणि ती पालखी मुलांच्या खांद्यावर देऊन आम्ही गावातनं मिरवणूक काढतो. आता पालकसुद्धा त्याला इतकेच प्रतिसाद देतात. काही काही ठिकाणी ती पालखी आमच्या पंचशील नगरच्या गल्ली गल्लीत तर ती पालखी फिरत असते आणि तिथून ती मारुतीच्या देवळात जाते. तिथं भीमरूपी म्हटलं जातं, मुलांना प्रसाद वाटला जातो आणि मग ती पालखी पुन्हा घरी येते. आणि वाटेमध्ये आमचे जे पालक आहेत तर ते पालक ती पालखी आपल्या दारात थांबवतात, त्या पावलांची पूजा करतात, फुलं घालतात आणि पुन्हा पुढं पालखी पाठवतात. म्हणजे हा संस्कार पालकांनाही मिळतोय, आणखीन मुलाला तर मिळतोच मिळतो पण पालकांना देखील.
1: तुम्ही स्तोत्र नवीन नवीन काही काही तयार केली ना, म्हणजे आई माझं

0: हा गुरु तर आपण म्हणतो
1: सगळं, म्हणजे आता आमचा सगळा कष्टाळू वर्ग आहे ना, पुरुष सुद्धा कष्ट करणारे सगळे लोक आहेत, तर मुलाच्या मनात जे बाबा जे वडील घर चालवतात तर त्यांचा कुठंच उल्लेख नाही, आणि आईबद्दल मुलाच्या मनात सतत जे चांगलं बिंबवलं जातं तसं वडिलांबद्दल बिंबवलं जावं म्हणून मी आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरु आई माझी, त्याप्रमाणे बाबा माझे परमेश्वर किती कष्ट ती दिनभर आई बाबांचे उपकार मी गुणवंत होता फिटतील, म्हणजे हाय संस्कार मुलं घेतात की मला उद्या चांगलं व्हायचंय अशा तऱ्हेचे काही काही श्लोक आहेत.
0: आणखीन एक तुमच्याकडे वैशिष्ट्य म्हणजे दत्तक पालक.
1: पाडव्या दिवशी आम्ही ते करतो, आमचा एक मोठा कार्यक्रम असतो पाडव्या दिवशी, सगळे पालकांनी पण यायचं असतं. माझा मुलगा मी तुमच्या स्वाधीन करतोय, तर माझ्या मुलाला तुम्ही त्याला देशाबद्दल राष्ट्राबद्दल कुटुंबाबद्दल त्याच्या मनात चांगली जाणीव निर्माण व्हावी असं वळण तुम्ही माझ्या मुलाला असे संस्कार तुम्ही द्यावेत असं पालक शिक्षकाला सांगतात, आणि शिक्षक सांगतात स्वीकारलेलं आहे तुमच्या मुलाला मी, आणि त्या मुलाला मी सुसंस्कारित करीन, आणि ह्या मुलाला मी देशाबद्दल राष्ट्राबद्दल आणि कुटुंबाबद्दल या मुलाच्या मनात जाणीव चांगली निर्माण होईल अशा तऱ्हेचं मी मूल घडवीन असं शिक्षक सांगतात. आणखीन मुलगा देखील अशा तऱ्हेचा शपथ घेतो की मी शाळेमध्ये जे काही शिक्षक मला शिकवत आहेत ते मी मनापासून अभ्यास करेल आणि मी एक चांगला नागरिक घडेन असा विश्वास देतो.
0: बरोबर, तुम्ही इतकी वर्ष ही समाजसेवा करताय, संस्कार वर्ग, पाळणा घर, आणि शून्यातून आज ती संस्था तुमची मोठी झालेली आहे, तर काय सांगा समाजाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या?
1: समाजाकडून माझ्या एवढ्याच अपेक्षा आहेत की समाजाने म्हणजे ह्या लोकांनी येऊन बघावं, विशेषतः आमची होळी पौर्णिमा बघावी, आणखीन तसे संस्कार त्यांनी घ्यावेत आणि आपलं मूल चांगलं घडवावं. आणखीन माझी जर काही मनापासून इच्छा असेल तर रोज तिन्ही सांजेला कातरवळेला आयाने सुद्धा टी व्ही बंद करावा, सगळ्यांनी लक्ष्मीची प्रार्थना करावी, पायावर पाणी घ्यावं, म्हणजे तो संस्कार मुलं घेतात. आई वडिलांनी का करायचं तर आई वडील जसे मागतील तसं मूल घडतं. तर तिन्ही सांजेला सगळ्यांनी दैवाला दिव्याला प्रकाशाला नमस्कार करावा, आणि मी माझ्या ज्ञानाचा प्रकाश समाजाला देईन, अंधारातून सर्वांना उजेडाकडे नेईन, स्वतःवर एक संस्कार करावा ह्या वाक्यांचा.
0: मालूताई, आता इतकी वर्ष तुम्ही संस्कार वर्ग चालवता, त्यातली बरीचशी मुलं आता मोठी झाली असतील आणि तुमच्या संस्कारांमुळे चांगलं कामही समाजात करत असतील, तर अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगता येईल का?
1: अगदी जरूर आहे. सुभाष बुवा नावाचा एक मुलगा आहे, तो चिपाडाच्या झोपड्या असतात तशा झोपडीत राहणारा हा मुलगा, हा आता उपशिक्षणाधिकारी झाले आहे, लमाण तांड्यासाठी तो काम करतो, म्हणजे अजूनही तो हे काम पुढे चालवतो,
0: तुमचे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत देतोय
1: आणि तो काम करतोय त्यांच्यासाठी. पार्वती कमते नावाची एक मुलगी आहे, ती मुलगी सुद्धा इतकी चांगली आहे, ती आता स्वतःचा तिचा एक उद्योग आहे कपड्यांचा, म्हणजे ती ड्रेस शिवते आणि ते पाठवते, तिच्या हाताखाली तिने ज्या मुली ठेवल्या आहेत 12 का 15 मुली आहेत, त्यांना मशीन दिली आहेत आणि त्यांच्याकडनं ड्रेस शिवून घेते आणि ते ती विक्रीला दुकानामध्ये पाठवते. नंतर मनोज कोरडे नावाचा एक मुलगा आहे, तो आता आमच्या संस्थेच्या कार्यकारिणीवर आहे, त्याचा स्वतःचा फार मोठा उद्योग आहे, 10-15 कुटुंब तो चालवतो, मी त्याचा स्वतःचा जो काही उद्योग त्याने सुरू केला तो, त्याला मी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सचा छोटासा कोर्स दिला मॅट्रिक झाल्यानंतर त्याने, आणि तो आज बँकेचा एका संचालक पण आहे.
0: अशा या मुलांकडे बघून तुम्हाला फार छान वाटत असेल ना?
1: आपण असं वाटतं मी दागिन्याने मढली असं वाटतं मला हे मुलं बघितले.
0: फारच छान. तुमचा हा ना सगळा प्रवास जो होता, म्हणजे एक कारण घडलं संस्कार वर्ग सुरू करण्यासाठी, पाळणा घर सुरू करण्यासाठी, आणि ते तुम्ही सुरू केलं आणि हळूहळू विस्तारत गेलेलं, आणि आज सांगलीमध्ये अनेक ठिकाणी हे तुमचे संस्कार वर्ग सुरू आहेत, तुमच्या पाळणा घरात आज 100+ मुलं रोज येत आहेत, अनेक कुटुंब तुमच्यामुळं स्वतःच्या पायावर उभी राहून कमावत आहेत, आणि त्यातल्या काही जणांनी अनेकांना रोजगार दिलेत. खरंच हे कुटुंब तुमचं खूप विस्तारलेलं आहे आणि यातून प्रेरणा घेऊन अनेक जण आपल्या देशासाठी काम करतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. जाता जाता मला आठवत आहे त्या ओळी, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, मित्र हो आजच्या क्षणी वेदांत सारा विसरलो. शास्त्रातही नाही तुका स्पष्ट कुठे सांगितला, शास्त्रातही नाही तुका स्पष्ट कुठे सांगितला, अर्थ साऱ्या जीवनाचा यांनी मला सांगितला.
1: अरे
0: तर जीवन कसं असावं आणि कसं जगावं याचा एक वस्तुपाठ तुम्ही घालून दिला.

0: लेला आहेत आणि त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. आज वयाच्या 95व्या वर्षी सुद्धा तुम्ही कार्यरत आहात आणि आपण समाजाचं देणं लागतो ह्याची जाणीव तुम्हाला आणि तुमच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांना ती मिळतीये. मालूताई, तुम्ही आज आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या, तुमचा प्रवास सांगितलात, अनुभव कथन केलं, त्याबद्दल आकाशवाणी सांगलीच्या वतीनं आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.
1: नमस्कार.
2: जीवन त्यांना कळले हो. मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध आपण ऐकलात.

वनिता मंडळ, आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, आजपासून आपल्या कार्यक्रमामध्ये आपण एक नवीन मालिका सुरू करतोय, अथ योगानुशासनम. या मालिकेमध्ये आपण भेटणार आहोत डॉक्टर प्रणोती पिसे यांना. योगामधली MA पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. याशिवाय YCB हा जो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा योगाचा कोर्स आहे त्याचाही अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्याच्या परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत आणि सध्या त्या योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर भेटूया त्यांना, ऐकूया मालिका अथ योगानुशासनम. आज या मालिकेचा पहिला भाग प्रसारित होतोय.

आजचा विषय आहे स्त्री आणि सौंदर्य. सौंदर्य ही स्त्रीला मिळालेली एक निसर्गदत्त देणगी आहे. आजच्या स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. पण आधुनिक भोगवादी आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये सौंदर्याची व्याख्या ही फक्त गोरी त्वचा, झिरो फिगर यामध्ये संकुचित होऊन अडकून पडली आहे. असण्यापेक्षा दिसण्याला खूपच महत्त्व आलं आहे. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, सौंदर्य हे बाह्य रूपात नाही तर अंतःकरणात असते. स्त्रीचे खरे सौंदर्य तिच्या करुणेमध्ये, वात्सल्यामध्ये, कर्तृत्वामध्ये आणि आत्मविश्वासामध्ये आहे. भारतीय परंपरेमध्ये स्त्रीला आदिशक्तीचे रूप मानले आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः. ईश्वराने स्त्रीवर गर्भधारणेची जी काही जबाबदारी दिली आहे ती सक्षमपणे पेलण्यासाठी योग्य आहार, विहार, आचार, विचार आणि व्यवहार या पंचसूत्रीमधून स्वतःचे शारीरिक, मानसिक आणि त्याचबरोबर सामाजिक आरोग्य टिकवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि यासाठी स्वतःचं स्वतःला मदत केली पाहिजे. फक्त दिवसातून एक तास स्वतःसाठी यावर अंमलबजावणी केली पाहिजे. राहिलेलं उरलेलं न खाता शरीरासाठी आवश्यक असलेलं संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. मी दिवसभर धुणंभांडी करते, घरातली सगळी कामं करते, म्हणजे मला व्यायामाची काय आवश्यकता, हा विचार पूर्णतः चुकीचा असून जाणीवेनं स्वतःच्या शरीरासाठी, त्याच्या सुडौलतेसाठी योगाभ्यास करणं खूप आवश्यक आहे. हटप्रदीपिका हा जो योगशास्त्राचा आधारभूत ग्रंथ आहे त्यामध्ये हटसिद्धीची लक्षणं सांगताना सांगितलं आहे, वपुकृशत्वम वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वम नयने सुनिर्मले, अरोगता बिंदुजयोग्नी दीपनम, नाडी विशुद्धीर हटसिद्धी लक्षणम. हीच आपण सौंदर्याची प्रमुख लक्षणं म्हणून घेता येतील. सुडौल बांधा, आत्मविश्वासानं चेहऱ्यावरचं प्रसन्नतेचं हास्य, मधुर वाणी, कृतीतील चपळता, अरोगता हीच खरी सौंदर्याची लक्षणं होत. इतरांना दाखवण्यापेक्षा मी स्वतःला सुंदर वाटली पाहिजे, मी स्वतःला सुंदर दिसली पाहिजे. त्यासाठी आपल्याला हटयोगाचा अर्थातच योगाभ्यासाचा रोजच्या रोज सराव करणे आवश्यक आहे. आसनांच्या सरावानं शरीराची लवचिकता वाढते आणि अनावश्यक फॅटचे प्रमाण देखील कमी होते. मग या आसनांमध्ये आपण ध्यानात्मक, शरीर शिथिलीकरणात्मक आणि क्रियात्मक अशी सर्व प्रकारची आसने करू शकतो. गत्यात्मक आणि स्थितीनुसार सूर्यनमस्कार घातल्याने शरीरातील व्हिसरल फॅट कमी होते. उदरांतर ग्रंथींवर दाब व ताण निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते, अर्थातच त्यांचे कार्य सुधारण्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. मलासनासारखे आसने स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचे आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतात. प्राणायामाने मन शांत होते, हार्मोन्स नियंत्रित होतात आणि त्यामुळेच अनुलोम विलोम, भ्रामरी यासारख्या प्राणायामाचा अभ्यास आपण करू शकतो. आपण बऱ्याच ठिकाणी ध्यानाचा उल्लेख ऐकतो. ॲक्च्युली आपण धारणेपर्यंतचा अभ्यास शिकवू शकतो. ध्यान हे आपोआप लागत असतं, याच्यावर रिसर्च देखील झालेला आहे आणि ध्यानाचा शरीरातील हार्मोन्सवर खूप चांगला परिणाम होतो हे सिद्ध झालेलं आहे. विविध मुद्रा जसं की सिंहमुद्रा, षण्मुखी मुद्रा,

0: अथ योगानुशासनम या मालिकेचा आज पहिला भाग आपण ऐकलात. यामध्ये डॉक्टर प्रणोती पिसे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. वनिता मंडळ या कार्यक्रमात यानंतर प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता.
1: माझी एक कविता जी मला फार आवडते, ती कविता मी पहिल्यांदा इथे सांगू इच्छिते. ही कविता एक रूपक आहे, मेघाचं रूपक. मेघ बरसतो, अनेकांचा संताप निवारतो, पीक पाणी देतो, पण याचा कुठलाही अभिमान त्याच्याकडे नसतो. आणि या मेघाची जी परिणती आहे ती, तो मेघ मोकळा होऊन जाणं, रिकामा होऊन जाणं, त्याचं रितेपण, हे खरं त्याचं ऐश्वर, त्याची मिळकत आहे. या मेघासारखे अनेक संतजन सज्जन आपल्या आजूबाजूला असतात, जे दुसऱ्यांसाठी अविरत कष्ट घेतात आणि दुसऱ्यांसाठी झिजणं, चंदनापरी देहाला झिजवणं, याच्यामध्ये ते त्यांची जीवनाची सार्थकता मानतात. अशा संत सज्जनांना समर्पित ही मेघाचं रूपक असलेली कविता. ग्रीष्मातल्या भयाण उकाड्यात एक मेघ दिसला आभाळात, उन्हाच्या झळांनी देहाच्या लाह्या, तरी तो अंतरी स्वानंद स्नात. कुठून आला कुणास ठाऊक, पण आला खरा वेळेस धावून. धरतीची आर्त साद ऐकताच ओलाव्याची शिदोरी घेऊन, काळवंडल्या कांतीला तेजाचा काठ, जीवनभाराने शिणलेली पाठ, तितिक्षेची जणू परीक्षा घेत पायांतळी तीव्र उन्हाची वाट. तरीही स्वतःचे क्लेश विसरून, हसत मुखाने बाहू पसरून, सूर्याला अलगद आडोसा करून, लोकांचा ताप त्याने घेतला पिऊन, त्याच्या स्पर्शात अपार गारवा आणि मनाचा निखळ बरवा, विसावा देऊन पोळल्या जीवांना कर्तृत्वाचा तो करी ना दावा. विनयही लाजला पाहून त्याला, इतका तो मेघ कृपाळू भोळा. दुसऱ्यांसाठी रीता होताना अविरत कष्ट सोसत गेला, तृषार्तांना गोड जीवन दिलं, ढेकळांचं देखील लोणी केलं. इतका बरसला जिव्हाळ्यानिशी की मनाचं मी पण धुवून नेलं. समरसला असा तो जीवन रसात, समरसला असा तो जीवन रसात, की घनत्व त्याचं त्याने राखलंच नाही. आणि पाहता पाहता विरला असा की आकाशावेगळा तो उरलाच नाही, आकाशावेगळा तो उरलाच नाही. एक कविता आहे छोटीशी, जीवन एक तपस्या. मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी, मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी, सागर तपतो अंतरातुनी तेव्हा वर्षे पाणी. परिश्रमाविण नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा, परिश्रमाविण नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा, हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या. सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास, सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास, उदया ठाई विलय नांदतो अस्तित्वास प्रयास, उदया ठाई विलय नांदतो अस्तित्वास प्रयास. अनुत्तरित ती कधी जन्मली नाही कोण समस्या, हे जीवन एक तपस्या. कर्तव्यांचा यज्ञ इथे अन स्वप्नांची आहुती, सत्य अटळ परी का धावावे मन मिथ्याच्या पाठी. यशापयश हे तुझेच, यशापयश हे तुझेच, तरीही भीड कशी संघर्षा, हे जीवन एक तपस्या. जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे, जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे, कर्म भोग तव जाण शिदोरी अन्य काय ते नेणे. सुख दुःखांच्या काननातुनी मुक्तीचा कानोसा, हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या. अनेकांनी प्रेमावरती कविता केली, म्हणजे कवी आहे आणि प्रेमावरती काही केलं नाही असे विरळच सापडतील. मी ही माझ्या बुद्धीला जशा प्रकारे प्रेम ही संकल्पना समजून आली ती कविताबद्ध करण्याचा प्रयत्न केला. ही

आपली आपली प्रेमाची परिभाषा, की प्रेम कसं आहे, मीठ पाण्यात विरणे, मग मिठाचं वेगळेपण राहत नाही, साखरेचे विरघळणे, मग साखरेचं साखररूप पण संपून जातं. मीठ पाण्यात विरणे, साखरेचे विरघळणे, समर्पणी अस्तित्वाच्या प्रेम परिभाषित आहे. प्रेम म्हणजे अस्तित्वाचं समर्पण. कल्पना सहवासाच्या, वेदना विरह व्यथेच्या, प्रेम हा प्राणांतीचा प्रार्थनामय स्वर आहे. प्रेम मौनाची भाषा, प्रेमनिष्ठेची परीक्षा, तितिक्षा पांथस्थाची, अनंताचा पथ आहे. व्यर्थ परिदेवनेचा, परिदेवना म्हणजे तक्रार, शोक, व्यर्थ परिदेवनेचा, कंठ संतृप्ततेने, आर्त स्वर स्नात होता, प्रेमते गीत आहे. शुचित्वाचे फळ आणि अंतरीचे बळस्नेही, देशकाळातीत काही, तत्व हे विदेही आहे. प्रेम माझ्या तुझ्यातील, अपेक्षित क्षेम नाही. प्रेम माझ्या तुझ्यातील, अपेक्षित क्षेम नाही. मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे. मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे. सागर तो खारट म्हणूनी अपेय ठरे लोकांसी, तेव्हा त्याच्या हृदयाला वाटले मी मेघ बनावे. तो तप तप तपला आणि आकाशी मेघ बनूनी, देशात दूरच्या गेला लोकांस द्यावया पाणी. बरसून रिता होताना तो तोच सरोवर झाला, लोकांच्या निववित तापा खर्चली ही जीवन वेला. पोसले किती वृक्षांना, तहानेस किती भागविले, किती पशुपक्षांचे मेळे तीरावर त्याच्या रमले. किती पांथस्थ, किती प्रेमी, किती त्रस्त जीव एकाकी, किती ऋतू बहरले रुजुता पाऊनी त्याच्या जीवनी. मग एक काळ ग्रीष्माचा, सूर्याचा चढला पारा, असूयेने त्यास म्हणाला तुझं गिळून टाकतो सारा. तो उंचा उनिया बाहू त्याला स्वीकर्ता झाला, लागलीच दृष्ट तळ्याला अन ओघही आटत गेला. काठावर आता तसले सोहळे कुठे होतील, तो मिटून घेत जाताना पलटून दृश्य जातील. की ज्यांना पंख मिळाले ते गगनी घेतील थारा, पळतील चहुंस पशुही शोधूनी निवारा दुसरा. पण कधी तळ्याच्या हृदयी पाहूनी स्थान स्वतःचे, सर्वस्व तया मानूनी जो मीन बिचारा उरला. की इतर तुझ्या स्मरणात जगतील सुधा इतरत्र, पण पाण्याविन माशाला ठावही नसे जगतात. या निर्वाणीच्या समयी त्याने कोणास पहावे, तुझ सवे सरोवर मित्रा त्यानेही संपून जावे. तुझ सवे सरोवर मित्रा त्यानेही संपून जावे. आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हातोटी, आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी. आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हातोटी, आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी. आज वाटले जे घडते ते घडते त्याला दैव म्हणावे, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते, चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते. नियती लावून कर्म मापटे घटका घटका मोजून देते, वाळू होऊन त्या घटकांतून अलिप्त अंगी सरण्यासाठी. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही, सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही. स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही, स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही. आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी, आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जग

करण्यासाठी या धरतीला कवेत घेण्या गगन उभे विस्तारून छाती कमल उमलते त्या चंद्राच्या निर्मल शीतल माये पोटी प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत जीव धावतो स्वप्नांमागे ज्याची त्याची नियती शोधत बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो घट घडता तिला एकटंच तपावं सुद्धा लागतं घट घडता तिला एकटंच तपावं सुद्धा लागतं महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता मंथनाच्या तीव्र कळा कशा चुकतील माणसालाही इथे चंद्र सूर्यालाही ग्रहण लागतं फिरून फिरून इथे चिखलातच उमलणं भाग पडतं कमळालाही चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी काळाचं हे अवघड गणित तुझं तुला तुझ्या पुढे सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी घनाचे घाव सोसून कधी दगडातूनच देव घडतो काळ्या गहिऱ्या घनातूनच सृजनशील पाऊस पडतो मुकाट्याने भोगत जाऊन सारे प्रश्न सोडून देऊन आयुष्याला कधी मुक्याने सोसावं सुद्धा लागतं सोनं तेवढंच कसाला उरतं किटाळते ते झडून जातं परिस्थितीच्या निकषापुढे तगावं सुद्धा लागतं परिस्थितीच्या निकषापुढे तगावं सुद्धा लागतं आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावं सुद्धा लागतं छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावं सुद्धा लागतं तुझ्या पावलांना नेहमी फुलांचा गालीचा कसा मिळेल कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं आता एक कविता जी मी स्वतःविषयी लिहिलेली आहे की जगणं काय आहे जगणं हे नाही आहे की आपण काय टप्पे टोणपे खातो जगणं हे आहे की ते खात असताना आयुष्यातल्या निरनिराळ्या प्रसंगांना सामोरं जात असताना आपण घडतो कसे आणि हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे तोच आशय मांडणारी ही माझी कविता नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे मथन म्हणजे मंथन नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे की पंखात बळ पाखराच्या ही येते तया तोलणारे गगन मुख्य आहे की पंखात बळ पाखराच्या ही येते तया तोलणारे गगन मुख्य आहे मी तर ध्येय वेडा असाही तसाही खुळ्यातच निघालो तरी काय झाले मी तर ध्येय वेडा असाही तसाही खुळ्यातच निघालो तरी काय झाले मला ध्येय जपते सख्या जीवलगागत मला ध्येय जपते सख्या जीवलगागत तया चित्ती माझे स्मरण मुख्य आहे पहाडांत वारा जसा शीळ भरतो गिरीकंदरांतून पुकारत कुणाला पहाडांत वारा जसा शीळ भरतो गिरीकंदरांतून पुकारत कुणाला तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला
कधी जाग येईल विचारत स्वतःला।

0: तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला, कधी जाग येईल विचारत स्वतःला। भटकता भटकता जरी एकटा मी, उन्हाळ्यांत गणलो तरी काय झाले। भटकता भटकता जरी एकटा मी, उन्हाळ्यांत गणलो तरी काय झाले। कि झालो सुवासित मी एकांतवासी, हे माझे मला आत्मधन मुख्य आहे। कि झालो सुवासित मी एकांतवासी, हे माझे मला आत्मधन मुख्य आहे। कि ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो, तया भेटल्याविण कसा जाऊ परतून। कि ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो, तया भेटल्याविण कसा जाऊ परतून। जगी वासनांची मजुरी करावी, फकीरी बरी मी समजलो तिच्याहून। जगी वासनांची मजुरी करावी, फकीरी बरी मी समजलो तिच्याहून। मुखी रंग चढला विरागाचा आणि, विदूषक म्हणविलो तरी काय झाले। मुखी रंग चढला विरागाचा आणि, विदूषक म्हणविलो तरी काय झाले। जिथे रंग सारे प्रकाश एक होती, जिथे रंग सारे प्रकाश एक होती, त्या दीप्तीत माझे मरण मुख्य आहे। नसे प्रश्न जगणे कसे लाभले मझ, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे।
1: प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांचं कविता वाचन आपण ऐकलं।

आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. पत्रव्यवहारासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी सांगली केंद्र, द्वारा केंद्र निदेशक, कोल्हापूर रोड, सांगली. पिन कोड नंबर 416 416. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपल्या सूचना, आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sangliakashvani@gmail.com. याशिवाय फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. ऐकत रहा आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही. याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800-315-7008.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 आणि 32 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मितवा या चित्रपटातील सिद्धार्थ महादेवन यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत. संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं.

0: जी भी मुक्त अशी मी चैतन्याने विहार करते, मुक्त अशी भी मुक्त अशी मी चैतन्याने विहार करते, कोण कशाला उदार व्हावे, मीच मनाने मल्हार होते।
1: अवशयका नभोनाट्य ती विमुक्ता, लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे, सहभाग ज्ञानेश्वर नाईक। सोमवार दिनांक 15 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर नभोनाट्य ती विमुक्ता।

0: अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं अजय गोगावले, श्रेया घोषाल यांनी. आणि चित्रपट होता महाराष्ट्र शाहीर. श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग, वर्षा दीक्षित यांची मुलाखत. आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हस्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.

बाई पण भारी देवा या चित्रपटातील साईप्रसाद निंबाळकर यांनी गायलेलं बोले मालगुंडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं साई पियुष यांचं. श्रोतो गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

कुटुंब या चित्रपटातील रूपकुमार राठोड आणि बेला शिंदे यांनी गायलेलं जितेंद्र जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अभिजित कवठाळकर यांचं. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया

0: सावरखेड एक गाव या चित्रपटातील कुणाल गांजेवाला यांनी गायलेलं दासू यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. यानंतर ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधल्या आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. देशातल्या उत्कृष्ट स्टार्टअप्सना या कार्यक्रमातून जागतिक गुंतवणूकदारांशी जोडता येईल. तसंच हा सोहळा देशातल्या उच्च शिक्षण परिसंस्थेतल्या नवोन्मेषाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरेल असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. नंतर प्रधानमंत्री उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलिग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलाय. स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील. तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेतल्या भारताच्या सहभागातून जागतिक पातळीवर देशाच्या वाढत्या महत्वावर भागीदार देशांनी दाखवलेल्या विश्वासाची प्रचिती येते असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलंय. या परिषदेसाठी सलग 8 वेळा भारताला आमंत्रित केलं गेलंय. यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील.

तिथे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत व्हिवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील. पॅरिसमधल्या भारतीय समुदायाला भेटण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. या संपूर्ण दौऱ्यामुळे युरोप आणि G7 देशांसोबतच्या भारताच्या दृढ संबंधांना अधिक बळकटी मिळेल, तसंच आपल्या भागीदारीची व्याप्ती वाढवण्यासाठी देशाची दृढ वचनबद्धताही अधोरेखित होईल, असंही प्रधानमंत्र्यांनी निवेदनात म्हटलं आहे. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राविरुद्ध बहुस्तरीय

सिंग यांनी म्हटलंय की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली आहे. युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलंय. हैदराबादमध्ये डुंडीगल इथल्या हवाई दल अकादमीत आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचालनाप्रसंगी ते बोलत होते. आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झालेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतींबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं. या महिला कॅडेट्स गेल्या वर्षी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शाखा विशिष्ट प्रशिक्षणासाठी हवाई दल अकादमीत दाखल झाल्या होत्या. यावेळी Su-30 MKI सारंग हेलिकॉप्टर आणि सूर्यकिरण एरोबॅटिक समूहानं त्यांची हवाई प्रात्यक्षिकही सादर केली. संरक्षण दलाच्या विविध शाखांमधील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या विमानाला आज सकाळी आसाममधल्या हवाई दलाच्या जोरहाट तळावर अपघात झाला. यानंतर तातडीनं आग आटोक्यात आणायचं काम सुरू केल्याचं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली असल्याची माहितीही हवाई दलानं दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीत दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. या वर्षीच्या दीक्षांत संचलनात पहिल्यांदाच महिला कॅडेट सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 जास्त कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प यांच्या प्रशासनानं म्हटलंय. इराणबरोबरच्या अणुकरारात तसं कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता कराराची बोलणी चालू असून त्यातला काही तपशील अमेरिकेच्या सूत्रांनी काल उघड केला. तहातल्या कलमांनुसार इराणला अण्वस्त्र निर्मितीसाठी लागणारी सामग्री नष्ट करावी लागणार आहे, तसंच अणुप्रकल्पांची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी लागेल. भारतानं रशियाकडून इंधन तेल खरेदी केल्याचं फिनलंडनं समर्थन केलं आहे. तेलाच्या दरांबाबत युरोपात निश्चित केलेली मर्यादा पाळली जात असल्याचं फिनलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एलिना वॉल्टोनेन यांनी म्हटलंय. फिनलंडच्या दौऱ्यावर गेलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्याशी त्या काल बोलत होत्या. अमेरिकेनं जागतिक बाजारपेठेतला तोल सांभाळण्यासाठी भारताला रशियाकडून तेल खरेदीची मुभा दिली आणि नंतर त्याबद्दल भारतीय मालावर दंडात्मक शुल्क लादलं अशी टीका जयशंकर यांनी यावेळी केली. काँगोमधल्या इटुरी प्रांतात इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद झाली तर आणखी 5 जणांचा मृत्यू झाला. काँगोच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यामुळे इबोलाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 689 वर पोहोचले तर यापैकी 139 रुग्णांचा मृत्यू झालाय. इबोला विषाणूच्या बुंडीबिग्यो या नव्या प्रकारामुळे हा आजार उद्भवलाय. या उद्रेकाचा सामना करत असताना वैद्यकीय साहित्याचा तुटवडा, मर्यादित उपचार क्षमता आणि निधीची कमतरता या समस्या भेडसावत असल्याचंही या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतला पहिला सामना हिमाचल प्रदेशात धरमशाला इथल्या मैदानावर होईल, मात्र पावसामुळे नाणेफेकीला विलंब झालाय. मालिकेतला दुसरा सामना येत्या 17 जूनला लखनौ इथं तर तिसरा आणि अखेरचा सामना 20 जूनला चेन्नई इथं होणार आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा डाव 132 धावात आटोपला. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात उद्या होणार आहे.
सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू हिचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं.

0: आज झालेल्या महिला एकेरीच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुची हिनं सिंधूचा सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूच्या पराभवानं भारताचं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अधिक कार्यक्षमतेनं आणि गतीनं काम करत असल्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं बुलडाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत आणि जर्मनी यांच्यातली विकास भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आज नवी दिल्लीत नीती आयोग आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. जर्मनीचं तांत्रिक कौशल्य आणि आर्थिक क्षमता तर भारताची धोरणात्मक महत्वाकांक्षा आणि संस्थात्मक ताकद या एकमेकांना पूरक असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. आसाम आणि मेघालयात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी प्रसारित करत आहोत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहप्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. नागपूर शहर पोलिसांनी ऑपरेशन यू टर्न अंतर्गत 1 मे पासून शहरभर चालकांसाठी अंमली पदार्थ चाचणी मोहीम राबवली. अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालवणाऱ्या चालकांची ओळख पटवण्यासाठी अत्याधुनिक ड्रग टेस्टिंग यंत्रे तैनात करण्यात आली होती. या यंत्रांच्या सहाय्याने घटनास्थळीच चाचणी करून नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल आणि पियुष तिवारी यांच्या हस्ते या यंत्रांचे उद्घाटन करण्यात आले. सेवा सदन विद्यालय कोराडी कामठी येथे छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय वरिष्ठ गट पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. कबड्डी हा केवळ खेळ नसून संस्कृती, शिस्त आणि संघभावनेचे प्रतीक असल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी या मर्दानी खेळाच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे नमूद केले. खेळाडूंना नोकरी, विमा आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी नवीन क्रीडा धोरण आखले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्र दिनानिमित्त नागपुरात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी संविधान चौक आणि विधानभवन परिसरात विदर्भ समर्थकांनी आंदोलन केले. महाराष्ट्र स्थापना दिन काळा दिवस म्हणून पाळत आंदोलकांनी काळे कपडे परिधान करून आकाशात काळे फुगे सोडत निषेध नोंदविला. या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतले. खासदार क्रीडा महोत्सव 31 मे ते 7 जून दरम्यान नागपुरात आयोजित करण्यात आला. वाढते तापमान लक्षात घेऊन सर्व मैदानी स्पर्धा रात्री फ्लड लाईटच्या प्रकाशात घेण्यात आल्या तर हॉकीसारख्या काही स्पर्धा सकाळी आयोजित करण्यात आल्या. या निर्णयामुळे खेळाडूंना उष्णतेपासून दिलासा मिळाला आणि स्पर्धा अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्या. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कॅन्सर केअर फाउंडेशन आणि नागपूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 10 मे रोजी मोफत कर्करोग तपासणी आणि आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये झालेल्या या शिबिरात कर्करोग, स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग आणि अंडाशयाच्या कर्करोगासह विविध आजारांची तपासणी करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त

0: नागपुरात 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यात आले होते. गेल्या 25 वर्षांपासून जलसंधारण क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या तामसवाडा मॉडेलची देशभरात दखल घेतली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या उपक्रमांतर्गत 17 मे रोजी नागपूर जलसंवाद तर 18 मे रोजी जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली होती. ऑनलाईन औषध विक्री विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या आवाहनावरून 20 मे रोजी देशव्यापी बंद पाळण्यात आला होता. नागपुरात औषध दुकाने बंद ठेवण्यात आली होती तर नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. ऑनलाईन औषध विक्रीमुळे नियमांचे उल्लंघन होत असून तरुणांमध्ये नशेचे प्रमाण वाढण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून नागपुरात युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. व्हरायटी चौकात झालेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस नेत्यांनी नीट परीक्षेच्या पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. पेपर लीकमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून तरुणांमध्ये असंतोष वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. पूर्व नागपूरमधील भांडेवाडी येथे उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून जैव वायू निर्मिती प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त करत हा देशातील पहिला सीबीजी प्रकल्प जवळपास पूर्णत्वास आल्याचे सांगितले. या प्रकल्पातून दररोज सुमारे 28 टन सीबीजी गॅस तसेच मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताची निर्मिती होणार आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. वाचक स्वर होता स्वाती सोनपेटकर यांचा.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचा 1:45 आणि 12 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया उमा आमोणकर यांनी गायलेलं इलाही जमादार यांचं गीत.

उमा अमोणकर यांनी गायलेलं इलाही जमादार यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया एम पी भावे यांचं गीत गोविंद पोहळे यांच्या स्वरात.

या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:55 आणि 33 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासांसाठी हवामानाचा इशारा. आकाश स्वच्छ निरभ्र राहील, हवामानात मोठा फारसा बदल संभवत नाही. आज आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात वांगी, मिरची आणि टोमॅटो लागवड पद्धती याविषयी माहिती आपण ऐकणार आहात. वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा. शेतकरी बंधूंनो नमस्कार. वांगी, मिरची आणि टोमॅटो या पिकांसाठी उष्ण हवामान, चांगला निचरा असणारी मध्यम काळी कसदार जमीन उत्तम ठरते. कोकणात या पिकांवर अणुजीवामुळे मोठ्या प्रमाणात मररोग येतो. त्यासाठी वांग्याची कोकण प्रभा, बांध तिवरे, अर्कानिधी आणि पुसा पर्पल क्लस्टर, टोमॅटोची सोनाली, कोकण विजय LE66 तर मिरचीची कोकण कीर्ती या रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी. रोपं गादी वाफ्यावर तयार करावी. गादी वाफ्याचा आकार 3 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर उंच असावा. प्रति चौरस मीटर वाफ्यात 5 किलो शेणखत, 35 ग्रॅम युरिया, 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 25 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. रुजवा चांगला होण्यासाठी वांगी या पिकासाठी हेक्टरी 1 किलो बियाणं वापरावं. मिरची पिकासाठी हेक्टरी 1 ते 1.5 किलो बियाणं वापरावं तर टोमॅटो या पिकासाठी हेक्टरी 1/2 किलो बियाणं वापरावं. पेरणीचं अंतर तीनही पिकांमध्ये 10 सेंटीमीटर इतकं असावं. रुजवा चांगला होण्यासाठी वाफे भाताच्या पेंढ्याने आच्छादावेत. उगवण होईपर्यंत वाफ्यांना नियमित पाणी द्यावं. उगवण झाल्यानंतर 2 दिवसांनी पाणी द्यावं. रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर 15 दिवसांनी प्रत्येक वाफ्याला 50 ग्रॅम युरिया द्यावा. पेरणीनंतर 4 ते 6 आठवड्यांनी रोपं पुनर्लागवडीसाठी योग्य होतात. 1 हेक्टर लागवडीसाठी 8 ते 10 आर क्षेत्रावरील रोपं पुरेशी होतात. वांगी या पिकासाठी हेक्टरी 20 टन शेणखत, 150 किलो नत्र, 50 किलो स्पुरद आणि 50 किलो पालाश. मिरची पिकासाठी हेक्टरी 15 टन शेणखत, 150 किलो नत्र, 50 किलो स्पुरद आणि 50 किलो पालाश. तर टोमॅटो पिकासाठी हेक्टरी 20 टन शेणखत, 150 किलो नत्र, 75 किलो स्पुरद आणि 50 किलो पालाश द्यावं.

0: वांग्याला नत्राची एक तृतीयांश मात्रा अधिक स्फुरद आणि पालाशची संपूर्ण मात्रा लागवडीपूर्वी द्यावी. उरलेलं नत्र दोन हप्त्यांमध्ये समप्रमाणात विभागून 3 ते 5 आठवड्यांच्या अंतराने द्यावं. मिरचीला लागवडीच्या वेळी निम्न नत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि पालाश द्यावं. उरलेलं नत्र फूल आणि फलधारणेच्या वेळी द्यावं. टोमॅटोला लागवडीच्या वेळी 50 किलो नत्र संपूर्ण स्फुरद आणि पालाश द्यावं. उरलेलं 100 किलो नत्र लागवडीनंतर 1 ते 2 महिन्यांनी समप्रमाणात विभागून द्यावं. रोपांची लागवड केल्यानंतर लगेचच पाणी द्यावं. हिवाळ्यात 6 ते 8 दिवसांनी तर उन्हाळ्यात 4 ते 5 दिवसांनी पाणी द्यावं. जरुरीप्रमाणे 2 ते 3 वेळा बेंडणी करावी. तणांच्या बंदोबस्तासाठी बासालीन या तणनाशकाचा लागवडीपूर्वी उपयोग करावा. टोमॅटोच्या पिकाला आधार द्यावा. वांग्याची काढणी रंग सतेज चमकदार आणि फळ कोवळी असताना करावी. मिरचीची काढणी हिरव्या मिरच्यांसाठी 2 ते 2.5 महिन्यांनी तर सुक्या लाल मिरच्यांसाठी मिरची पूर्ण पक्व झाल्यावर करावी. वाहतुकीचे साधन आणि बाजारपेठेचे अंतर लक्षात घेऊन टोमॅटोची काढणी हिरवी पक्व फळे फिकट फळे पक्व फळे आणि पूर्ण पक्व फळे अशी करावी.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे गिरीराज कोंबड्या एक उपयुक्त जात. या माहितीचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी, कोंबडी पालन हा व्यवसाय साधा सरळ आणि कुणालाही करता येण्यासारखा व्यवसाय आहे. यासाठी गिरीराज जातीची कोंबडी वापरणं हे अतिशय फायदेशीर ठरू शकतं. आज आपण या गिरीराज कोंबड्यांविषयी माहिती जाणून घेऊ. गिरीराज कोंबड्यांचा व्यवसायासाठी वापर करताना 1 दिवस वयाची पिल्लं खरेदी करावीत. पिल्लं ताब्यात घेत असताना त्यांना रोगप्रतिबंधक लस टोचली गेली आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. 1 दिवसाच्या पिल्लापासून त्यांचे 3 ते 4 आठवड्यापर्यंत संगोपन करण्यासाठी घेण्यात येणारी काळजी आणि त्याचं व्यवस्थापन म्हणजेच ब्रूडिंग. अंड्यातून नुकत्याच बाहेर पडलेल्या पिलांना पुढचे 48 तास खाद्य मिळालं नाही तरी चालू शकतं. मात्र त्यांना कृत्रिम उष्णतेची गरज असते. उबवणूक केंद्रावरून पिल्लं येण्यापूर्वी पक्षीगृह निर्जंतुक करून घ्यावं. त्यामुळे पिल्लांना रोगजंतांची लागण होत नाही. गिरीराज पिल्लांच्या निरोगी वाढीसाठी स्वच्छ निर्जंतुक आणि खेळती हवा असलेला निवारा करावा. पहिले 3 ते 4 दिवस पिल्लं गादीवर अंथरलेल्या कागदावर सोडावीत. कागद रोज बदलावा आणि 4 दिवसांनी कागद काढावीत. पिल्लांना पहिल्या आठवड्यात 45 फॅरनहाईट तापमान ठेवावं आणि त्यानंतर दर आठवड्याला 5 फॅरनहाईट तापमान कमी करत जावं. 4th आठवड्यानंतर ते बंद करावं. पिल्लं 3 आठवड्याची झाल्यानंतर त्यांना पांढरी आणि रक्ती हगवण प्रतिबंधक औषधं पाण्यातून द्यावीत. मंडळी, गिरीराज पिल्लांना पहिल्या 3 दिवसात पुठ्याच्या खोक्याच्या झाकणामध्ये मक्याची कणी द्यावी आणि त्यानंतर 8 आठवडे वयापर्यंत पिल्लांचं खाद्य चिक मॅश द्यावं. पाण्यासाठी 5 लिटरचं 1 भांडं प्रति 50 पक्षी यानुसार ठेवावं. पिल्लांना दिवसातून किमान 3 वेळा ताजं आणि स्वच्छ पाणी द्यावं. लस देण्यापूर्वी 2 दिवस आणि दिल्यानंतर 2 दिवस पक्ष्यांना जीवनसत्व द्यावीत. लस आणताना तसंच वापरून संपेपर्यंत ती बर्फातच ठेवावी. लस योग्य वयात योग्य प्रमाणात आणि योग्य त्या पद्धतीनं द्यावी. लसीकरण केल्यानंतर उरलेली लस आणि लसीच्या बाटल्या दूरवर खोल पुराव्यात. पिण्याच्या पाण्यातून लसीकरण करत असताना पाण्यामध्ये निर्जंतुकीकरणाचं कोणतंही औषध टाकू नये. तसंच लस सर्वत्र पाण्यात पसरण्यासाठी दुधाची भुकटी पाण्यामध्ये मिसळावी. मंडळी, गिरीराज कोंबड्या इतर कोंबड्यांच्या तुलनेत काटक असतात. त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता जास्त असते. तरीसुद्धा या कोंबडीमध्ये मुख्यतः राणीखेद, गंबोरो, रक्ती हगवण, पांढरी हगवण, श्वसनाचे विकार आणि जंतबाधा हे रोग उद्भवतात. कोंबड्यांचे रोग आणि उपचारावरचा खर्च हा जास्त असतो. तो कमी करण्यासाठी रोगप्रतिबंधात्मक उपाय म्हणजे योग्य वेळी पक्ष्यांचं लसीकरण करावं. मंडळी, गिरीराज जातीच्या कोंबड्यांपासून चांगलं रुचकर मांस आणि अंडी उत्पादन मिळतं. या कोंबड्या 1 वर्षात 125 ते 150 अंडी देतात. तसंच त्यांच्यापासून 8 ते 10 आठवड्यात 1 ते 1.25 किलो मांस उत्पादन मिळतं. ही जात ग्रामीण डोंगराळ भागात चांगली रुळणारी असून विविध आकर्षक रंगात उपलब्ध आहे.

यामुळं आज ती लोकप्रिय झाली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे गिरिराज जातीच्या कोंबडीचं योग्य प्रकारे संगोपन केलं आणि व्यवस्थापन केलं, त्यांची योग्य ती निगा राखली, तर निश्चितच आर्थिक फायदा आपल्याला होऊ शकतो. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत गिरिराज कोंबडी एक उपयुक्त जात याविषयीची माहिती. वाचन स्वर गायत्री भरणकर यांचा आणि सादर करते विवेक वानखडे. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 2:05 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोतेहो, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
2: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण आज गर्भाशय बाहेर पडणे हा एक सर्वसाधारण आढळून येणारा एक आजार आहे या विषयावर आपण बोलूया. गर्भाशय बाहेर पडणे म्हणजे अंग बाहेर पडणे ही तक्रार मध्यम वयानंतर विशेषतः उतार वयातील स्त्रियांमध्ये आढळतो. यात गर्भाशय स्वतःची ओटीपोटातील मूळ जागा सोडून खाली उतरते. हा गर्भाशय बाहेर पडण्याचा जो आजार आहे तो 3 पायऱ्यावर आपण समजून घेतो. पहिली पायरी ज्यामध्ये गर्भाशय खाली उतरताना आपोआप युनिमार्गही सैल होऊ खाली उतरतो आणि खाली उतरून त्याची घडी पडली तर त्याबरोबर मूत्रमार्गाचीही घडी होते. त्यामुळे लघवी अडकणं, थोडी थोडी लघवी होणं असा त्रास होतो. त्यामुळे उतार वयात स्त्रियांना लघवी अडकण्याचा त्रास असेल तर योनिमार्ग किंवा गर्भाशय किंवा दोन्हीही खाली उतरलेल्याचे लक्षण आहे असे आपण म्हणायला पाहिजे. दुसरी पायरी म्हणजे गर्भाशय यापेक्षा अधिक खाली उतरतं किंवा योनिमार्गाच्या मुखाजवळ गर्भाशयाचं मुख दिसू लागतं. तिसऱ्या पायरीमध्ये याहीपेक्षा अधिक ते खाली उतरतं आणि पूर्ण गर्भाशय हे योनिमार्गाच्या बाहेर पडलेलं आढळून येतं आणि त्यामुळं गर्भाशय व योनिमार्गावरची त्वचा ही नाजूक असल्यामुळं आणि स्त्रिया ज्या अंतर्वस्त्र वापरतात त्यांच्या घर्षणामुळं त्या ठिकाणी एखादा फोड येऊ शकतो, अल्सर सुद्धा होऊ शकतो. याचे कारण काय आहेत? याचे मुख्य कारण म्हणजे उतार वय आणि बाळंतपण. पण तरी पण आपण जर समजा आपण पाहिलं तर बहुतांशी अयोग्य प्रकारे केलेले बाळंतपण याला जास्त कारणीभूत होतात. उदाहरणार्थ बाळंतपणामध्ये वाजवीपेक्षा जास्त जोर लावणे, बाळंतपणाची जी प्रक्रिया आहे ती जास्त काळ लांबणे, गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडलेले नसताना चिमटा लावून असंतुलित ताणानं बाळ ओढणं, जास्त वजनाचं मूल असणं, अशा अनेक कारणामुळे गर्भाशय खाली ओढल्या जाते. त्यामुळे गर्भाशयात धरून ठेवणारे जे स्नायू असतात किंवा पडदे असतात ते सैल होतात व नंतर गर्भाशय खाली उतरते. तसेच जास्त बाळंतपणे त्यातल्या त्यात 3 पेक्षा जास्त बाळंतपणं झालेली असतील तरी पण स्नायू सैल होतात. बाळंतपणानंतर 40 दिवसापर्यंत स्नायूंची पूर्वापार असलेली जी मजबूती असते ती परत येत नाही. त्यामुळे या बाळंतपणाच्या नंतरच्या 1 महिन्याच्या काळात फार कष्टाची, शारीरिक लवून काम करण्याची, शेतातील कामे करण्याची स्त्रियांना हा आजार होण्याचा जास्त संभव असतो. थोडक्यात उतार वय व बाळंतपणातील ताण व त्याबरोबर मग जुनाट खोकला, बद्धकोष्ठता म्हणतात,

0: त्यामुळे सुद्धा हा त्रास जो आहे तो लवकर होण्याची शक्यता असते. याच्यामध्ये उपचार काय आहेत, तर पहिल्या पायरीमध्ये ओटीपोट विशिष्ट व्यायाम नियमित केल्यास आपल्याला उपयोग होतो. यासाठी आधी सोपी पद्धत म्हणजे मल विसर्जनाची इच्छा दाबताना जशी आपण आकुंचनाची क्रिया करतो तशी क्रिया वारंवार करावी, त्यामुळे स्नायू चांगले काम करून गर्भाशय वर उचलला जाते. खरे तर हा व्यायाम प्रत्येक बाळंतपणानंतर रोज सकाळ व संध्याकाळ 15 ते 20 वेळा आणि बाळंतपणानंतर कमीत कमी 30 ते 40 दिवस जर केला तर आपल्याला हा गर्भाशयाचा उतरण्याचा संभव कमी होऊ शकतो. तसेच गर्भाशय जर खाली उतरून तोंड दिसत असेल, गर्भाशय पूर्ण बाहेर पडले असेल, लघवी अडकण्याचा किंवा वारंवार होण्याचा किंवा लघवी आपोआप होण्या असा त्रास असेल तर शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकावे लागते. याचा प्रतिबंध कसा करायचा, तर पहिली गोष्ट प्रत्येक बाळंतपण हे रुग्णालयात योग्य प्रकारे करावे. बाळंतपणानंतर महिना भर तरी आकुंचनाचे सांगितलेले व्यायाम करावेत. त्याच्यानंतर 2 बाळंतपणामध्ये कमीत कमी 2 ते 3 वर्षाचा अंतर असावं. 2 किंवा जास्तीत जास्त 3 बाळंतपणानंतर गर्भधारणा व बाळंतपण टाळणे महत्वाचे. त्यासाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घ्यावी. बाळंतपणानंतर 6 आठवडे कष्टांची कामे न करणे आणि वज्रासन, विपरीत करणे आसन अशी जी योगासने आहेत ती सुद्धा या ठिकाणी प्रतिबंध म्हणून कामाला येऊ शकतात.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर. नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी सीमंदिनी कुंडीकर सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
3: नमस्कार श्रोते हो, जगामध्ये सर्वात जास्त झपाट्याने कशात बदल झाला असेल तर तो हवामानात होय. आज प्रत्येक जण म्हणत आहे हवामान बदललंय, तापमान वाढलंय, अवकाळी पाऊस येतोय, वादळं वाढली. आमच्या लहानपणी असं नव्हतं, खूप झाडं होती, गावोगाव अमराई होती. वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, बाभूळ, चिंच अशी झाडे रस्त्यावर कुठे ना कुठे झाडे असायची. गावाच्या प्रत्येक देवदेवतेच्या वेदीवर झाडं असायची. जसं महादेवाचं मंदिर म्हटलं की वड, मुंजा म्हटलं की पिंपळ, दत्तात्रेय उंबर. एवढंच नाही तर घरादारात ही झाडं उगवली की तिथे आपोआप देवदेवतांचा आश्रय निर्माण व्हायचा. यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपली संस्कृती आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. हे नाते आता दुरावले आहे. आज खेडी उद्ध्वस्त झाली आहेत, शहरं सिमेंटची जंगलं झाली आहेत, जागोजाग निसर्गाची लयलट सुरू आहे. म्हणूनच महात्मा गांधी म्हणाले होते, निसर्ग आपली गरज पूर्ण करू शकतो पण आपली हाव नाही. निसर्गाच्या या अतिशोषणामुळे हवामान बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येणाऱ्या काळात माणूस हवामान बदलाविषयी सजग झाला नाही तर हवामान बदलाच्या झळा सरळ सरळ संपूर्ण जगावर पडत आहेत. म्हणूनच ग्रेटा थंबर्ग पासून ते आपल्या सयाजी शिंदेपर्यंत जे पर्यावरण प्रेमी या हवामान बदलाविषयी पोट तिडकीने बोलत आहेत, तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येत आहेत. आज तापमानवाढीचे परिणाम सर्वच क्षेत्रावर होत आहेत. भारतात तर उन्हाळा जास्त तीव्र आणि दीर्घ होताना दिसत आहे. उन्हाळ्यात सरासरी तापमान 47 ते 48 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले आहे. उष्माघातामुळे अनेकांचे जीव जात आहेत. यामुळे उन्हाळा हा ऋतू आपणाला असह्य झाला आहे. जसं उन्हाळा तीव्र झाला

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 36 सेकंद झाले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात सरस्वती सुब्रमण्यम यांचं कर्नाटक शैलीतील गायन आपण ऐकणार आहात. राग नायकी आदितालात, राग मध्यमावती रूपक तालात आणि राग श्रुती रूपक तालात यांना साथ संगत अशी आहे. व्हॉयलिनची साथ आहे वनमाला दीक्षित यांची आणि मृदंगमची साथ आहे NS कल्याणरमण यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात सरस्वती सुब्रमण्यम यांनी गायलेलं कर्नाटक शैलीतील सुरुवातीला राग नायकी मध्यमावती आणि श्रुती.

नादब्रह्म या कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं सरस्वती सुब्रमण्यम यांचं कर्नाटक शैलीतील गायन. सुरुवातीला राग नायकी, मध्यमावती आणि श्रुती यांना व्हायोलिनची साथ होती वनमला दीक्षित यांची आणि मृदंगमची साथ होती एन एस कल्याणरमण यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आज संध्याकाळी 5:02 आपण ऐकू शकाल विद्यानंदी गोपाल अय्यर यांचं कर्नाटक शैलीतील वीणावादन राग नाटा बेगडे आणि शहाणा. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एकल माता एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. आणि आता बातम्या विस्तृतपणे. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटना म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दोन तुकडे असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEनं स्पष्ट केलंय. केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या महत्वाकांक्षी योजनेमुळे देशात मुलींच्या सक्षमीकरणाला मोठी गती मिळाली आहे. गेल्या दशकात या योजनेमुळे मुलींच्या जन्मदरात आणि शिक्षणात महत्वपूर्ण सुधारणा झाली आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्रालयानं दिली. मुलींना सुरक्षित आणि सक्षम वातावरण देण्यासाठी ही योजना पुढेही प्रभावीपणे राबवली जाईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. देशातल्या मुलींचा जन्मदर 2014-2015 918 होता. 2024-2025 तो 929 पर्यंत वाढला आहे. शैक्षणिक क्षेत्रातही मुलींचा टक्का वाढला असून माध्यमिक पातळीवर मुलींची पटसंख्या 75.5

51% वरून 80.2% झाले आहे असं आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या आकडेवारीत म्हटलं आहे. सीमावर्ती भागातल्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्याविषयक बदलांचा अभ्यास करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहेत. शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत लोकसंख्याविषयक बदल या विषयावर एक बैठक झाली. बेकायदेशीर स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. लोकसंख्या वाढीच्या समस्येवर उपाय सुचवण्यास या समितीला सांगण्यात आलं आहे. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरोधात बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेण्यात आल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटले की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होत आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्यांची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांसाठी क्षमता वृद्धी कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता अधिक वाढवणं तसंच ऑफलाईन स्वरूपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चित करणं हे उद्देशाने हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. याअंतर्गत संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या पदवीपूर्व नीट आणि इतर परीक्षांच्या आयोजनात सहभागी असलेल्यांना विशेषतः परीक्षा केंद्रांचे अधीक्षक पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. नंतर प्रधानमंत्री उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथे ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. सक्तवसुली संचालनालयाने काल मुंबईत रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या 2 माजी अधिकाऱ्यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत ताब्यात घेतलं. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भारतीय स्टेट बँकेला 114.98 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. रिलायन्सला ज्या 11 बँकांनी 735 कोटी रुपयांचं कर्ज दिलं त्यात स्टेट बँकेचा समावेश आहे. भांडवली बाजारातील विक्रमी पदार्पणामुळे स्पेस एक्सच्या कंपनीचं मूल्यांकन सुमारे 2,10,000 कोटी डॉलर्सवर पोहोचलं. त्यामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क जगातले पहिले ट्रिलियनर बनले आहेत. वॉल स्ट्रीटवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ अर्थात प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव म्हणून वर्णन केलेल्या या व्यवहारानंतर स्पेस एक्सचे समभाग पहिल्याच दिवशी 19% अधिक वाढले. या वाढीमुळे रॉकेट आणि सॅटेलाईट कंपनीमधल्या मस्क यांच्या हिश्श्याच्या मूल्यात लक्षणीय वाढ झाली. 2002 स्थापन झालेली स्पेस एक्स व्यावसायिक प्रक्षेपण स्टारलिंकद्वारे सॅटेलाईट इंटरनेट सेवा आणि अमेरिके सरकारच्या अंतराळ कार्यक्रमांमध्ये एक प्रमुख कंपनी म्हणून उदयाला आली आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन अॅथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस सिरसे यानं आपल्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. त्याने यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलिसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
या हंगामातली आशियाई खेळाडू

0: मधली मुलांच्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीत ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकट तालुक्यात युरिया खरेदीसाठी आता 7-12 उतेऱ्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता युरिया आधार कार्डवर मिळणार आहे. याआधी आधार कार्डवरच खत मिळत होतं, पण साठेबाजी आणि काळाबाजार होण्याच्या चिंतेमुळे 7-12 सक्तीचा करण्यात आला होता. मात्र लोकांच्या असंतोषामुळे आता पुन्हा केवळ आधार कार्डवरच युरिया वितरणाचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. कमाल 5 बॅगच युरिया मिळण्याची अट घालण्यात आली आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांचा शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 30 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन सभेत म्हणजे सायंकाळी 4:58 दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आपण कार्यक्रम ऐकू शकता आणि आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, संध्याकाळचे 5 वाजत आहेत. या दुसऱ्या प्रसारण सभेत मी दीप्ती मुसळे आपलं स्वागत करते. आता 5 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या ठळक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. एकलमाता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकलमातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य, सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच केव्हीएसनं शैक्षणिक वर्ष

0: 2026 2027 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एक तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. धीरज सेठ हे येत्या 30 जूनला या पदाचा पदभार स्वीकारतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. पंजाबमध्ये सुरू असलेल्या इंडियन अॅथलेटिक्स सिरीज 9 स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिरसे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलीसेकंदात हे अंतर कापलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. श्रोते हो, आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा गीत संध्या या कार्यक्रमामध्ये.

वृंदावन या चित्रपटातलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत आता ऐकूया. अमित राज यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गात आहेत हर्षवर्धन बावरे.

कार्यक्रमात आता नेहा राजपाल यांनी गायलेलं ओंकार मंगेश दत्त यांचं गीत, संगीत श्रेयस पुराणिक यांचं आणि चित्रपट फोटोकॉपी

हर्ष वावरे आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत आता ऐकूया. अमित राज यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे दगडी चाळ या चित्रपटातलं.

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94035 73485। आणि हो, आपण ईमेल वरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे progsection.airrtn@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

चाहतो मी तुला या चित्रपटातलं अश्विनी परशुराम बागडे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. मिलिंद एन मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं अभिजीत कोसंबी आणि संजीवनी भेलांडे यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच गीतसंध्या हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता 5:30 वाजता युववाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

आज यामध्ये ऐकूया AI आणि चित्रकार याविषयी संवाद आणि ऑस्ट्रेलियातील डॉट पेंटिंग याविषयी माहिती. सहभाग शांभवी बांदिवडेकर आणि राज साने.

हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आपण सर्वांचं हटके स्वागत करते. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ग्राफिक्स या विषयावर संवाद, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग या अनोख्या कलेची अनोखी माहिती. कार्यक्रमाची सुरुवात करूया या सदाबहार गीतानं.

0: युववाणीमध्ये आता ऐकूया आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चित्रकार या विषयावर हा संवाद. ऐक ना अमित.
1: हा बोल ना रोहिणी.
0: हे बघ मी लॅपटॉप आणलाय. हे बघ मी फक्त ह्यावरती एक कोड टाकला आणि बघ काय आलं. समुद्र किनाऱ्यावर ध्यान करणारा साधू. सायबर पंक स्टाईल आणि या AI टूलने अवघ्या 10 सेकंदात एकदम अप्रतिम डिजिटल पेंटिंग तयार केलंय बघ.

0: कला उपलब्ध होते बघ, त्यामुळे कोणालाही कलाकार बनता येईल आता.
1: इथंच तर मुख्य फरक आहे ना रोहिणी मॅम. म्हणजे मला सांग, AI मुळे कोणीही चित्र तयार करू शकेल पण कलाकार नाही बनू शकत. जेव्हा मी कॅनव्हासवर माझा पहिला ब्रश मारतो तेव्हा त्यामागे माझा त्या दिवसाचा मूड, माझे विचार आणि माझी धडपड असते. कॅनव्हासवर पडणारा रंगाचा प्रत्येक थेंब माझ्या हाताने माझ्या भावनेतून आलेला असतो. आता AIमध्ये ती भावनेची जोड कुठून येणार ग? ते तर फक्त अल्गोरिदम आणि डेटावर चालतं.
0: हा, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे अमित. मानवी भावभावनांना पर्याय नाही, पण काळासोबत बदलावं तर लागेल ना. हे बघ, कॅमेरा आला तेव्हा चित्रकारांना वाटलं होतं की आपली कला संपलीच, पण असं झालं का? नाही ना, उलट फोटोग्राफी ही एक नवी कला बनली आहे. AIसुद्धा एक तसंच नवीन साधन आहे. आपण त्याला विरोध करण्याऐवजी वापर करून आपली कल्पकता अधिक वाढवू शकतो.
1: अगं, पण फोटोग्राफी आणि AIमध्ये फरक आहे ना. फोटोग्राफरला स्वतः बाहेर पडावं लागतं, योग्य लाईट शोधावी लागते, फ्रेम ठरवावी लागते, वाट पाहावी लागते. तिथेही मानवी श्रम आणि मानवी दृष्टी लागते. हे AI करतं का? हे बघ, इंटरनेटवर आधीच उपलब्ध असलेल्या लाखो कलाकारांच्या पेंटिंगचा डेटा चोरून त्यातूनच एक नवीन मिश्रण तयार करतं. आणि यात मूळ कलाकारांच्या हक्काचा कॉपीराइट असतच ना.
0: मुद्दा गंभीर आहे खरा.
1: मग
0: मी मान्य करते, कॉपीराइटचे नियम आता कडक होत आहेत.
1: मग
0: पण तू जरा AIचा पॉझिटिव्ह बाजूने विचार कर ना.
1: म्हणजे
0: जर तुला एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करायचं असेल तर तू त्यासाठी AI वापरून 10 वेगवेगळ्या आयडिया सेकंदात तयार करू शकतोस. त्यातली जी कन्सेप्ट आवडेल ती तू तुझ्या कलेच्या स्वरूपाने प्रत्यक्षात आणू शकतोस. म्हणजेच AI तुझा असिस्टंट बनू शकतो.
1: हा विचार करायला काही हरकत नाही. असिस्टंट म्हणून AIला वापरणं ठीक आहे. पण रोहिणी, मला भीती अशी वाटते की यामुळे लोक मेहनत करायचं सोडून तर देणार नाहीत ना. हे बघ, कलेमुळे माणूस संयमी बनतो. जर कम्प्युटर एका क्लिकवर सगळं करून देणार असेल तर लोक तासन तास रियाज सराव का करतील?
0: नाही अमित, खऱ्या कलेची किंमत कधीच कमी होत नाही. भविष्य काळात हँडमेड गोष्टींची व्हॅल्यू नेहमीच जास्त राहणार आहे. ऐतिहासिक किंवा पुरातन पेंटिंग्स स्वतः बनवले जायचे, ते आजही खासच आहेत. कारण लोकांना माहीत आहे की हे मशीनने नाही तर एका माणसाने मनापासून बनवले आहे. त्यामध्ये त्या चित्रकाराच्या भावना, आजूबाजूची परिस्थिती, वातावरण, कल्पनाशक्ती या सर्वांची सांगड घातली होती. AI हे असिस्टंट म्हणून कार्य करू शकते, पण कलेची जागा मात्र नक्कीच घेऊ शकत नाही.
1: हा, अगदी बरोबर. अपूर्ण कलेमध्ये जे सौंदर्य असतं ते ह्या AIच्या अति परफेक्टच्या नादात निर्जीव बनतं. कळलं ना तुला मला काय म्हणायचं आहे?
0: अगदी बरोबर बोललास अमित. AI परफेक्ट आहे, पण माणूस युनिक आहे. AI परफेक्ट जरी असला तरी AIला बनवणारा सुद्धा माणूसच आहे. तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे हे बरोबर आहे, पण ते कितपत? तर ते आपली मानवी संवेदनशीलता जपत.
1: अगदी बरोबर बोललीस आणि छान बोललीस. पण AIमुळे कलाक्षेत्रातील कल्पकतेला विराम मिळत चाललाय. हँडलूम डिझायनर असो, वुडन डिझायनर असो, या सर्वांचीच गती थांबत चालली आहे बघ. नव्याने उभारणाऱ्या कलाकारांना कशी चालना मिळणार? इंटरनेटवर जो डेटा AIकडे आहे त्यातूनच तो डिझाईन्स बनवतो. मग मला सांग, त्या डिझाईन्समध्ये नॅचरल इफेक्ट्स आणि टेक्स्चर्स कसे पाहायला मिळतील? बरोबर ना?
0: बरोबर.
1: 100 पेक्षा अधिकांचे

0: काम फक्त एकटा AIमुळे होते, मग बाकीच्यांच्या कलेला संधी कशी मिळणार? AI हे माध्यम आहे, बरोबर आहे, पण संपूर्ण AIवर अवलंबून राहणं हे कितपत बरोबर आहे रोहिणी?
1: मित्रा, बरोबर आहे तुझं. जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये अव्वल राहायचं असेल तर AI तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. कुशल कलाकारांच्या कल्पकतेचा आणि AIच्या तंत्रज्ञानाचा वापर आपण नक्कीच करू शकतो. सुरुवातीला जेव्हा मोठं आणि नवीन तंत्रज्ञान येतं तेव्हा बाजारात अशी खळबळ उठतेच. जुन्या पद्धती बदलल्या की नवीन प्रकारच्या नोकऱ्या निर्माण होतात. त्यामुळे आता कॅनव्हासवर ड्रॉइंग करणे एवढं शिकून चालणार नाही, तर AI कडून प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कसे करायचे हेही शिकावं लागेल. थोडक्यात काय तर नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल.
0: स्वरूप बदलतं हे ठीक आहे, पण सोर्स संपून नाही का जाणार? पूर्वी एका कॅलिग्राफी आर्टिस्टला शब्दांना आकार द्यायला वर्षानुवर्ष सराव करावयास लागायचा. आता एका सेकंदात फॉन्ट जनरेट करून सुंदर अक्षरे बनवता येतात. यामध्ये नवीन पिढी कष्ट करायलाच विसरून जाईल.
1: कष्टाची जागा शॉर्टकट कीने घेतली तर कलेचा दर्जा घसरू शकतो, पण याकडे आपण दुसऱ्या बाजूने पण बघू शकतो ना.
0: म्हणजे
1: ज्या व्यक्तीला लहानपणापासून चित्र काढण्याची इच्छा होती पण काही कारणास्तव त्याला ट्रेनिंग मिळाली नाही, अशी व्यक्ती आपल्या मनातील सुंदर कल्पना AIच्या मदतीने जगासमोर आणू शकेल. AIने इच्छा असलेल्या पण कौशल्य नसलेल्या लोकांसाठी कलेचे दरवाजे खुले केले आहेत.
0: म्हणजे तू म्हणतेस की AI कल्पकतेला तळागाळापर्यंत पोहोचवत आहे, बरोबर?
1: हा
0: हा विचार तर मी केलाच नव्हता. पण रोहिणी, तरीही कलेचे जे व्यापारीकरण होते ना, त्यामध्ये कलेचा आत्मा हरपतोय बघ. आता कंपन्यांना पटकन आणि स्वस्तात कामे हवी असतात, त्यामुळे ते AIचा वापर करतात. मग अशा वेळी मानवी कलेला आश्रय कसा मिळणार?
1: इथंच तर खरी गंमत आहे अमित. जेव्हा मार्केटमध्ये लोकांना AIचा तोचतोचपणा जाणवेल, AI एकाच डेटावर काम करतं ते कधी नवीन नव्हतंच, किंवा जगावेगळं ते स्वतः असं तयार करू शकत नाही, हे जेव्हा लोकांना समजेल तेव्हा ओरिजिनल स्पार्कच डोक्यात येऊ शकतो. त्यामुळे खऱ्या आणि स्वतंत्र विचार करणाऱ्या कलाकारांची किंमत कमी न होता ती अधिक प्रीमियम होईल.
0: ओ अच्छा, म्हणजे कम्प्युटर कितीही हुशार झाला तरी माणसाच्या कल्पना शक्तीची उधारी द्यावीच लागणार.
1: तेच ना. AI जुन्या डेटावर शिकतं आणि माणूस वर्तमानात जगून भूतकाळाच्या अनुभवावरून भविष्यकाळाची निर्मिती करतो. आपण कलेचे कोणतेही क्षेत्र घेतले, जसे की संगीत, साहित्य, चित्रकला, त्यातील मानवी भावभावना म्हणजेच प्रेम, विरह, आनंद, दुःख हे AI स्वतः कधीच अनुभवू शकत नाही.
0: बरोबर, म्हणजे कलाकाराच्या परवानगीशिवाय त्याची कलाकृती AIमध्ये वापरता येणार नाही. तंत्रज्ञानाचा वापर नक्कीच व्हावा, पण तो नैतिकतेच्या चौकटीतच राहून व्हायला हवा. तंत्रज्ञानाचा विकास होताना कलाकाराच्या हक्काचे संरक्षण व्हायलाच हवे, एवढेच मला वाटते बो.
1: हो ना, त्यामुळे आता तू तुझा ब्रश उचल आणि तुझं सुरू कर नवीन चित्र. मी तर म्हणते आपण दोघांनी मिळून एक नवीन प्रयोग करूया. तू कॅनव्हासवर पेंटिंग कर आणि मी AIच्या मदतीने एक डिजिटल अॅनिमेशन सिरीज तयार करते. म्हणजे पारंपरिक कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख संगमच होऊन जाईल.
0: अरे वा, हे तर भारीच आयडिया आहे ग. करूयात, चल मग, वाट कशाची बघतेस, करूयात सुरुवात.
1: हा हा, चल चल. खरंच आता तुम्हालाही पटलं असेल, शेवटी AIचं अस्तित्व कलाकाराच्या कौशल्यावरच अवलंबून आहे, म्हणून नेहमी कलाच सरस ठरते.

युववाणीमध्ये आता ऐकूया ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग विषयी अनोखी माहिती. तर आज आपण जागतिक लोककलांचा अनोखा प्रवास बघणार आहोत. कसं आहे ना, कला ही माणसाला जोडणारा एक असा पूल आहे की ज्याला भाषेचे बंधनच नसते. जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा रंग आणि रेषाच बोलू लागतात. आज मी तुम्हाला अशाच एका रंगीबेरंगी सफरीवर घेऊन जाणार आहे, जो प्रवास आपल्याला कोणत्याही पासपोर्ट किंवा व्हिजाशिवाय थेट वेगवेगळ्या खंडात घेऊन जाईल. आज मी तुम्हाला अशाच एका रंगीबेरंगी सफरीवर घेऊन जाणार आहे. पहिला स्टॉप आपण ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग येथे घेणार आहोत. रहस्यमय आणि अथांग अशा ऑस्ट्रेलिया खंडात येथील मूळ रहिवाशांची अबॅरिजिनल डॉट पेंटिंग हे केवळ एक चित्रकला नाही, तर तो जगातील सर्वात जुना अखंड इतिहास आहे. वरवर पाहता हे केवळ रंगीबेरंगी डॉट्स वाटतात, पण या ठिपक्यांच्या मागे एक गुपित दडलेलं आहे. गोऱ्या लोकांपासून आपल्या संस्कृतीच्या पवित्र आणि गुप्त गोष्टी लपवण्यासाठी त्या कलाकारांनी मूळ चित्रांवर ठिपक्यांचे थर देण्यास सुरुवात केली. या चित्रांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही चित्रे हवाई दृश्यातून, म्हणजेच जणू आपण विमानातून जमिनीकडे पाहत आहोत की काय, अशी दिसतात. निसर्गातून मिळणाऱ्या मातीचे रंग वापरून केवळ ठिपक्यांच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांचा इतिहास जिवंत ठेवणारी ही कला अद्भुतच आहे. अबॅरिजिनल डॉट पेंटिंग ही ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशांची एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली चित्रकला शैली आहे. वरवर पाहता केवळ ठिपक्यांची नक्षी वाटणारी ही कला प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाच्या प्राचीन संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक जिवंत दस्तऐवज आहे. अबॅरिजिनल कला ही जगातील सर्वात जुन्या अखंड चालत आलेल्या कलाकृतींचा वारसा मानला जातो. 1000 वर्षांपूर्वी ही चित्रे खडक, गुहा आणि जमिनीवर काढली जात असत. कॅनव्हास आणि अक्रॅलिक रंगाचा वापर करून डॉट पेंटिंगचे आधुनिक स्वरूप आज आपण पाहतो. त्याची सुरुवात 1971 मध्ये ऑस्ट्रेलियातील पापुन्या या भागात झाली. जॉफ बार्डन नावाच्या एका शिक्षकाने तिथल्या स्थानिक कलाकारांना त्यांचे पारंपरिक ज्ञान कॅनव्हासवर उतरवण्यास प्रोत्साहन दिले. अबॅरिजिनल संस्कृतीतील त्यांच्या लोककथा, विधी आणि पवित्र स्थळांची माहिती अत्यंत गुप्त मानली जाते. जेव्हा कलाकार कॅनव्हासवर चित्रे काढू लागेल तेव्हा त्यांच्या संस्कृतीतील किंवा पवित्र प्रतीके गोऱ्या लोकांना समजू नयेत म्हणून त्यांनी मूळ डिझाईन्सवर ठिपक्यांचे थर देऊन ती माहिती लपवण्यास सुरुवात केली. म्हणजेच काय तर हे ठिपके डेकोडिंग किंवा पडद्याचे काम करतात. ही चित्रशैली केवळ एक कला नसून ड्रीमिंग, म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी विश्वाची, निसर्गाची आणि मानवाची निर्मिती कशी केली याची कथा आहे. ही चित्रे जमिनीवर बसून काढली जातात, त्यामुळे या चित्रांकडे पाहिल्यावर असे वाटते जणू आपण विमानातून किंवा उंचावरून खाली जमिनीकडे पाहत आहोत की काय. त्यामध्ये नद्या, पर्वत किंवा रस्ते नकाशासारखे दिसतात. पारंपरिक कलाकृतींमध्ये निसर्गातून मिळणारे रंग वापरले जातात. यात प्रामुख्याने पिवळा, लाल, तपकिरी, काळा आणि पांढरा या रंगांचा समावेश होतो. आधुनिक काळात मात्र कलाकार अनेक रंगांचा वापर करतात. अबॅरिजिनल डॉट पेंटिंग हे जगातील कला बाजारात अत्यंत महागडे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. ऑस्ट्रेलियाच्या संस्कृतीची ओळख म्हणून ही चित्रे जगभरातील मोठ्या संग्रहालयांमध्ये आजही ठेवलेली आहेत. ही कला फक्त सौंदर्य वाढवणारी नसून ऑस्ट्रेलियन मूळ रहिवाशांच्या अस्तित्वाची जाणीव आणि जमिनीशी असलेल्या अतूट नात्याची ती साक्ष आहे.

सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चित्रकार या विषयावर संवाद आणि ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग या अनोख्या कलेची माहिती. सहभाग शांभवी बांदिवडेकर आणि राज साने, सादरकर्त्या तेजा दुर्वे. तर मग आजच्या या कार्यक्रमात मी शांभवी आपला निरोप घेते. नमस्कार.

मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोत्याहो, संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. आता ऐकूया गीत बहार हा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया लता मंगेशकर यांनी गायलेल्या आनंद बक्षी यांच्या गीतानं. राहुलदेव बर्मन यांचं संगीत आणि चित्रपट आपकी कसम.

0: किशोर कुमार यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं आ गले लग जा या चित्रपटातलं. श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहा हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम. प्रवाचक जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य फ्रांस स्लोवाकिया देशयोः षड्दिवसीय यात्रायै प्रस्थितः. तेनोक्तं यत् इयं यात्रा फ्रांसदेशेन सह आर्थिक सांस्कृतिक सम्बन्धान् स्लोवाकिया देशेन च सह द्विपक्षीय सम्बन्धान् सुदृढीकर्तुं केन्द्रिता भविष्यति. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी फ्रांस देशस्य एवियन नगरे आयोज्यमाने जी 7 शिखर सम्मेलने अपि भागं भजिष्यति. केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः सीमवर्ती जनपदेषु जनसांख्यिकीय परिवर्तन विषये उच्चस्तरीयोपवेशनस्य आध्यक्षम् अकरोत्. असमस्य जोरहाट वायुसेनाकेन्द्रे भारतीय वायुसेनायाः N-32 विमानं दुर्घटनाग्रस्तं जातम्. अपि च धर्मशालायां भारत अफगानिस्तान देशयोः मध्ये प्रथम एकदिवसीय क्रीडायां पणकं विजित्य भारतेन प्रथमं कन्दुकक्षेपणं स्वीकृतम्. अथ वार्ताः विशदीकृत्य. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य फ्रांस स्लोवाकिया देशयोः षड्दिवसीय यात्रायै प्रस्थितः. गमनात् प्राक् प्रदत्ते एकस्मिन् वक्तव्ये तेन प्रोक्तं यत् भारतस्य रणनीतिक दृष्टिकोणे फ्रांस देशस्य विशिष्ट स्थानं वर्तते. तेनोक्तं यत् अस्याः यात्रायाः मुख्यलक्ष्यं भारत

0: पदासीना द्रौपदी मुर्मू समीक्षा अधिकारित्वेन अस्य भव्य संचलनस्य निरीक्षणम् अकरोत्। अयम् उत्सवः छात्र सैनिकानां कठोर सैन्य प्रशिक्षणस्य सफलतापूर्वकं समापनस्य प्रतीकम् आसीत्। दीक्षांत समारोहे युवाधिकारिणः अनुकरणीय अनुशासनं निष्ठां सैन्य भावनां च प्रदर्श्य अतीव सुस्पष्टं संचलनं कृतवन्तः। अकादम्याः इतिहासे महिला छात्र सैनिकानां दीक्षांत समारोहं विशिष्ट कीर्तिमानत्वेन वर्णयन्ति राष्ट्रपतिः अवदत् यत् इदं देशे महिला नेतृत्व युतस्य विकासस्य दिशि प्रेरणास्पदमस्ति।
1: I am specially delighted to see 9 women cadets. This is a watershed moment in the history of IMA. It is not only a milestone in the history of India's defense forces, but also an inspiring example of India's march towards women-led development. I am sure that many more women cadets will join the academy.
0: श्रीमती मुर्मू युवाधिकारिणः प्रबोधितवती यत् ते जीवने निरन्तरं शिक्षार्थिनः भवेयुः, साहसिक निर्णयान् स्वीकुर्युः, सहैव सुरक्षा समाह्वानानि सम्मुखीकुर्वन्तः नैतिक नेतृत्वस्य प्रदर्शनं कुर्युः।
1: इन एन एरा ऑफ रैपिडली चेंजिंग सिक्योरिटी चैलेंजेस, टेक्नोलॉजिकल एडवांसेस एंड कॉम्प्लेक्स ग्लोबल एनवायरमेंट्स, द इंडियन आर्मी मस्ट रिमेन adaptive and future ready. I urge you to be lifelong leaders, learners, courageous decision makers and ethical leaders. As army officers, you will be responsible for leading, guiding and caring for the soldiers.
0: रक्षामन्त्रिणा राजनाथसिंहेन अद्य नूतन नियुक्तेभ्यः भारतीय वायुसेनायाः अधिकारिभ्यः प्रबोधितं यत् परिवर्तिते सुरक्षा वातावरणे तैः ड्रोन विमानानां उपग्रहाणां रोबोटिक सदृशाणां युद्धप्रविधीनां प्रयोगो विधेयः। सः अद्य हैदराबाद नगरस्य डुण्डिगल स्थितायां वायुसेना अकादम्यां 17-200 संयुक्त दीक्षांत संचलनस्य निरीक्षणं कुर्वन्नासीत्। तेनोदीरितं यत् आधुनिक युद्ध पद्धतौ बहूनि परिवर्तनानि जातानि, अतः अधिकारिभिः नवीन युद्ध प्रणालिभिः रणनीतिभिश्च सह निरन्तरं स्वज्ञानं परिष्करणीयम्। अत्रावसरे रक्षामन्त्रिणा राष्ट्रिय रक्षा अकादम्यां प्रशिक्षिताः महिला छात्र सैनिकानां प्रथमगणः अपि वायुसेनायाम् औपचारिकरूपेण नियुक्तः। एताः महिलाः गतवर्षे एनडीए इत्यतः उत्तीर्णाः भूत्वा शाखा विशिष्ट प्रशिक्षणार्थं वायुसेना अकादम्यां प्रविष्टवत्यः। भारत अफगानिस्तान देशयोः मध्ये प्रथम एकदिवसीय क्रीडा धर्मशालायां प्रवर्तते। आदौ पणकं विजित्य भारतेन प्रथमं कन्दुकक्षेपणं स्वीकृतम्। अन्तिमवार्तालेखनसमयं यावत् अफगानिस्तानेन चतुक्षेपचक्रेष् द्वयोः क्रीडकयोः हानौ 24 धावनांकाः रचिताः इति वार्ताः।
2: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत। श्रोतेहो, आता ऐकूया रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांशी। रूपरेषेनंतर लगेचच आपण ऐका लोकसंगीत। 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात जिताडा मासा संवर्धन याविषयी प्राध्यापक नरेंद्र चोगले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत। 8:15 गझलांचा कार्यक्रम। 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती आणि 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम। हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची। उद्या रविवार अर्थात 14 जून 2026 आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल 5:55 सकाळी 6:05 सुविचार आणि त्यानंतर मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम। 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये कलम करण्याच्या सुधारित पद्धतीविषयीची माहिती। 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात अंडाशयातील गाठी याविषयी बोल

पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके. आणि 6:50 परिसर या कार्यक्रमामध्ये पावसाळा आणि जैवविविधता याविषयीची माहिती. लेखन आणि निवेदन प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. 8:40 रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभवती. संकलन आणि निवेदन अनघा मगदूम यांचं. तर सादरकर्ते विवेक वानखडे. 9:00 हिंदी चित्रपट गीतांचा आस्वाद आपण घ्याल लख लख चंदेरी ह्या कार्यक्रमामध्ये. 9:30 बालजगत ह्या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणारी जलतरणपटू निधी शरद भिडे हिची कश्मीरा सावंत हिने घेतलेली मुलाखत. सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 जितेंद्र गोडखे सराव यांचा प्रायोजित कार्यक्रम. 10:40 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये आपण ऐकाल उस्ताद आमिर खा यांनी गायलेला राग बिलास खानी तोडी. आणि 11:05 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड. श्रोते हो, 12:00 सर्व कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. हे कार्यक्रम याप्रमाणे. 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये बालिका आणि महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ॲडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग. आणि महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योगशिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकाल. 1:05 गीतबहार. 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 2:30 नादब्रह्म अंतर्गत सत्व श्रीनाथ यांचं कर्नाटक शैलीतील बासरीवादन. हे होते आमच्या उद्याच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. आमची उद्याची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल 4:58. 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 6:10 गीतबहार. श्रोते हो, उद्या संध्याकाळी 6:30 आमच्या 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरून ICC T20 महिला विश्वचषक स्पर्धा 2026 या अंतर्गत भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान एजबॅस्टन स्टेडियम बर्मिंगहॅम इंग्लंड इथं खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन सामना संपेपर्यंत आपण ऐकू शकाल. दरम्यान न्यूज ऑन AIR या आमच्या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकाल आमचे नित्याचे कार्यक्रम. हे कार्यक्रम याप्रमाणे. 6:30 गंमत जम्मत हा बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमामध्ये कीर्तनकार दिगंबर बुवा नाईक यांचं टिप टिप वेचू दाणे घर धान्याने भरू या विषयावरचं कीर्तन. 8:15 लोकसंगीत. 9:30 रूपकांचा अखिल भारतीय कार्यक्रम. 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. याशिवाय नेहमीच्याच वेळेवर सर्व बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. श्रोते हो, तर आत्ताच आपण रूपरेषा ऐकलीत आमच्या आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या विविधरंगी कार्यक्रमांची. आता प्रसारित करत आहोत लोकसंगीत.

कृष्णा शिंदे यांनी गायलेलं चंद्रकांत कडू यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं मधुकर पाठक यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं अजून एक गीत. आणि हे गीत गात आहेत विठ्ठल उमप आणि सहकारी.

शाहीर पिराजीराव सर नाईक यांनी गायलेला पोवाडा आत्ताच आपण ऐकलात. श्रोतेहो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुलोचना चव्हाण.

श्रोते हो, सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयीसवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे

रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दोन तुकड्या असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येणार आहे. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEने स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. नागपूरमध्ये आज त्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या. पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा इतर वरिष्ठ नेत्यांना असा काही प्रस्ताव असल्याची माहिती नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत तलावातून गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज दिले. या योजनेअंतर्गत राज्यातल्या जलसाठ्यात साचलेला गाळ आणि नाल्यांचं खोलीकरण करण्याचं काम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन करण्यात येतं. पण गेल्या काही दिवसांपासून गाळ वाहून नेणाऱ्यांची अडवणूक केल्याच्या अनेक तक्रारी आल्या. त्यामुळे महसूल, गृह आणि मृद आणि जलसंधारण विभागानं या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी असे निर्देश राठोड यांनी दिले. यवतमाळमध्ये MIDC परिसरामधल्या बोगस खतांच्या कारखान्यात कृषी विभाग आणि लोहारा पोलिसांनी छापे टाकून पोटॅश आणि इतर बनावट खतं जप्त केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. जवळपास 2000 पोत्यांचा हा साठा असून त्याची किंमत अंदाजे 24 लाख रुपये आहे. अंदाजे 107 मेट्रिक टन खत असून 50 किलोची प्रतिबॅग विक्री होत होती. जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. शेतकरी कर्जमाफी योजनेतल्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर इथं उपोषण सुरू केलं असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकरी कर्जमाफीसाठी 2019 योजनेचा लाभ घेतलेल्यांना केवळ 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ, त्याचप्रमाणे प्रोत्साहन योजनेसाठी कर्जाची रक्कम भरण्याच्या अटी काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करत आपणही उपोषणात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच किसान सभेचे राज्य सचिव डॉ अजित नवले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवे लष्कर प्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्कर प्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 ते सशस्त्र दल सेवेत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश अलाम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात स्टँडअप कॉमेडियनच्या विरोधात

0: प्रस्ताव मांडणार असल्याचं शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात रोजगार, बेरोजगारी, महिला कामगार सहभाग तसंच असंघटित क्षेत्रातल्या उद्योग व्यवसायांची अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी यासाठी जून ते डिसेंबर 2026 या कालावधीत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातल्या उद्योगांचं वार्षिक सर्वेक्षण ही दोन महत्त्वपूर्ण सर्वेक्षणं राबवली जात आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. पावसाळ्यात पूर परिस्थितीचं नियोजन करण्यासाठी रेल्वे, महापालिका बेस्ट आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणांनी सर्व समावेशक योजना तयार करून समन्वयानं काम करण्याच्या सूचना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईच्या रेल्वे हद्दीतील नालेसफाईचा आढावा घेताना ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यात आता पाणी टंचाई जाणवत आहे. धरण, तलाव आणि कालव्यांमधला जलसाठा अटल्यामुळे 174 गावं आणि 480 वाड्यांमध्ये 179 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 230 गावं आणि वाड्यांना तर येवला तालुक्यात 130 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. हवामान. येत्या 2 दिवसात वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. याच काळात मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उष्णतेसह असह्य दमट हवामान राहील. दक्षिण कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या मान्सूनच्या सरी सुरू राहतील तर मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात मुख्यत्वे अंशतः ढगाळ आणि प्रचंड दमट वातावरण राहील. राज्यात मान्सूनची वाटचाल अरबी समुद्रात अनुकूल वातावरण नसल्यानं सध्या संथ गतीनं सुरू असून मान्सूनची उत्तरी सीमा रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे बंदरापासून ते सोलापूर रेषेवर स्थिरावली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात तो राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती पुन्हा पूरक बनत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम असून या भागात केवळ दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयीसवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आपण ऐकताय आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. श्रोते हो, संध्याकाळचे 7:11 झाली आहेत. यानंतरची उद्घोषणा या जाहिरात विश्राम नंतर.
2: जानते हो, बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं. 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार.
3: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है.
2: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
4: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन

0: AIR या लाइव मोबाइल ऐप वर।
1: जानते हैं वियतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़। इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में। सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा, तब कितना कष्ट घटा होगा।
2: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है।
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
3: श्रोते हो, 17 जून रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया निराधारांना मदत करणाऱ्या सांज सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद।
4: आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं असतं आणि त्यांच्या आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर, त्यापेक्षाही माझं कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पानवलेले असतात।
3: तेव्हा अवश्य ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 17 जून रोजी सकाळी 9:30। सादर करते विवेक वानखडे।

आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, आता 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोसमी पावसानं ओढ दिली आहे. पर्जन्यमान कमी असण्याचा अंदाज वर्तवला गेलाय. तर जागतिक पटलावरच्या सध्याच्या संघर्षामुळे कृषी निविष्ठांचा नवा प्रश्नही उभा ठाकलाय. याच पार्श्वभूमीवर पर्जन्यमान आणि कृषी नियोजनाशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, यंदा भारतीय हवामानशास्त्र विभाग तसंच इतर खासगी संस्थांनी नैऋत्य मोसमी पाऊस आणि अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचं आगमन लांबण्याची आणि तो अनियमित राहण्याची शक्यता वर्तवली आहे. वास्तविक पाहता मान्सून 30 मेच्या सुमाराला नेहमीपेक्षा 2 दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला होता. मात्र त्यानंतर अरबी समुद्रातील अनुकूल वातावरण नसल्यानं तो रखडला. यंदा 15 जूनपर्यंत पूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची अपेक्षा असलेला मान्सून कोकणातच रेंगाळलाय. खरं तर पर्जन्यमानाचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनासह एकूण कृषी अर्थव्यवस्थेवर होत असतो आणि त्यामुळेच कृषी क्षेत्रही चिंतेत आहे हे नाकारून चालणार नाही. याच पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्राच्या अनुषंगानं यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाची सद्यस्थिती, पर्जन्यमान यासंबंधीच्या विविध पैलूंविषयी अधिक सांगतायत हवामान विषयक पत्रकार आणि अभ्यासक मयुरेश प्रभुणे.
1: दरवर्षीचा मान्सून वेगवेगळा असतो असं हवामान शास्त्रज्ञांकडून सांगितलं जातं आणि एकूण आपण जर पावसाची आकडेवारी बघितली किंवा पावसाच्या प्रगतीचा नकाशा बघितला, पाऊस बाहेर पडण्याचा नकाशा बघितला, त्यामध्ये आपल्याला दरवर्षी वेगवेगळेपण दिसून येतं. जसं की गेल्या 2 वर्षांमध्ये मान्सूनचं आगमन लवकर झालेलं होतं मुख्य भूमीवर किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सून लवकर आला होता. आता यावर्षी पण आपल्याला

त्याच्यामध्ये वेगळेपण दिसून येत आहे की जसं की 4 जूनला मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला पण केरळमध्ये म्हणजे संपूर्ण केरळ कव्हर करत कर्नाटक पर्यंत आला, दुसऱ्याच दिवशी तो गोव्यापर्यंत दाखल झाला. मात्र गोव्यापासून ते रत्नागिरीपर्यंत त्याला अंतर कापायला 6 दिवसांचा कालावधी लागला. यावर्षी 15 एप्रिलला जो IMD ने पहिला अंदाज दिला होता त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की यंदा दीर्घकालीन सरासरीच्या 92% पावसाची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरी म्हणजे जून ते सप्टेंबर या काळामध्ये 1971 ते 2020 या काळामध्ये जो सरासरी राष्ट्रीय स्तरावर जो पडलेला सरासरी पाऊस आहे तो आहे 870 मिलीमीटर. तर त्याच्यात 92% पाऊस पडेल असं एप्रिलमध्ये सांगण्यात आलं होतं. आता त्याच्यामध्ये सुधारणा मे अखेरीस करण्यात आली आणि त्यातलेही 2% कमी करण्यात आले म्हणजे एकूण सरासरीच्या 90% पाऊस यावर्षी पडेल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि याला मुख्य कारण जे सांगण्यात येत आहे ते म्हणजे यावर्षी एल निनोची स्थिती आहे. एल निनो म्हणजे काय, तर प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्तावर ज्यावेळेस तिथे तापमानामध्ये वाढ होते आणि जे तिथलं सरासरी तापमान असतं त्याच्या 0.5 अंश वर किंवा खाली ते न्यूट्रल स्थिती तिथली मानली जाते. जर 0.5 अंश वर जे काही तापमान आहे त्याच्यापेक्षा जर जास्त तापमान सलग 3 महिने नोंदलं गेलं तर त्या स्थितीला एल निनो स्थिती म्हटलं जातं. त्याचप्रमाणे या न्यूट्रल स्थितीच्या खाली जर सलग 3 महिने तापमान नोंदलं गेलं तर त्याला ला निनो स्थिती म्हटलं जातं. जेव्हा प्रशांत महासागरामध्ये एल निनोची स्थिती असते त्या वर्षी भारतावर जास्त दाबाची स्थिती असते. हिंदी महासागर आहे त्या भागामध्ये कमी बाष्प आपल्या इकडे तयार होतं आणि जास्तीत जास्त बाष्प प्रशांत महासागराकडे खेचलं जातं आणि परिणामतः आपल्याकडे भारतीय उपखंडामध्ये पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा कमी होतो. याच्या उलट स्थिती ला निनामध्ये आपल्याला बघायला मिळते की जेव्हा प्रशांत महासागरामध्ये ला निनाची स्थिती असते तेव्हा भारतीय उपखंडामध्ये पाऊस सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त होतो. आता गेली 2 वर्ष ला निनाची स्थिती होती म्हणून आपल्याकडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं दिसून आलं. यंदा मात्र एल निनोची स्थिती तयार होणार आहे, आता जूनमध्ये ती तयार होईल असं सांगितलं होतं आणि ती सतत कंटिन्यू राहून या वर्षाच्या अखेरीपर्यंत त्या एल निनोची तीव्रता वाढत जाईल आणि ही एल निनोची स्थिती पुढच्या वर्षीच्या मान्सूनच्या आधीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे या यंदाच्या मान्सूनवर जून ते सप्टेंबर या काळामध्ये पडणाऱ्या पावसावर या एल निनोचा प्रभाव राहू शकतो आणि तो निगेटिव्ह स्वरूपाचा परिणाम असू शकतो असं जगभरातल्या अंदाजांमधून सांगण्यात आलं आहे. एकूण जगभरातली जे मॉडेल्स आता आपल्याला दाखवतात त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यातलं जे पावसाचं वितरण आहे ज्याच्यामध्ये जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या प्रत्येक महिन्यामधला पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. आता सरासरीपेक्षा कमी राहणार याचा अर्थ पाऊस पडणारच नाही असं नाही आणि याच्यातली गंभीर गोष्ट अशी आहे की ईशान्य भारत वगळता देशाच्या बहुतांश भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील. आपल्या इथे सुद्धा महाराष्ट्रामधले पण बरेचसे भाग आपल्याला असे दिसून येतात की मराठवाडा आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे साधारणतः 85 ते 90% पर्यंत राहू शकतं असं अंदाजांमध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. सध्याची मान्सूनची प्रगती नेमकी कशी आहे, तर मान्सून 4 जूनला केरळमध्ये आणि कर्नाटक पर्यंत दाखल झाला, त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचा उत्तर दिशेने प्रवास सुरू आहे. महत्वाची गोष्ट अशी की मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी जी स्थिती असते की वाऱ्यांनी नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी जोर धरायला हवा, त्याच्यासोबत कमी दाबाची क्षेत्र तयार व्हायला हवी की ज्याच्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येत असतो आणि या दोन्ही गोष्टींसाठी आवश्यक असणारी एक आणखीन हवामान शास्त्रीय स्थिती असते ज्याला मेडन जुलियन ऑसिलेशन असं म्हणतात. तर हे मेडन जुलियन ऑसिलेशन किंवा MJO जेव्हा हिंदी महासागरावर येतं हे क्षेत्र साधारणतः पूर्वेकडे सरकत असतं विषुववृत्ताला धरून आणि ते जेव्हा भारतीय उपखंडाच्या भागामध्ये येतं तेव्हा या भागामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांना जोर येतो किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार व्हायला सुरुवात होते. सध्या हे क्षेत्र प्रशांत महासागरावर सक्रिय आणि या संपूर्ण मान्सूनच्या आगमनापासून आतापर्यंत MJO हे क्षेत्र भारतीय उपखंडावर नसल्यामुळे आताही मान्सूनच्या प्रगतीसाठी आपल्याला अनुकूल स्थिती दिसून येत नाही. त्यामुळे सध्या आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बऱ्याच ठिकाणी विदर्भ मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा अगदी दागरी आपण आता कोकणामध्ये सुद्धा बघतोय की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह जेव्हा वादळी पाऊस होत आहे. सो हा वादळी पाऊस जो आहे हा पूर्व मोसमी पाऊस आहे, हा मान्सून नाही. मान्सून जेव्हा येतो तेव्हा अशा वादळी स्थिती नसते. दुसरी आज आणखीन एक स्थिती आपल्याला दिसून येते की आखाती देशांकडून भारतीय उपखंडावर येताना आपल्याला दिसून येतात. अरबी समुद्राचा पण मोठा भाग या वाऱ्यांनी व्यापलेला आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांच्या
वाऱ्यांच्या समोर एक मोठा अडथळा तयार व्हायला लागेल. आता मान्सूनच्या वाऱ्यांना जेव्हा जोर येईल तेव्हाच हे आखाती देशांकडून येणारे जे वारे आहेत ते मर्यादित होतील, ते आपल्यापर्यंत येणार नाही. पण तो जोर येण्यासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा या एमजीओची वाट पाहावी लागणार आहे. आणि सध्याचे जे अंदाज वर्तवण्यात येत आहेत त्यानुसार जून अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला हे एमजीओचं क्षेत्र भारतीय उपखंडाच्या हिंदी महासागरावर येणं अपेक्षित आहे. त्यामुळे आता बरेच अगदी शासनाकडून सुद्धा सगळ्यांना सूचना करण्यात येत आहेत, विनंती करण्यात येत आहे की

0: जरी आपदा पडला चांगला तरी सुद्धा तुम्ही पेरणी करण्याची घाई करू नका. 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. याचं मुख्य कारण हेच आहे की जरी आता आपण पेरणी केली तरी सुद्धा पावसामध्ये पुन्हा खंड येण्याची शक्यता आहे. सलग जो नंतर आपल्याला पाऊस लागतो तर तो पाऊस अजून तरी आताच्या कुठल्याही अंदाजामध्ये वर्तवण्यात येत नाही. 18 ते 20 तारखेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र एका अंदाजामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसतंय, मात्र अजूनही त्याची आपल्याला खात्री देता येत नाही. त्यामुळे आता तरी आपल्याला असं दिसतंय की मान्सूनची प्रगती रोज अगदी थोडी थोडी 50 किलोमीटर 100 किलोमीटर एवढ्याच स्वरूपामध्ये मान्सून पुढे सरकतोय. आणि ज्या भागामध्ये पुढे सरकतोय त्या भागामध्ये सुद्धा काही खूप चांगला पाऊस होतोय अशी स्थिती नाहीये. त्यामुळे जूनच्या 3 आठवड्यापर्यंत तरी शेतकऱ्यांनी घाई करू नये जोपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नाही. आणि त्यानंतर मात्र जेव्हा पाऊस सलग सुरू होईल त्यानंतर मग शेतीची कामं सुरू करायला काही हरकत नसेल.
1: श्रोते हो, यंदाचा रखडलेला नैऋत्य मोसमी पाऊस आणि तो कमी असण्याचा व्यक्त केलेला अंदाज यामुळे पेरण्यांसह संपूर्ण पीक नियोजनाचं गणित विचारपूर्वक मांडावं लागणार असल्याचं आपल्याला नाकारता येणार नाही. महत्वाचं म्हणजे घाई गडबडीत पेरणी केल्यानंतर दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून कृषी विभागासह सर्व तज्ज्ञ शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन करतायत. कमी पर्जन्यमानामुळे केवळ खरीपच नाही तर त्यानंतरचा रब्बी हंगामही बाधित होऊ शकणार असल्यानं शेतीसह जलसंधारणाच्या उपाययोजनाही तितक्याच गरजेच्या झाल्यात. या आणि अशाच सर्व मुद्द्यांवर मार्गदर्शन करतायत कृषी तज्ज्ञ राजेंद्र भट.
2: आपल्याकडे 2026 खरीपापासून मोठं संकट आहे आपल्यावर. आपल्याला दुष्काळाची निवारणा करायचंय, अनेक निविष्ठा मिळणार नाही त्याच्याशी सामना करायचा आहे, आणि आपले उत्पादन आणि गुणवत्ता असं दोन्ही टिकवायचंय. एक म्हणजे जागतिक हवामान तज्ञ जगभरचे जे सांगतायत की अल निनोचं संकट, की ज्याच्यावर कमी पाऊस पडणार आहे, पाऊस खंडित स्वरूपात पडणार आहे आणि पाऊस उशीर होणार आहे. त्याच काळ जगभरातल्या हवामान असं सांगतायत की भारताची भूमी खूप प्रचंड तापते, तसेच तपमान वाढणार आहे. यावेळी पावसाळ्यामध्ये सुद्धा तापमान जास्त असणार आहे, हे पहिलं संकट. दुसरं संकट जे आहे ते आपल्या जमिनीची गुणवत्ता, सुपीकता आणि उत्पादकता ढासळत चालले, जे भूगर्भातलं पाणी जिरत नाहीये. आणि हे जर पाऊस कमी पडला तर पावसात आपण काहीतरी निभवू, पण उन्हाळ्यात काय करणार. महाराष्ट्रातली 80% जमीन जी आहे ती पावसावरती अवलंबून आहे, म्हणजे कोरडवाहू आहे त्याला आपण जे राहते म्हणतो. या सगळ्या समस्यांना शेतकऱ्यांनी कसं तोंड द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. पहिलं जे आहे, पाऊस लाभल्यामुळे आपल्याला जे काही पिकाची रचना करायची, ती पिकाची रचना ज्याला आपण हळवी पिकं म्हणतो किंवा कमी पाण्याची पिकं म्हणतो, ती पिकं लावायला लागतील. तर कमी पाण्याच्या पिकांच्या जाती, जे तृणधान्यामध्ये नाचणीची असेल, भाताची असेल, ज्वारीची असेल, कमी दिवसाच्या जाती लावायला लागतील. त्याच्यासोबत कडधान्याची जोड करायला लागेल, कारण कडधान्याला सुटमूळ असल्यामुळे त्याला पाण्याची गरज कमी असते. शेताची बांधबंदिस्ती करून पावसाचं पाणी जमिनीत जिरलं पाहिजे, म्हणजे मृगाचं पाणी आणि हस्त नक्षत्राचं पाणी शेतात जिरलं पाहिजे. खरीपामध्ये आपले कुठल्याही पद्धतीने पीक घेत असताना दिवाळीपर्यंत पीक संपलं पाहिजे, म्हणजे आपल्याला रब्बी पीक लावता येईल. आणि उन्हाळी शक्यतो पीक न घेता आपल्याकडचं जे काही पाणी आहे ते पाणी वाचवून त्याच्यावरती वैशाखी मुगासारखे एखाद दुसऱ्या पाण्यावरती येणारे पीक आपल्याला घ्यायला लागेल. तर आपल्याला पोषण आणि संरक्षण या दृष्टिकोनातनं जमिनीतल्या पिकांचं पोषण होण्यासाठी योग्य ओलावा तयार झाल्याशिवाय बियांची पेरणी करू नये, कारण पावसामध्ये मोठे खंड आहेत आणि पाऊस कमी आहे. तर या मोठ्या खंडांना तोंड देण्यासाठी आपण योग्य ओलावा झाल्याशिवाय बिया पेरायला नको. तसंच आपल्या शेतामधून बाहेर वाहून जाणारं पाणी आपल्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या त्या पद्धतीने जलतारा करा, बांधबंदिशी करा, वेगळी उपाययोजना करा, आणि पावसाचं पाणी आपल्या जमिनीत कसं जिरेल याची काळजी घ्या. त्यासोबत आपल्या त्याला आधुनिक सिंचन प्रणाली म्हणजे तुषार सिंचन, ठिबक सिंचन करता येईल का याची काळजी घ्या. उन्हाळ्यामध्ये आपल्याला पिण्यापुरतं आणि जगण्यापुरतं पाणी सांभाळता येईल अशी शेतात रचना करा. तर पोषणाच्या दृष्टिकोनातनं जीवामृत असेल, अमृत पाणी असेल, त्यांच्या मदतीने आपण आपल्या पिकांच्या अन्नाची गरज भागवू शकू. त्यासोबत ज्वारीनंतर तुरीची ओळ किंवा तृणधान्यामध्ये कडधान्यांच्या ओळी आणि शेतातल्या एका वावरामध्ये तेल, मग त्याच्यामध्ये पावसाळी शेंगदाणा असेल, रब्बीमध्ये तीळ असेल, डोंगराळ प्रदेशात खुराशणी असेल, मराठवाड्यामध्ये रब्बीमध्ये करडई असेल, तीळ असेल, एकत्र मिश्र पीक पद्धती, बहुस्तरीय पीक पद्धती, आधुनिक सिंचन प्रणाली, म्हणजे थोडक्यात की जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तृणधान्य लावू, तेल पिकं लावू आणि वर्कस जमिनीमध्ये होळीमध्ये तुरी सारखं पीक पेरू की ज्याच्याने मला तुरही मिळेल आणि जमिनीची सुपीकताही टिकून ठेवली जाईल. बियाणे उपलब्ध आहेत, कमी कालावधीची बियाणे, जमिनीची सुपीकता आणि जलसंधारण करणारी क्षमता असणारे पिकं असं आपण करूया. हे करून आपण या संकटाला सहजपणे तोंड देऊ शकू हे निश्चित आहे.
1: श्रोते हो, कृषी क्षेत्रासमोरची यंदाची आव्हानं फक्त हवामानापुरती मर्यादित नाहीत तर सध्या जागतिक पातळीवरच्या संघर्षग्रस्त स्थितीमुळे इंधन, रासायनिक खतं आणि इतर निविष्ठांच्या टंचाईचा नवा प्रश्न उभा राहिलाय. त्यामुळेच तर खतांचा, निविष्ठांचा संतुलित वापर, सेंद्रिय पर्याय आणि महत्वाचं म्हणजे बियाणं, खतं

0: कीटकनाशकं या आणि अशा निविष्ठांची स्वतःच निर्मिती करण्यासारखे मार्ग आपल्याला निवडावे लागणार आहेत. याच अनुषंगानं अधिक सांगतायत कृषी तज्ज्ञ राजेंद्र भट.
1: शेती करत असताना आपण हळूहळू सेंद्रियकडनं रासायनिकडे वळलो आणि रासायनिकडनं परत सेंद्रियकडे वळणं अपरिहार्य झाले. कारण शेतीच्या निविष्ठा ज्या आहेत इनपुट, हे इनपुट मिळणं, योग्य किमतीला मिळणं, सहज उपलब्ध होणं हे खूप अवघड होणार आहे किंवा झालेलं आहे. ह्याच्यामध्ये इनपुटमध्ये आपण प्रामुख्याने हरित क्रांतीनंतर आपण सगळे वळलो रासायनिक खतांकडे. तर रासायनिक खताची उत्पादकता कमी झाली, मुख्यतः युरियाची. तर युरियाला पर्यायामध्ये आपल्याला निविष्ठांमध्ये जीवामृत आहे, घनजीवामृत आहे, तसंच मत्स्यजनिक अमिनो आम्ल आहे, अंडोजनिक अमिनो आम्ल आहे, वेगळ्या अखाद्य पेंडी आहेत की ज्याच्यामध्ये नायट्रोजनची मात्रा खूप आहे. जे कडुनिंबाची पेंड आहे, एरंडाची पेंड आहे, करंजाची पेंड आहे, ज्या बायोडिझेलसाठी आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन करतोय, जॅट्रोफाची पेंड असेल, या सगळ्या पेंडी वापरून आपल्याला आपल्या शेतातल्या पिकाचे पोषणाची गरज भागवायला लागेल. ते भागवत असताना अगदी जुनं ताक हे सुद्धा आपलं खत आहे. माशाचे अवशेष, खराब झालेले मासे, ते खत आहे. ज्याच्यातली बरीचशी खतं आपण घरी तयार करू शकतो आणि काही विकत घेऊ शकतो. दुसरा भाग आहे आपल्याला आपल्या पिकाच्या पोषणाची गरज शेतातनं भागवत आली पाहिजे. पिकाच्या अवशेषांचा वापर करूनही भागवत आली पाहिजे. तर पिकांच्या अवशेषाची बारीक कुटी करून ते कुजवून गांडूळ खत करून आपल्याला वापरता येईल आणि पावसाळी काळामध्ये सहजपणे आपल्याला आपल्या पिकांचे जे काही अवशेष आहेत त्या अवशेषांपासून किंवा शेतात उगवलेल्या तणांचा पासून आपण उत्तम प्रतीचं गांडूळ खत करू शकू आणि जे आपल्या रबी पिकांना कमी पाण्यामध्ये हवेतला ओलावा तयार करून पिकाचं पोषण करू शकेल. संरक्षणासाठी आपण एक आयपीएम म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आणि बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोलर म्हणजे ट्रायकोडर्मा, बेहेरिया बॅसियाना अशी वेगळी जैविक औषधं वापरून त्याचं पीक संरक्षण करू शकू आणि ज्याच्यामुळे पीक संरक्षण होईल आणि परागीभवन करणाऱ्या कीटकांचाही त्रास होणार नाही. परागीभवन चांगलं झालं तर आपलं पीक चांगलं येणार आहे. आपलं बियाणं, आपलं खत, आपलं पोषक आणि आपले संरक्षक आपल्याला करता चालली पाहिजे.
0: श्रोते हो, खरं तर यापुढे कायमच हवामान बदलाचे परिणाम लक्षात घेऊन नियोजन करणं अपरिहार्य असणार आहे आणि त्या दृष्टीनंच कृषी निविष्ठांमधली आत्मनिर्भरता बळीराजाला पाठबळ देणारी ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. या कार्यक्रमाचं निवेदन केलंय विद्या तावडे यांनी.

नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो, आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 23 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 13 जून 2026. मंडळी, मत्स्य संवर्धन ही आता काळाची गरज बनली आहे. वाढत्या लोकसंख्येला पौष्टिक अन्न पुरवण्यासाठी तसंच नैसर्गिक मासेमारीवरील ताण कमी करण्यासाठी हे गरजेचं झालं आहे. आपल्याला माहिती आहेच की मासे हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. याचा आहारात समावेश केल्यामुळे कुपोषण दूर व्हायला मदत होते. मत्स्य संवर्धनामुळे रोजगार निर्मिती हा दुहेरी फायदा होतो.

0: हे गीत गायलं होतं श्रीकांत नारायण आणि सहकाऱ्यांनी.
1: मंडळी, आज आपण मत्स्य संवर्धनातील एक महत्त्वाचा मासा, तो म्हणजे जिताडा, या माशाचं संवर्धन किफायतशीर कसं ठरू शकतं याविषयी जाणून घेणार आहोत. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरी येथील सहाय्यक संशोधन अधिकारी श्रीयुत नरेंद्र चोगले सर आलेले आहेत. त्यांच्याकडूनच ही माहिती आपण घेऊया. चला सर, तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये.
2: धन्यवाद मॅडम.
1: सर, सर्वप्रथम श्रोत्यांना सांगा की जिताडा हा मासा कोकणात आणि किनारपट्टीच्या भागात खूप प्रसिद्ध आहे, नाही का?
2: हो, बरोबर तुम्ही म्हटलेत.
1: तर हा चवीला सुद्धा उत्तम असतो, पण एक व्यावसायिक म्हणून या माशाकडे का बघावं? या माशाचं महत्व नेमकं काय आहे?
2: उत्तर कोकणातील जिताडा हा मासा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात खजुरा किंवा कान्हा ह्या नावाने ओळखला जातो. तसेच त्याला इंग्रजीमध्ये सी बास असे म्हटले जाते. तर त्याचे शास्त्रीय नाव हे लेटस कार्कॅपेरा आहे. ह्या मासा चवीला अतिशय रुचकर आणि ह्यामध्ये काट्याचे प्रमाण खूप कमी असतं, त्यामुळे खाळांमध्ये ह्या माशाला प्रचंड मागणी असते. आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून सांगायचे तर हा मासा अत्यंत काटक आहे, त्यामुळे तो वेगवेगळ्या तापमानाला आणि पाण्याच्या शार्तेला खूप चांगला प्रसिद्धी देतो. गोड्या पाण्यातही आपण ह्याचे संवर्धन करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजारात ह्याला प्रति किलो 600 ते 800 रुपयेपर्यंत दर सहज मिळतो. किनारपट्टी भागात, विशेषतः महाराष्ट्रातील कोकण परिसरात, त्याला मोठी मागणी आहे. त्याची वाढ जलद होते आणि योग्य व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. त्यामुळे हा मासा पाहणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
1: अरे वा, म्हणजे 600 ते 800 रुपये किलोचा दर म्हणजेच फायदेशीर असा हा मासा आहे, नाही का? एखाद्या शेतकऱ्याला जर जिताडा माशाची शेती करायची असेल तर त्याने याची सुरुवात कशी करायला हवी?
2: जिताडा माशाचं संवर्धन आपण पारंपरिक शेतात सिमेंटच्या टाक्यांमध्ये किंवा अगदी बायोफ्लॉक पद्धतीनेही करू शकतो. पण सर्वात जास्त यशस्वी पद्धत म्हणजे नैसर्गिक मातीचे तळाव किंवा प्लास्टिकचे अस्त्रीकरण केलेल्या शेतकऱ्यांमध्ये आपण याचे संवर्धन उत्तमरित्या करू शकतो.
1: नक्कीच. पण सर, जर हा मासा गोड्या आणि निमखाऱ्या पाण्यात जगत असेल तर जिताडा माशाचा जीवनक्रम नेमका कसा असतो त्याविषयी जरा सांगा.
2: गोडा व निमखारा अशा दोन्ही प्रकारच्या पाण्यात हा मासा जगतो. अशा प्रकारची याची शरीररचना नैसर्गिकरित्या ठेवून असते. प्रजननक्षम नर व मादी प्रजनन करता नदी व समुद्राच्या संगमाजवळ जातात. तेथे प्रजननानंतर फलित झालेली अंडी पाण्याच्या प्रवाहाबरोबर खाडीत वाहून येतात. कारण याच्या पिल्लांना वाढीसाठी आवश्यक असे पूरक खाद्य खाडीत मुबलक प्रमाणात असल्यामुळे पिल्लांची वाढ खाडी क्षेत्रात होते. खाडी क्षेत्रात हे मासे वर्षभर राहून त्यानंतर समुद्रात जोडलेल्या नदीकडे वाटचाल करतात. तेथून 2 ते 3 वर्ष

0: नंतर नदीच्या मुखाकडे जाऊन पुन्हा समुद्रामध्ये येतात.
1: आता नेमकं जिताडा माशामध्ये नर आणि मादी ही ओळखायची कशी?
0: ह्या माशांमध्ये विशेषतः म्हणजे नर माशाचे 7 ते 8 वर्षानंतर लिंगबदल होऊन मादीत रूपांतर होते. नर व मादी ओळखण्याची खूण म्हणजे नराच्या डोक्याच्या वरील भाग हा मादीपेक्षा वक्रकार असतो. नर मादीपेक्षा आकाराने लांबट असतो. प्रजननक्षम मादी नरापेक्षा वजनाने जास्त असते व तिच्या पोटाकडे भाग फुगीरा असतो. 5 ते 10 किलोचे परिपक्व मादी साधारणतः 3 ते 10 दशलक्ष अंडी देते. शरीराच्या वजनाप्रमाणे अंडी देण्याची क्षमतेत बदल होत असतो.
1: बरोबर. आता आपल्या भारतात या माशाचा बीज पुरवठा हा नेमका कसा होतो?
0: भारतात विशेषतः खाडीलगतच्या भागात मे ते ऑगस्ट अशा महिन्यांमध्ये जिताडा माशाचे पिल्ले सापडत. ह्या माशाचे बीजोत्पादन केंद्र महाराष्ट्रात विकसित न झाल्याने ह्या माशाच्या संवर्धनाकरता शेतकऱ्यांना नैसर्गिक बीजावर अवलंबून राहावे लागते. नैसर्गिकरित्या मिळणारे बीज मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने ह्या माशे संवर्धन हे मर्यादित स्वरूपात केले जाते. चेन्नई येथील केंद्रीय नेमका जलजीव संवर्धन संस्था म्हणजे सिबा यांनी प्रायोगिक तत्वावर या मासे बीजोत्पादन करण्यात यश मिळवले आहे.

0: माशाचे बीजोत्पादन केंद्र महाराष्ट्रात विकसित न झाल्याने ह्या माशाच्या संवर्धनाकरता शेतकऱ्यांना नैसर्गिक बीजावर अवलंबून राहावे लागते. नैसर्गिकरित्या मिळणारे बीज मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने ह्या माशे संवर्धन हे मर्यादित स्वरूपात केले जाते. चेन्नई येथील केंद्रीय निमखा जलजीव संवर्धन संस्था म्हणजे सिबा यांनी प्रायोगिक तत्वावर ह्या माशे बीजोत्पादन करण्यात यश मिळवले आहे. त्याचप्रमाणे तामिळनाडू येथील राजीव गांधी जल केंद्र म्हणजेच RGCA हॅचरीमध्ये जितारा माशाचे बीजोत्पादन सुरू झाले आहे. कोकणातील अलिबाग येथे नैसर्गिक बीज संकलन केले जाते, त्यामुळे कोकणात जितारा माशाचे संवर्धन झपाट्याने होऊ शकेल.
1: आता जितारा माशांची नैसर्गिकरित्या मिळणारी जी बीज संकलन आहे ते नेमकं कसं करतात?
0: जितारा माशाचे नैसर्गिकरित्या मिळणारे बीज संकलन पारंपरिक पद्धतीने खाडी, खारफुटी क्षेत्र, नदीमुख आणि खाऱ्या पाण्याच्या कालव्यांमध्ये केले जाते. महाराष्ट्र, गोवा आणि केरळ भागात ही पद्धत प्रचलित आहे. साधारणतपणे जितारा माशाचे प्रजनन व बीज उत्पादन मुख्यतः काळ हे मे ते सप्टेंबर असतो. पावसात नदीमुखात लहान पिले मोठ्या प्रमाणात दिसतात. भरती ओहोटीच्या काळात बीज सहज मिळते. बीज संकलनासाठी 1 ते 2 मिलीमीटर आकाराचा आस असलेले जाळे वापरतात. रात्री दिवा लावून पिळे आकर्षित केली जातात. किनाऱ्या लगत 2 व्यक्ती जाळे ओढतात. लहान पिळे जाळ्यात पकडली जातात. संकलनानंतर निरोगी व सक्रिय पिळे निवडतात. इतर जातीचे पिळे वेगळी करतात. साधारणतः 1 ते 3 सेंटीमीटर आकाराची पिळे संवर्धनासाठी योग्य मानली जातात.
1: आता अशा प्रकारे हे बीज गोळा केल्यानंतर जितारा मासा संवर्धनाच्या कोणत्या पद्धती आहेत?
0: वेगवेगळ्या पद्धतीने आपण जितारा माशाचे संवर्धन केलं. त्याच्यात मुख्यतः जलाशयात संवर्धन, भातशेतीमध्ये मत्स्य संवर्धन, तसेच तलावी सुधारित मत्स्य संवर्धन आणि पिंजरातील मत्स्य संवर्धन ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.
1: आता यामधील गाव तळ्यातील मत्स्य संवर्धन हे नेमकं कसं करायचं?
0: गाव तळ्यातील मत्स्य संवर्धनमध्ये ह्या मत्स्य संवर्धन पद्धतीमध्ये नैसर्गिकरित्या मिळालेले बीज गाव तळ्यामध्ये सोडण्यात येते. तलावाचा आकार साधारणतः 1 ते 3 हेक्टर एवढा असतो. ह्या संवर्धन पद्धतीमध्ये उत्पन्नाचे प्रमाण निश्चित नसते. हे संवर्धन माशाची दैनंदिन आहारातील गरज भागवण्यासाठी केले जाते.
1: बरोबर. आता हे झालं गावतळ्यातील मत्स्य संवर्धन. आता भात शेतीमधील जे मत्स्य संवर्धन आहे ते नेमकं कसं करायचं?
0: भात शेतीमध्ये मत्स्य संवर्धन करताना भात लागवडीनंतर साधारणतः पावसाचं पाणी शेतामध्ये जमा केले जातात. त्याच्यानंतर भाताचं लावणी केल्यानंतर भातामध्ये जितारांची पिल्ले सोडली जातात. त्यावेळी भातामध्ये जे तयार झाले अनावश्यक लहान किडे किंवा मासे हे जितारांचे नैसर्गिक खाद्य बनते आणि भात कापण्याच्या वेळी हे माशांचे पिल्ले काढून मोठ्या शेतामध्ये सोडली जातात.
1: हे झालं भात शेतीतील मत्स्य संवर्धन. आता तलावामध्ये जे सुधारित पद्धतीने जितारा मत्स्य संवर्धन केलं जातं त्याविषयी सांगा.
0: जितारा मासा सो भक्षक असल्याने जितारा संवर्धन हा मोठा अडथळा ठरतो. कमी जास्त आकाराचे मासे संवर्धन तळात सोडल्यास मृत्यूचे प्रमाण जास्त आढळते. संवर्धनाच्या पहिल्या व दुसऱ्या महिन्यामध्ये साधारणतः 1 ते 20 सेंटीमीटर आकाराचा मासा अशा प्रकारचे मर्तणूक जास्त भरत पडतो. ही मर्तणूक कमी करण्यासाठी जितारा माशाचे 2 पद्धतीने अवलंबन केले जातात. ती म्हणजे नर्सरी पद्धत व विक्रीयोग्य संवर्धन पद्धत होय.
1: सर, आता नर्सरी संवर्धनाविषयी काय सांगाल?
0: नर्सरी संवर्धनमध्ये मुख्यतः 1 ते 2.5 सेंटीमीटर आकाराचे मत्स्यबीज हे 8 ते 10 सेंटीमीटरपर्यंत वाढवले जाते. नर्सरी संवर्धन तलावाचे आकार हे 500 ते 2000 चौरस मीटर एवढा असतो व खोली साधारण त्याची 50 ते 80 सेंटीमीटर असते. यामध्ये आपण मागे सांगितल्याप्रमाणे 1 ते 2.5 सेंटीमीटर लांबीचा माशाची साठवणूक हे 20 ते 25 नग प्रति चौरस मीटर ह्या प्रमाणात केली जाते.
1: आता नर्सरी संवर्धन तलावाची पूर्वतयारी नेमकी कशी करायची?
0: तलावाच्या पूर्वतयारी करता तळे नांगरून घेणे हे फायदेशीर ठरते. कारण त्यामध्ये जमिनीतील अनावश्यक वायू हवेत विरून जातो. ज्या ठिकाणी तळे पूर्ण सुकवणे शक्य नसते अशा ठिकाणी ब्लिचिंग पावडर 60 PPM ह्या प्रमाणात वापरे. यामुळे तळ्यातील नको असलेले किडे मासे याचा नायनाट होण्यास मदत होते. पाण्याची आम्लता संतुलित करण्यासाठी चुन्याचा वापर 250 किलोग्राम प्रति हेक्टर व पाण्याची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय खत 500 किलोग्राम प्रति हेक्टर ह्या प्रमाणात वापरणे योग्य ठरते. याची योग्य ती मात्रा दिल्यानंतर तळ्यातील पाणी वाढून 4 ते 5 दिवस ठेवण्यात येते व योग्य ते सेंद्रिय खत तयार झाल्यानंतर बीज साठवणुकीसाठी नवीन पद्धतीमध्ये कमी प्रतीच्या दर्जाच्या माशांच्या तुकड्याबरोबर जिवंत मासेसुद्धा अतिरिक्त खाद्य म्हणून देतात. त्यामुळे उत्पादनात वाढ होते. बीज साठवणुकीच्या 2 ते 3 आठवड्या तळावामध्ये RTM नॉपलिया 1 किलो ड्राय सीड्स प्रति हेक्टर ह्या प्रमाणात वापरतात. अथवा आर्टिमिया नॉपलिया वेगळ्या तळावामध्ये संवर्धन करून मोठ्या आर्टिमिया जितारा पिलांसाठी खाद्य म्हणून वापरू शकतो.
1: आता नर्सरी संवर्धन तलावाचं व्यवस्थापन हे नेमकं

0: कसं करायचं?
1: जिवटाऱ्या माशाचे संवर्धन खाड्या व गोड्या पाण्यात शक्य असल्यामुळे आपल्या तळावाच्या पाण्याची क्षारता व तापमानाची जुळवून घेण्याची आवश्यकता असते. जर तळावाची पाण्याची क्षारता व तापमान यातील फरक अनुकरण 5 PPT किंवा 5 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल, तर तळावर बीजाची साठवणूक करतेवेळी पाण्याची क्षारता व तापमानाची जुळवून घेणे आवश्यक असते. नर्सरी तळावर बीजाची साठवणूक शक्यतो सकाळी लवकर किंवा सायंकाळी तापमान कमी असताना करावी.
0: आता पूरक खाद्याचं प्रमाण किती आणि कसं असावं?
1: आपण मागाशी सांगितल्याप्रमाणे जिवंत आपण खाद्य देतो, पण कधी कधी माशांना जिवंत खाद्याचा पुरवठा होऊ शकत नाही, त्यामुळे आपल्याला पूरक खाद्य देणे आवश्यक आहे. हे सर्वसाधारण आपण दिवसातून 3 वेळा द्यावे. पहिल्या आठवड्यात पिल्लांची खाद्य म्हणून लहान आकाराचे कृत्रिम खाद्य किंवा कमी प्रतीचे माशांचे छोटे तुकडे करून नंतर खिमा करावा व साधारणतः 100% वजनाप्रमाणे दिवसातून 2 ते 5 वेळा देण्यात यावे. दुसऱ्या आठवड्यामध्ये खाद्याचे प्रमाण 60% आणावे, तर तिसऱ्या आठवड्यामध्ये 40% करावे. अशा प्रकारे तळावाचे खाद्य व्यवस्थापन जिवंत मासे किंवा आर्टिमियाशिवायही आपण करू शकतो. निसर्गात जिताडा हा मासा जिवंत खाद्य खाणारा मासा म्हणून ओळखला जातो, त्यामुळे संगोपन तळावामध्ये कृत्रिम खाद्य किंवा कमी प्रतीच्या मासेच्या खाण्याची सवय होण्याकरता तळावामध्ये ठळक ठिकाणी विशिष्ट प्रकारचा आवाज करून खाद्याचे वाटप करण्यात यावे, कारण तळाशी साठलेले अन्न जिताडा मासा खात नाही. अशा प्रकारे सुरुवातीच्या दिवसातून 3 वेळा खाद्याचे वाटप करण्यात यावे. नर्सरी तळाव साधारणतः संगोपन कालावधी हा 30 ते 45 दिवसाचा असावा. या कालावधीमध्ये जिताडा माशाची पिल्ले पोटोकली 8 ते 10 सेंटीमीटर आकारपर्यंत वाढतात.
0: बरोबर, पण नर्सरी तलावाकरता जर जागा उपलब्ध नसेल तर मग नर्सरी संगोपन नेमकं कसं करायचं?
1: मॅडम, आपण छान प्रश्न विचारला. कसं आहे, कोकणामध्ये हा पुष्कळ लोकांना प्रॉब्लेम येतो की आपल्याला जागा उपलब्ध नसते, तर आपण ह्याच्यामध्ये आपण पिंजरा पद्धतीमध्ये आपण नर्सरी संवर्धन करू शकतो. पिंजरा जिताडा बीज 1 ते 2.5 सेंटीमीटर ठेवून त्याचे 8 ते 10 सेंटीमीटर वाढवले जाते. पिंजरा पद्धतीने नर्सरी देखरेख आणि देखभाल हे आपण तलाव पद्धतीप्रमाणेच करू शकतो आणि ह्याच्यामध्ये व्यवस्थापन सोपं आहे आणि गुंतवणूक कमी असते. सर्वात सोयीस्कर पिंजरा आपण डिझाईन लाकडी फ्रेमला जोडलेला कृत्रिम जाळीने बनवलेला आयाकृती पिंजरा आहे. हे एकतर स्टायलोफोम प्लॅस्टिक किंवा धातूच्या ड्रमद्वारे तरंगत किंवा प्रत्येक कोपऱ्यावर बांबू किंवा लाकडी खांबाला बांधून स्थिर ठेवला जातो. पिंजऱ्याचा आकार 3 क्युबिक मीटर ते 10 क्युबिक मीटर पर्यंत बदलत असतो. नर्सरी पिंजऱ्यासाठी वापरला जाणारा जाळीचा आकार 1 मिलीमीटर एवढा असतो. पिंजरे नदी किनारी भागात किंवा तलावात लावले जाऊ शकतात. पिंजऱ्यासाठी योग्य जागा जोरदार प्रवाहापासून मुक्त असावी, कारण नर्सरी पिंजऱ्याचा जाळीचा आकार खूप लहान असतो. जोरदार प्रवाहामुळे पिंजरे सहजपणे खराब होतात.
0: बरोबर, आता नर्सरी पिंजरा व्यवस्थापन कसं करायचं त्याविषयी जरा सांगा.
1: आपल्या माहितीच आहे 1 ते 2.5 सेंटीमीटर आकाराचे आपण जिताडा बीज 10 ते 80 ते 100 प्रति चौरस मीटर दराने नर्सरीच्या पिंजऱ्यात साठवले जातात. नर्सरी संवर्धनप्रमाणेच नर्सरी पिंजरा साठवणूक आणि खाद्याचे व्यवस्थापन केले जाते. याच्यामध्ये मुख्यतः खेकडे यासारख्या प्राण्यांकडून पिंजऱ्याचे नुकसान होते नाही किंवा दूषित जीवाने अडकलेले नाही ह्याची खात्री करण्यासाठी पिंजऱ्याची दररोज तपासणी केली पाहिजे. पिंजऱ्यांची साफसफाई प्रत्येक दिवशी ब्रशने करावी. यामुळे नैसर्गिकरित्या पिंजऱ्यांमध्ये पाणी जाऊ शकेल. प्राण्याचा योग्य प्रवाह हा माशांची वाढ आणि चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असते. प्राण्याचा योग्य प्रवाह यासारख्या अनुकूल पर्यावरण परिस्थितीचा वापर केल्यामुळे ही पद्धत यशस्वी झाली आहे.
0: नक्कीच. सर, आता जिताडा माशाचे तलावातील विक्रीयोग्य आकारापर्यंत वाढ आणि संवर्धनाविषयीची माहिती आमच्या श्रोत्यांना ऐकायला नक्कीच आवडेल.
1: एक पहा, जिताडा माशाचे विक्रीयोग्य आकारापर्यंत संवर्धन हे 2 प्रकारे केले जातात. एक म्हणजे एक जातीय जिताडा संवर्धन आणि दुसरं म्हणजे मिश्र जातीचे संवर्धन. ह्याच्यामध्ये आपण एक जातीय जिताडा संवर्धनची माहिती घेऊया. एक जातीय संवर्धन म्हणजे एकाच जातीचे म्हणजे फक्त जिताडा माशांचे बोटुकले संचन करून तळावामध्ये करणे होय. ह्या पद्धतीमध्ये बोटुकले पूर्णतः पूरक खाद्यावर अवलंबून असते, त्यामुळे मासे कमी व लहान पूरक खाद्यांचा खर्च वाढू शकतो. खाद्यांमध्ये 70% मासे व 30% भाताचा कोंडा मिश्रण घालावे. अलीकडे जिताडा माशांकरता कृत्रिम खाद्य वापरण्यास सुरुवात झाली आहे. ते खाद्य पदवण्यासाठी घटक म्हणजे माशाची भुकटी 35%, भाताचा कोंडा 20%, सोयाबीन पेंट 15%, मक्याचे पीठ 10%, शेवाळ भुकटी 3%, मत्स्यतेल 60% आणि जीवनसत्व 2. ह्यापासून आपण खाद्य बनवून त्यांना पूरक खाद्य म्हणून एक जातीय संवर्धनमध्ये देऊ शकतो. परंतु मिश्र जातीय संवर्धनमध्ये शेतकरी पूर्णपणे पूरक खाद्यावर अवलंबून नसतो. ह्या पद्धतीमध्ये जिताडा माशासोबत तिलापिया माशाचे 1:8 ते 1:10 ह्या प्रमाणात सोडतात. तिलापिया मासा हा सतत प्रजनन होत असल्यामुळे त्या पिल्लांचे जिताडा माशा भक्षण करतो, त्यामुळे अतिरिक्त खाद्य टाकण्याचा खर्च वाचतो.
0: जिताडा माशांचं संवर्धन करण्याकरता योग्य जागे

0: जागेची निवड ही कशी करायची?
1: जितताडा माशाच्या संवर्धनात येशे बहुतांशी योग्य जागेची निवड करण्यावर ते अवलंबून असते. सुयोग्य जागेची निवड करताना पाणी पुरवठा, जागेचे स्थान, मातीची योग्यता व इतर सोयी बाबी पाणी आवश्यकता असते. सर्वसाधारणपणे पाण्याचा प्रकार हा जितताडा माशा गोडे तसेच किंचित खराब पाण्यात सुद्धा वाढू शकतो. वर्षभर स्वच्छ व पुरेशा प्रमाण पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. औद्योगिक किंवा रासायनिक प्रदूषण नसलेल्या पाण्याची जागा निवडावी. तसेच जमिनीचा प्रकार करताना आपण चिकण माती किंवा मध्यम चिकण माती जमीन असलेली तळ्यासाठी योग्य असते. वालुकामय जमीन असल्यास पाणी झिरपण्याची शक्यता असते. जमिनीत पाणी धारण करण्याची क्षमता चांगली असलेले जमिनीचा प्रकार आपण निवडावा.
0: बरोबर.
1: तसेच जागेचे स्थान हे पूरग्रस्त भाग टाळावा. बाजारपेठ, रस्ता, वीज पुरवठा जवळ असणे फायदेशीर. मत्स्य बीज, खाद्य, औषधे सहज उपलब्ध होणाऱ्या भागात आपला प्रकल्प असावा. तसेच पावसात पूर येईल अशी जागा आपण निवडू नये. तसेच पावसात अतिरिक्त पाणी बाहेर जाण्यास नाळे असावे. तसेच जितताडा मासा हे उष्ण व दमट हवामानात संवर्धन योग्य असते. त्यामुळे 25 ते 32 डिग्री सेल्सिअस तापमान असलेली जागा निवडावी. अति थंड भाग संवर्धनासाठी योग्य नसतो. तर तलावाची रचना ही साधारणतः 1.5 ते 1.5 मीटर असावी. सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात मिळेल अशी जागा निवडावी. झाडांची जास्त सावली नसावी. तसेच चोरी, पक्षी, इतर भक्षकापासून संरक्षणाची सुविधा असावी. कुंपणा किंवा जाळीची व्यवस्था असल्यास अतिशय फायदेशीर ठरते. संवर्धनाची योग्य जागा ठिकाणे म्हणजे खाडीचे परिसर, बॅकवॉटर भाग, शेततळे, सिमेंट टाक्या किंवा HDPE लाइनिंग दे तलाव, नारळ भात शेतीस एकत्रित संवर्धन तर सुद्धा आपण निवडू शकता.
0: बरोबर.
1: महत्वाची सूचना म्हणजे कसं, जागा निवडण्यापूर्वी पाणी व मातीचे परीक्षण करावे. तळ्यात पाणी साठवण क्षमता आणि वर्षभर पाण्याची उपलब्धता तपासावी. सुरुवातीला लहान प्रमाणात प्रात्यक्षिक प्रकल्प सुरू करणे फायदेशीर ठरते.
0: नक्कीच. पाणी व्यवस्थापनाबद्दल तुम्ही बोललात, तर हे पाणी व्यवस्थापन त्याविषयी जरा विस्तृत सांगा, कारण मासे तर पाण्यातच राहतात आणि पाणी जर खराब झालं तर काय करायचं?
1: अगदी बरोबर. पाणी उत्तम तर मासे उत्तम हे मत्स्य शेतीचे मूळ सूत्र आहे. जागेच्या ठिकाणी पाणी मुबलक व बारामही असावे. पाण्याची गुणवत्ता योग्य असावी. ती म्हणजे कसं, पाण्याचे सामू हे 7.5 ते 8.5 असावे. विरघळलेले पाणी 4 ते 9 PPM असावे. शारता 10 ते 30 PPM असावी. तापमान 26 ते 32 डिग्री असावे. सकाकीपणा 10 PPM असावा. जसं जितताडा मासा जास्त ऑक्सिजनची मागणी करतो, पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमीत कमी 5 PPM पेक्षा जास्त असावे. त्यासाठी तळात एरेटर किंवा पॅडर व्हील बसवणे गरजेचे असते, जेणेकरून पाणी हात राहते आणि हवेतील ऑक्सिजन पाण्यात मिसळतो. माशाची विष्ठा आणि उडलेले अन्न यामुळे पाण्याच्या अमोनियन वायू तयार होतो, जो माशांसाठी विषारी असतो. यासाठी दर 15 दिवसांनी तळातील थोडे पाणी उपसून बाहेर टाकावे आणि नवीन ताजे पाणी भरावे. तसेच मातीतील प्रोबायोटिक सुद्धा आपण वापर करू शकतो. पाणी खराब झाल्याचे मुख्य लक्षणं म्हणजे काय, तर मासे पृष्ठभागावर येणे, खाद्य कमी खाणे, पाण्याला दुर्गंधी येणे, माशांचा अचानक मृत्यू होणे, पाण्याचा कालपट रंग होणे. आपण पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास आपल्या माशाची वाढ जलद होते, रोग कमी होतात, खाद्य रूपांतरचे प्रमाण चांगले होते, त्यामुळे उत्पादन व नफा वाढतो.
0: बरोबर.
1: जिताडा मासा तुलनेत सहनशील असला तरी चांगला उत्पन्नासाठी स्वच्छ, संतुलित आणि ऑक्सिजनयुक्त पाणी राखणे आवश्यक आहे.
0: नक्कीच. जिताडा मासा विक्री योग्य आकारापर्यंत वाढ करताना संवर्धन तलावात संवर्धन पूर्व तयारी कशी करायची?
1: आता आपण मगाशीच सांगितलं, नर्सरी संवर्धनात नर्सरी तलावामध्ये आपण पूर्व तयारी करावी. त्याचप्रमाणे हा तलाव सुकवणे, नांगरणे, किड्यांचा नायनाट करणे, चुन्याची मात्रा देणे, खतं देणे, ह्या पद्धतीने आपण पूर्व तयारी करू शकतो. ह्यामध्ये पाणी भरल्यानंतर लगेच 5,000 ते 10,000 नग प्रति हेक्टर ह्या प्रमाणात तिलापिया मासे सोडतात. ह्यामध्ये मुख्यतः नर व मादीचे गुणोत्तर हे एका स्थिर असते. 1 ते 2 महिन्यानंतर जिताड्याचे बोटुकले 3,000 ते 5,000 प्रति हेक्टर ह्या प्रमाणात सोडावी. ह्या पद्धतीने सुद्धा पिले सोडताना नर्सरी संवर्धनाप्रमाणे काळजी घ्यावी.
0: बरोबर. आता जिताडा मासा विक्री योग्य आकारापर्यंत वाढ करताना संवर्धन तलावातील व्यवस्थापन कसं असायला हवं?
1: ह्या पद्धतीत आपण नैसर्गिकरित्या खाद्य पुरवतो, त्यामुळे पाणी कमी प्रमाणात बदलावे लागते. यामध्ये शक्यतो पूरक खाद्याची आवश्यकता नसते, परंतु तिलापियांची संख्या कमी झाली तर एक जातीय संवर्धन प्रमाणे आपल्याला खाद्य द्यावे लागते.
0: नक्कीच. आता पिंजऱ्यातील मत्स्य संवर्धनाबद्दल जरा माहिती सांगा.
1: पिंजऱ्यातील जिताडा मत्स्य संवर्धन ह्या पद्धतीत हाय डेन्सिटी पॉलिथिनच्या म्हणजे HDPE चे 5x5x2 आकाराच्या जाळ्यांचा पिंजरा बनवतात. जाळ्यांचा व्यासाचा आकार माशांच्या आकारानुसार 2 ते 8 सेंटीमीटर इतका असतो. हा पिंजरा लाकूड, GI पाईप किंवा बांबूच्या चौकडींचे बांधावा. हा पिंजरा पिंपाच्या सहाय्याने पाण्यात रंगता ठेवतात. ह्या पिंजऱ्यामध्ये जिताडा मासे 40 बोटुकली प्रति घनमीटर ह्याप्रमाणे साठवणूक करतात. ह्या पद्धतीत खाण्यास माशाचे तुकडे

0: कृत्रिम खाद्य देतात.
1: बरोबर. पिंजऱ्यातील जितडा मत्स्य संवर्धनातील व्यवस्थापन कसं असायला हवं?
0: पिंजऱ्यात जितडा बीज साठवणुकीआधी माशांना पिंजऱ्यात असल्या सभोवतालचे तापमान आणि शाता याच्याशी जुळवून घेतली पाहिजे. माशांची अनेक आकाराच्या गटामध्ये वर्गीकरण करून स्वतंत्र पिंजऱ्यात साठवणूक ठेवावी. साठवणुकीच्या वेळी पहाटे किंवा संध्याकाळी उशीर तापमान थंड असताना करावे. पिंजऱ्यामध्ये साठवण घनता साधारणतः 40 ते 50 मासे प्रति घनमीटर दरम्यान असते. त्यानंतर 2 ते 3 महिन्यांनी जेव्हा माशाचे वजन 150 ते 200 ग्रामपर्यंत पोहोचते तेव्हा साठवण घनता 10 ते 20 मासे प्रति घनमीटरपर्यंत कमी करावे. ह्याकरते तेथे सुट्टे पिंजरे असावे कारण हे साठा हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक आहे. पूर्वी साठवलेल्या पिंजऱ्यांमध्ये गाळाने भरले जाळे त्वरित बदलणे आवश्यक आहे. पिंजरे बदलल्याने माशांची घनता प्रतिवारे आणि नियंत्रित करता येते.
1: आता सर, पिंजऱ्यातील जितडा मत्स्य संवर्धन करतेवेळी खाद्य व्यवस्थापन कसं करायचं?
0: पिंजऱ्यातील जितडा मत्स्य करतेवेळी माशांना खाद्य देणे ही मुख्यतः अडचण आहे. सध्यास्थितीत जितडा मत्स्य संवर्धन करताना वापरले जाणारे कमी प्रतीचे मासे खाद्य म्हणून वापर केला जातो. चिरलेले कमी प्रतीचे मासे दिवसातून 2 वेळा सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता संवर्धनाच्या पहिल्या 2 महिन्यात एकूण वजनात 10% दिली जाते. 2 महिन्यानंतर आला दिवसातून 1 कमी केला जातो. एकूण वजनाच्या 5% दराने दुपारी दिला जातो. जेव्हा मासे खाण्यासाठी पृष्ठभागावर पोहोचतात तेव्हा अन्न द्यावे. काही वेळा माशांचा पुरवठा अपुरा आणि महाग असल्याने तांदळाचा कोंडा किंवा तांदळाचा तुसाचा माशांमध्ये मिसळून त्याचा वापर खाद्य म्हणून केला जातो. तथापि कृत्रिम खाद्याची किंमत खूप जास्त असल्यामुळे आपण माशांचे खाद्य देतो.
1: आता पिंजरा हाताळणी करताना काय काळजी घ्यायची?
0: पिंजराचं नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे. माशाचे पिंजरे सतत पाण्याखाली बुडाले असल्याने खेकडे ओटर इत्यादी जलचर प्राण्यांमध्ये त्याची जाळी फाटून पिंजरा खराब होण्याचा धोका असतो. जर नुकसान झाले तर ते तात्काळ दुरुस्त करावे किंवा त्याऐवजी नवीन जाळी लावावी. बायोपॉलिंग व्यतिरिक्त पिंजराच्या जाळीवर गाळ जमा होऊन जाळीचा आस बंद होऊ शकतो. यामुळे पाण्याची प्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो आणि पाण्याचा प्रवाह कमी होऊ शकतो. पिंजऱ्यातील ऑक्सिजन कमी होऊ शकतो. तसंच पिंजऱ्याचे गाळ जमा झाल्यामुळे संवर्धनतीत माशांना अनावश्यक ताण येऊ शकतो. त्यामुळे माशांच्या खाद्यावर परिणाम होऊन माशांची वाढ देखील प्रभावित होऊ शकते.
1: आता जितडा माशावर काही रोग किंवा आजार पडतात का आणि त्यावर काही उपाययोजना करता येत?
0: तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जितडा हा मासा खूप काटक मासा आहे त्यामुळे ह्याच्या फारसे रोग पडत नाही. पण कधी कधी पाण्याच्या खराब गुणवत्तेमुळे फिनरॉट सारख किंवा परजीवीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यावर उपाय म्हणजे पाण्याचे नियमित चुना आणि पोटॅशियम प्रमाणाचा योग्य वापर करणे. पाणी स्वच्छ ठेवले की 90% आजार लांबच राहतात.
1: जितडा माशामध्ये आढळणारे प्रमुख रोग कोणते आणि त्याच्यावर काय उपाययोजना?
0: जितडामध्ये 3 ते 4 प्रकारचे रोग आढळले जातात. त्याच्यामध्ये मुख्यतः बुरशीजन्य रोग. त्याचं लक्षणं म्हणजे शरीरावर पांढऱ्या कापसासारखे थर जमा होणे, जखमेच्या जागी बुरशी होणे, मासे सुस्त होणे. प्रमुख कारण म्हणजे खराब पाण्याची गुणवत्ता, माशांना झालेले जखमा किंवा काही मृत्यू झालेले मासे आपण वेळेवर न काढणे. आणि याच्यावरती उपाय करणे म्हणजे प्रभाव झालेले म्हणजे रोगग्रस्त मासे वेगळे ठेवणे, पाण्याची स्वच्छता राखणे, आवश्यकता असल्यास मत्स्यतज्ञांच्या सल्ल्याने औषधाचा वापरावा.
1: बरोबर.
0: त्यानंतर दुसरा रोग म्हणजे जीवाणूजन्य रोग. त्याचे लक्षणं म्हणजे शरीरावर लाळ डाग येणे, पर कुजणे, पोट फुगणे, जखमा होणे. याचे मुख्य कारण म्हणजे सेंद्रिय घाण, तसेच दूषित पाणी आणि जास्त माशांची घनतेने साठवणूक केल्यास जीवाणूजन्य रोग होतात. याचा उपाय म्हणजे तलावातील 25 ते 30% पाणी बदलणे, उरलेले खाद्य काढून टाकणे, रोगट मासे वेगळे करावेत, तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिजैविकांचा वापर करावा. नंतर परजीवी रोग. हे परजीवी रोग म्हणजे ईच, गिल्ड फ्लुक्स किंवा लाईस याच्यामुळे होत असतात. याचे मुख्य लक्षणं म्हणजे शरीर एकमेकाला घासणे, त्यांचा श्वासोच्छ्वास वेगाने होणे, त्वचेवर चिकट थर असणे, गालफाडावर लाल परिणाम होणे. हे आपण या लक्षणावरून परजीवी रोग झाला म्हणून आपण ओळखू शकतो. याचा उपाय म्हणजे मीठ उपचार द्यावा, तलाव स्वच्छ ठेवा, नवीन बीज क्वारंटाईन करावे, एरेशन वाढवावे. आणि सर्वात महत्वाचं पाणी खराबमध्ये ऑक्सिजन कमतरता हा एक रोग होऊ शकतो. याचे लक्षणं म्हणजे मासे पृष्ठभागावर येणे, तोंड उघडून श्वास घेणे आणि माशांचे अचानक मृत्यू होणे. याच्यामुळे माशांची मृत्यू जास्त होते. याचे मुख्य कारण म्हणजे जास्त सेंद्रिय पदार्थ, शेवाळ वाढ किंवा जास्त माशांची घनता साठवणूक केल्यामुळे येऊन आपल्या ऑक्सिजनचं कमतरता झाली तर त्वरित एरेशन सुरू करणे किंवा अंशतः पाणी बदलणे आणि तसेच खाद्याचं योग्य व्यवस्थापन करणे हे उपाय आहेत.
1: बरोबर.
0: काही वेळा तलावामध्ये अमोनियाचं प्रमाण वाढल्यामुळे माशांना विष अमोनियाची विषबाधा होते. याची लक्षणमध्ये मासे अस्वस्थ दिसतात, आपल्या गरफाड्या लाळ झाले दिसतात. त्याच्यात माशांचे खाद्य दिलं तरी काही दिवसांत वजनसुद्धा वाढत नाही. मग याचे मुख्य कारण म्हणजे

0: आपण कधी कधी काय होतं, जास्त खाद्य दिलं जातं,
1: हां
0: तसं त्याची सेंद्रिय किंवा मलमूत्राची साठवणूक जास्त झाली असतं, किंवा आपले फिल्ट्रेशन खराब असले त्यामुळे सुद्धा आपलं अमोनियाचे विषद्वाय होऊ शकतं.
1: बरोबर.
0: ह्याच्यासाठी उपाय म्हणजे पाणी बदलणे आणि खाद्याचे प्रमाण नियंत्रित करणे.
1: जितडा मासा किती दिवसामध्ये तयार होतो आणि यातून साधारणपणे किती नफा आपल्या शेतकरी मित्रांना मिळू शकतो?
0: हो, शेवटी हा खेळ सगळ्यात गणित नफ्याचा असतो.
1: बरोबर.
0: जितडा माशाची वाढ जलद होते जर आपण योग्य प्रकारे खाद्य आणि पाणी व्यवस्थापन केले तर. साधारणतः 8 ते 10 महिन्यामध्ये हा मासा 700 ग्राम ते 1 किलो वजनाचा होतो. भारतात 1 किलो आकाराच्या माशाला सर्वाधिक भाव मिळतो. तलावात आपण साधारणतः 4000 ते 5000 मत्स्यबीज प्रति हेक्टर सोडू शकतो.
1: हो.
0: मृत्यूदर पकडून वर्षाखेर आपल्याला सुमारे 3 ते 3.5 टन किलो आपल्याला उत्पादन मिळू शकतो. ह्याच्यामध्ये खर्च मत्स्यबीज, उच्च प्रतिनिधी खाद्य, बीज बिल, एरेटर खर्च आणि मजुरी दर प्रति किलो मासा तयार करण्यासाठी साधारणतः 250 ते 300 रुपये खर्च येतो. जर आपण कमीत कमी 500 रुपये प्रति किलो जरी हा मासा विकला तरी 1 किलोमागे 200 ते 250 रुपये आपला नफा मिळतो. म्हणजे वर्षभर हा खर्च वजा 7 ते 7 लाख आपल्याला निव्वळ नफा शेतकरी बांधवांना मिळू शकतो.
1: नक्कीच सर, आज आपण इथे आलात आणि जितडा माशाचं संवर्धन किफायतशीर कसं ठरू शकतं याविषयीची सविस्तर माहिती आपल्या सर्व मत्स्य शेतकरी बांधवांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: जितडा मासा संवर्धन ही प्राध्यापक नरेंद्र चोगले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.

0: आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा या जाहिरात विश्रामानंतर.
1: कनाडा देश तो आप जानते ही होंगे. कनाडा की टोटल पॉपुलेशन जितनी पक्की छत बांधी है हमारे देश ने अपने गरीबों के सिर पर. 12 साल में 4 करोड़ से अधिक पीएम आवासों का निर्माण हुआ, करोड़ों परिवारों का कल्याण.
2: जब एक परिवार को अपना घर मिलता है तो उसका आत्मसम्मान बढ़ जाता है, वो अपना वर्तमान सुधारने के साथ ही बेहतर भविष्य के बारे में सोचने लगता है.
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
3: श्रोते हो, 17 जून रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया निराधारांना मदत करणाऱ्या सांझ सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
4: आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं असतं आणि त्यांच्या आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर, त्यापेक्षाही माझं कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पानवलेले असतात.
3: तेव्हा अवश्य ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 17 जून रोजी सकाळी 9:30. सादर करते विवेक वानखडे.
5: जानते हैं वियतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़. इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में. सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा तब कितना कष्ट घटा होगा.
6: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है.
5: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर।

0: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्स या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना। भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन। नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा। 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता। आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद। आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले। देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे। आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील। नंतर प्रधानमंत्री मोदी उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील। तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील। या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवीन ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील। तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील। यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील। तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील। युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलं। हैदराबादमध्ये डुंडीगोल इथल्या हवाई दल अकादमीमध्ये आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचलनाच्या प्रसंगी ते बोलत होते। आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झाले आहेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतीबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले। यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं। शाश्वत शेती, नवोन्मेषी संशोधन आणि

तंत्रज्ञान हाच विकसित भारताचा पाया असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित विकसित भारत आणि शेती या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला त्यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रवास शेती शेतं आणि गावांमधून जातो असं ते म्हणाले. विज्ञान आणि संशोधनाचा आधार असलेली शेती ही काळाची गरज असल्याचं ते म्हणाले. कृषी क्षेत्रात दीर्घकालीन समृद्धी आणण्याच्या उद्देशानं आत्मनिर्भर कृषी मॉडेल्स विकसित करण्याकरता शिक्षक शास्त्रज्ञ संशोधक धोरणकर्ते आणि शेतकऱ्यांनी एकत्रितपणे काम करायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं. सरकारच्या विविध धोरणांमुळे आज भारतात जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं उच्च शिक्षण जाळं तयार झालं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षात देशात शिक्षण कौशल्य नाविन्यता आणि स्टार्टअपची एक नवी संस्कृती निर्माण केली असंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात इंडिया आघाडीनं सुरू केलेल्या व्यापक राजकीय आणि वैचारिक लढ्याप्रती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वचनबद्ध असल्याचं महासचिव एम ए बेबी यांनी म्हटलं आहे. ते केरळ इथं थ्रिसूर इथं बातमीदारांशी बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियंत्रणाखाली असलेल्या भाजपचा पराभव करणं हेच पक्षाचं पहिलं कर्तव्य असल्याचा प्रस्ताव पक्षाच्या याआधीच्या अधिवेशनात संमत झाला होता आणि तेच पक्षाचं धोरण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या दृष्टिकोनातूनच काँग्रेससोबत राजकीय मतभेद असले तरी परस्पर सामायिक राजकीय लढा पुढे नेण्यासाठी काँग्रेससोबत सहकार्य करणं आवश्यक असल्याचं पक्षाचं मत आहे असं त्यांनी सांगितलं. मध्य प्रदेशातल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयासाठी कारणीभूत ठरलेली नोटीस तेलंगणातल्या न्यायालयानं रद्द केली आहे. अशावेळी ही निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यायला हवी असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. या पार्श्वभूमीवर नटराजन यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरोधात काय कारवाई करणार असा सवालही त्यांनी विचारला. नवे लष्करप्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्करप्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स राष्ट्रे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्म्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात आणि जागतिक कृषी उत्पादनात सुमारे 42% वाटा उचलतात अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. ते आज मध्य प्रदेशातील इंदूर इथं आयोजित 5 दिवसीय ब्रिक्स कृषी परिषदेच्या सांगता समारंभात इंदूर जाहीरनामा एकमतानं स्वीकारण्यात आल्यानंतर बोलत होते. इंदूर जाहीरनामा हा केवळ कराराचा दस्तऐवज नसून तो ब्रिक्स राष्ट्रांच्या सामूहिक इच्छाशक्तीचं आणि सामायिक जबाबदारीचं प्रतीक आहे असंही ते म्हणाले. शेवटच्या दिवशी या जाहीरनाम्यात अन्न सुरक्षा, शेतकरी कल्याण, हवामानपूरक शेती, कृषी व्यापार आणि डिजिटल शेती याबाबतच्या महत्त्वपूर्ण निर्णयांची रूपरेषा मांडण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जन जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश आलम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या जवानांचं धैर्य आणि देशसेवा सदैव स्मरणात राहील असं ते म्हणाले. हवाई दलानंही जवानांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचं हवाई दलानं सांगितलं. महाराष्ट्रात लातूर नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातील अलगरवाडी पाटीजवळ काल झालेल्या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 2 जण गंभीर जखमी झाले. कंटेनर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात दुचाकीवरील 2 जणांचा तर कारमधील 1 लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

0: राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी परीक्षा कर्मयोगी हा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता वाढवणं, प्रक्रियात्मक अनुपालन तसंच परीक्षा केंद्राच्या बाबतीतलं उत्तरदायित्व यात सुधारणा घडवणं, कार्यक्षमतेत सुधारणा घडवणं तसंच ऑफलाईन स्वरूपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चिती करणं या उद्देशानं हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प प्रशासनानं म्हटलं आहे. इराणबरोबरच्या अणुकरारात तसंच कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही, अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधलं आंदोलन आता तीव्र झालं आहे. इस्लामाबाद प्रशासन या भागावर थेट ताबा मिळवणार अशी भीती लोकांना वाटत आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आंदोलकांसोबत चर्चेचा प्रस्ताव ठेवला, पण जॉईंट आवामी ॲक्शन कमिटीनं हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन ॲथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिर्शे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलिसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीतली ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. धर्मशाला इथं भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 195 धावांचं लक्ष ठेवलं आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे 25 षटकांच्या केलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता. आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद. आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिर्सेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, रात्रीचे 8:16 झाली आहेत. आता प्रसारित करतोय गझलांचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया नितीन मुकेश यांनी गायलेल्या राजेश जोहरी यांच्या गझलने, आणि या गझलला संगीतबद्ध केलंय सपन चक्रवर्ती यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया जगजीत सिंग यांनी संगीतबद्ध केलेली इफ्तिकार इमाम सिद्दीकी यांची गझल, गातात चित्रा सिंग.

0: श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानकर.

कतील शिफाई यांची गझल आत्ताच आपण ऐकली, जी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केली होती गुलाम अली याने. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली अहमद फराज यांची गझल, संगीतबद्ध केली आहे गुलाम अली यांनी.

गझलांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया तलत महमूद यांनी गायलेली फैयाज हाशमी यांची गझल.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता 8:45 समाचार संध्या, त्यानंतर 9 न्यूज ॲट 9 ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आपण ऐकणार आहात 8:45 समाचार संध्या.

आहेत. आमची आजची दुसरी प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या सकाळी आमच्या प्रातःकालीन सभेत 5:55. तोपर्यंत दीप्ती मुसळेला निरोप द्या. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.